मध्यम लहरी 239° एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचे हे सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 16 जून 2026 सकाळचे 5:55 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमची आजची प्रातःकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

गिरवाणवाणी कार्यक्रमात समूह स्वरामध्ये अन्नपूर्णा स्तोत्र आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर प्रभात वंदन कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांनी गायलेली भूपाळी ही रचना मंगेश पाडगावकर यांची.

0: या गीताबरोबरच आजचा प्रभातवंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर कृषीवार्ता कार्यक्रमात कचरा व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती ऐकूया.
1: मंडळी, निसर्गातच कोणताही कचरा हा कचरा नसतो. कचरा हा आपणच निर्माण करतो. निसर्गापासून जे आपल्याला मिळतं ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच आपल्याला अपेक्षित असतं. झाडांचेच उदाहरण द्यायचं झालं तर झाडं आपल्याला पानं फुलं फळं देतात आणि आपण ते खाऊन उरलेला भाग त्या झाडालाच योग्य माध्यमातून परत करायला हवा. परंतु ज्या स्वरूपात निसर्गाला द्यायला हवं म्हणजे खताच्या रूपानं झाडाला द्यायला हवं, पण ते तसं आपल्या हातून घडत नाही. आपण हे सगळं वापर करून उरलेला नैसर्गिक कचरा इथं तिथं फेकून देतो, थोडीफार विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्या कचऱ्याचा उपयोग अगर वापर करून घेता येईल का याचा आपण विचार देखील करत नाही, निसर्गाला परत करत नाही. त्याच्यावर उत्तम उपाय म्हणजे आपण जो कचरा करतो तो आपणच केला याची भावना आणि प्रत्यक्ष कार्यवाही ही प्रत्येकाने ठेवली तरच या कचऱ्याचा प्रश्न राहणार नाही. मंडळी, थोडक्यात काय तर आपण प्रत्येकानेच कचऱ्याचं योग्य ते व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे. सेंद्रिय कचरा आणि असेंद्रिय कचरा असे कचऱ्याचे दोन प्रकार आहेत. सेंद्रिय कचरा हा आपलं घर, स्वयंपाकघर, देवघर, जनावरांचा गोठा, हॉल, अंगण इथपासून तयार होतो. यात भाजीपाल्याचे उरलेले अवशेष, खरकट, घरातील धूळ आणि इतर कचरा, निर्माल्य, जनावरांची उष्टावळ, शेण, मूत्र, सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू, अंगणातला केरकचरा, गवत, पालापाचोळा, धान्याचा निरुपयोगी भाग अशा कितीतरी सेंद्रिय पदार्थांमुळे कचरा निर्माण होतो. असेंद्रिय कचऱ्याचे स्रोत म्हणजे वेगवेगळे कारखाने, उद्योग, वर्कशॉप्स, हॉस्पिटल इत्यादी आहेत. नादुरुस्त, गंजलेल्या, निरुपयोगी लोखंडी पत्र्याच्या वस्तू, रबरी वस्तू, फायबरच्या वस्तू आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि काच इत्यादींचा असेंद्रिय कचऱ्यात समावेश होतो. मंडळी, घरात जो कचरा निर्माण होतो त्यासाठी खोली आणि आवश्यकतेनुसार लांबी रुंदी घेऊन एका खड्ड्यात तो आपण पुरून टाकायला शिकलं पाहिजे. त्यात थोडेसे कंपोस्ट कल्चर टाकलं तर उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार होऊन ते आपल्याच परसबागेतल्या झाडांना घालता येईल याचा विचार आपण करायला हवा. रोजच्या रोज घरातला ओला कचरा निर्माल्य इस्ततः न टाकता कंपोस्ट खड्ड्यात अगर गांडूळ निर्मितीच्या खड्ड्यात जर टाकलं तर त्या कचऱ्याला नक्कीच चांगली दिशा प्राप्त होईल. जनावरांच्या गोठ्यापासून जो कचरा तयार होतो त्यामध्ये प्रामुख्याने शेण, मूत्र, उष्टावळ यांचा योग्य रीतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करायला हवा. कंपोस्ट खत, गांडूळ खत कसं तयार करायचं याची माहिती घेऊन त्यानुसार अशा कचऱ्याची विल्हेवाट लावायला हवी. याचबरोबर झाडांचा पालापाचोळा, इतर केरकचरा हाही झाडून लोटून कंपोस्ट खड्ड्यात टाकून द्यावा. हॉल, अंगणातला कचरा अशा प्रकारे झाडून कंपोस्ट खड्ड्यात टाकून त्याचं कंपोस्ट खत तयार करून झाडांना किंवा पिकांना द्यावं, म्हणजे त्या कचऱ्याचा योग्य प्रकारे वापर होतो आणि आपला परिसर देखील स्वच्छ राहतो, घाण होत नाही. असेंद्रिय कचऱ्यात प्रथमतः प्लास्टिक पिशव्या इथं तिथं न टाकता एका ठिकाणी जमवून ठेवाव्यात. रिकाम्या बाटल्या, बल्ब, फुटलेल्या काचा याही एका कोपऱ्यात साठवून ठेवाव्यात. याशिवाय मोडक्या तोडक्या लोखंडी सळ्या असतील, फायबर, अगर प्लास्टिकच्या वस्तू कुठेही न टाकता साठवून ठेवाव्यात आणि भंगारवाल्यांनी विकाव्यात. यामुळे या असेंद्रिय पदार्थांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येते. शिवाय दोन पैसे देखील आपल्याला त्यापासून मिळतात. फक्त गरज आहे ती कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्याची. त्यासाठी मंडळी, आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रकारची साक्षरता निर्माण होण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व आपण प्रत्येकानेच अधोरेखित केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे. महिला, पुरुष, लहान मुलं, शाळकरी मुलं, कामगार या सर्वांनाच याचं महत्त्व पटवून देऊन कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छता

0: कशी करायची याची जर अंगी आपण शिस्त लावून घेतली, तसंच वैयक्तिक जबाबदारी म्हणून कचऱ्याचा विनियोग खत करण्यासाठी भंगारवाल्यांना विकण्यासाठी केला तर त्यापासून नक्कीच आपला फायदा होतो. सर्व गाव, अंगण, रस्ते, मंदिर, शाळा, पर्यटन स्थळं, बगीचे इत्यादी ठिकाणचा कचरा व्यवस्थापनात आपण प्रत्येकाने जबाबदारीने वाटा उचलला तर नक्कीच आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ राहून आरोग्य देखील प्रत्येकाचं चांगलं राहील. फक्त मंडळी गरज आहे ते कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाची आणि स्वच्छता साक्षरतेची.
1: कृषीवार्ता कार्यक्रमात कचरा व्यवस्थापन याविषयी संकलित माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा. सकाळचे 6:46 झाली आहेत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत, ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. मग याची कारणं काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे, त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळं महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो, किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची झिरो अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनीमार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅपस्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते, त्याला स्पॅचुला म्हणतात, ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅपस्मिअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी असते, ती करावी लागते. ती एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या

0: दुःखाला डॉक्टरला विस्तारून दाखवतं, त्यामुळे त्यातील कल्पस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात, ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेटद्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.
1: श्रोतः, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: हा कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. यानंतर परिसर
1: नमस्कार श्रोते हो. परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो. नगरे रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात, तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल, तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत, जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो. नदी, नाले, डोंगर, दऱ्या, शेत, शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात. ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात. यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन, इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई, पुणे सारख्या शहरांमधून ही समस्या आपण

0: अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. प्रसारित करत आहोत योग संजीवनी. 21 जून या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका.
3: नमस्कार. आजचा विषय आहे योग आणि रजोनिवृत्ती. सर्वात पहिल्यांदा हे नमूद करायला पाहिजे की रजोनिवृत्ती ही कोणत्याही प्रकारची आधीव्याधी नसून तो स्त्री जीवनातील एक टप्पा आहे. त्यामुळे ह्या अवस्थेला योगोपचार सुचवणे नाही तर योगाची उपयुक्तता आपल्याला सांगता येईल. ह्या अवस्थेमध्ये उद्भवणारी लक्षणे किंवा परिणाम हे मूलतः मनोकायिक असल्यामुळे त्यासाठी योगसाधनेची उपयुक्तता ही निश्चितच फलदायी ठरते. स्त्रीच्या शारीरिक अवस्था, बालपण, तरुणपण आणि त्यानंतर रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती ही शारीरिक अवस्था म्हणजे वार्धक्य सूचक अवस्था म्हटली तरी चालेल. यामध्ये अनेक शारीरिक बदल घडतात. इस्ट्रोजन निर्मिती शरीरातली थांबल्यामुळे शरीरामध्ये अनेक शारीरिक बदल घडतात. शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात आणि त्यामुळे प्रत्येकालाच तारुण्य हे हवे हवेसे वाटत असल्यामुळे तारुण्य संपत आल्याची खंत स्त्रीला वाटू लागते. अशा वेळी तिच्या शरीरामध्ये खूप गरम झाल्यासारखे, कधी खूप घाम येणे, कधी मूड स्विंग्स, चिडचिडेपणा हे बदल दिसू लागतात. तसेच ह्या वयात तिच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्याही थोड्या कमी झालेल्या असतात. तिची मुले बाळे स्वतंत्र होऊन, स्वावलंबी होऊन निर्णयक्षम झालेली असतात आणि त्यातच शरीरातील हे बदल घडल्यामुळे ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थोडीशी हळवी होते आणि स्वतःची उपयुक्तता संपल्यासारखे तिला वाटू लागते. अशावेळी सर्वसाधारण स्त्री ही तिच्या शारीरिक, मानसिक आणि विशेषतः भावनिक स्वास्थ्याकडे जास्त लक्ष देऊ इच्छिते. जर का तारुण्यात येण्याच्या वेळेपासूनच स्त्रीने योगसाधना केली तर तिचे शरीरबल, इच्छाबल, मनोबल, प्राण आणि आत्मबल हे सर्वच गुण आधीपासून तिच्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यामुळे उतारवयात होणारे त्रास आणि त्यांचे दुष्परिणाम त्या टाळू शकतात. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता शरीर आणि मन योगाभ्यासामुळे सामर्थ्यशाली होते. त्यामुळे ह्या दिवसामध्ये जर का तिनं योगाभ्यास केला तर तो तिला उपयोगी येऊ शकतो. त्यामध्ये आसनांच्या मध्ये ताडासन, वृक्षासन, पर्वतासन, भुजंगासन ह्या आसनांमुळे तिच्या शरीराचा टोन व्यवस्थित राहू शकतो. प्राणायामामध्ये अनुलोम विलोम याच्यामुळे मनःशांती टिकते. भ्रामरी प्राणायामामुळे मेंदू कार्यक्षम होतो. प्रणवोच्चार ध्यानधारणा मनःशांती आणि आंतरिक तृप्ती देते. तिचे आत्मज्ञान जागृत व्हायला लागते. बंद आणि मुद्रांच्या अभ्यासाने तिच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी नियमित होते. अशा प्रकारे जर का रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीने जर का योगाभ्यास केला तर त्या सर्वाचा तिच्या शरीरावर असा परिणाम होतो की ती सक्षमपणे आपल्या येणाऱ्या प्रत्येक बदलाला तोंड देऊ शकते. किंबहुना ह्या अवस्थेतील जे शारीरिक आणि मानसिक बदल आहेत ते ती पॉझिटिव्हली स्वीकारू शकते.

योग संजीवनी 21 जून या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकली. सहभाग होता योग विशारद अंजली चिटणीस यांचा. हा कार्यक्रम संध्याकाळी 6:55 आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज दिनांक 16 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत.

प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा सबनीस. स्वामी विवेकानंद म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.

0: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
1: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
0: अगं कुठून आणायचे ते?
1: अगं विश्रामबागच्या तांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या तांडेकरांकडून.
0: सासूबाईंचा मुलगा
1: म्हणजे आमचे हे
2: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज. एकदा अवश्य भेट द्या.
3: आमच्या कार्यक्रमांविषयी आज सकाळी 9:10 अमृत कलश कार्यक्रमात अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियान समन्वय समिती तालुका मिरज इथल्या महिला अध्यक्षा संजीवनी पाटील यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. 9:30 प्रभातीचे रंग, काही घटना माहिती आणि संगीताचा कार्यक्रम, लेखक विजय कुमार तथा नंदू गुरव. 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं. याशिवाय कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग ही वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र 1:40. 2:30 नादब्रह्मा कार्यक्रमात किरण कामत यांचं गायन राग गावती आपण ऐकाल. आज 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संगीत भजन सादर करतील नवनाथ घाणेकर आणि सहकारी. वृत्तविशेष 7:15. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात आवड बळीराजाची. रात्री 10:00 आपली आवड आणि 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात जगदीश प्रसाद यांचं गायन राग गोरख कल्याण आपण ऐकाल.

श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर चित्रित काही गाणी जरूर ऐका आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सकाळी 11 वाजता.

0: गाता रहे मेरा दिल आज सकाळी 11 वाजता. तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं.
1: पोस्टकार्ड पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल.
0: घ्या मग टिपून पत्ता.
1: सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बॉक्स नंबर 88.
0: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी

0: आमचा मेल आय डी आहे sanglyakashvani@gmail.com sanglyakashvani@gmail.com आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35 सप्रेम नमस्कार आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र मध्यम लहरी 239.18 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
0: सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपले श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृप जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: आकाशवाणी पुणे, सविता म्हस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात, शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी

0: देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला. 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील. यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभाग सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या पी

0: श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मुडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
0: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसन नगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागात नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
2: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:21 होत आहेत. एक गाणे ताजे तवाने.

एक गाणे ताजे तवाने, लता मंगेशकर यांनी गायलेलं संसार चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगा?
1: त्यात एक सांगण्या गरज आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होत, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे वा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोहोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून धरलेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी. तर सुरुवातीचं लक्षण कधी आहे, तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचं आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी जवळ असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहे ते अंडी घालतात त्या कळीमध्ये आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोंगकळी म्हणतो आपण. मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबूयारका फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणे ओळखा, रोगा लक्षणे ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपयोग करू शकतो, उपाय करू शकतो. साधे उपाय जसं की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षांमध्ये, पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरज पक्ष्यांनी, पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत, कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, फांद्या येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी बिट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, अळ्या खातो तो आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षांमधून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याचा एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा पत्करत नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे

0: तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना. तर
1: अगदीच बरोबर तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्यापणा आक्रमण झालं असेल आणि त्यावेळी आपल्या गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेलं आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा वळून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नाही शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मित्रांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याचे औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे, अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काही फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणून आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
0: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
1: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळी आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपल्याला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं, नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपल्या धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपला पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे की पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगला मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपल्याला पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये खडे आहेत की याच्यामध्ये मातीचा भाग यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे, तर ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
0: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो. तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगला सेव होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पांतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कसा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
1: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात, कष्ट

0: घट्ट करण्याची तयारी महिलांची असते. पण काबड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च त्यांनी खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणणं की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते, शेतीत अनेक काम महिला करतात, म्हणजे अनेक महिन्यापेक्षा सगळीच काम महिला करतात म्हणजे हरकत त्यामध्ये नाहीये. तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल, सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेले आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडतत्वावर आणि त्याचा फायदा महिला गटांनाही होणार आहे. म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्ट कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल आणि हे सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळ पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीचे कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यांत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यांत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यांत्रिकरण उपयोगी पडणार आहे. म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी यायचं मिळतं. पण आता आम्ही यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:41 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या

0: बद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
1: नमस्कार.
0: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
1: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 मध्ये माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली, आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
0: ओके.
1: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
0: अच्छा.
1: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:46 झाली आहेत. ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
0: श्रोते हो.

0: नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 वर्ष एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. डॉक्टर सत्येन गुजर सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. मागच्या भागामध्ये पोट साफ न होणे, मलावष्टंभ याबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली. कशामुळे ते होतं हे आपण ऐकलं, आता उपचार कसे केले जातात याबद्दल सांगा.
1: कसं आहे, वेगवेगळ्या आजारांमध्ये मलावष्टंभ म्हणजे पोट साफ न होणं हे लक्षण दिसू शकतं. मग तो विष्टब्दा जीर्ण नावाचा आजार असू देत, वातज ग्रहणी असू देत, उदावर्त सारखे व्याधी असू देत, किंवा वयोमानानुसार वात वाढत जाऊन आतड्यांना कोरडेपणा येणं आणि त्याच्यामुळे पोट साफ न होणं अशा प्रकारची लक्षणं असू देत. तुमच्या आहार विहार अग्नीची पचनशक्ती कमी झाल्याचा या सगळ्याचा परिणाम म्हणून हळूहळू आतड्यांची हालचाल मंदावते. वात खाली सरकणारा असतो, वाताची अनुलोम गती असते, त्याच्यामुळे अन्नभाग किंवा मलभाग हा खाली सरकत असतो आणि त्याच्यामुळे आतड्यांची हालचाल खालच्या बाजूला होऊन मलभाग पण पुढे सरकला जातो. ज्या वेळेला तुमचं पोट साफ होत नाहीये, शौचाला खडा होतोय, 2-2 दिवस पोट साफ होत नाही, त्या अर्थी कुठेतरी ह्या वाताच्या गतीला अडथळा निर्माण झाला असतो, वाताची गती बिघडलेली असते, आतड्यांचं काम व्यवस्थित होत नसतं आणि त्याच्यामुळे त्रास होत असतो. त्यामुळे हे का होते हे बघणं आधी खूप महत्वाचं असतं. कारण बऱ्याच वेळेला पोट साफ होत नाहीये म्हणून रेचक औषधं दिली जातात. पोट साफ होणारी औषधे की आज घेतले औषध आणि उद्या पोट साफ झालंय अशा औषधांच्या रुग्ण शोधात असतो. म्हणजे कसं आहे, रुग्ण आधी 1 चमचा औषध घेऊन त्याचं पोट साफ होत असतं, नंतर 1-1.5 वर्षांनी 2 चमचे घ्यावं लागतं तरी पोट साफ होत नाही. ही औषधं जी रेचक औषधं असतात, ही औषधं आतडी पिळवटून शौचाला करणारी असतात आणि त्याच्यामुळे आज औषध घेतले उद्या पोट साफ होते पण त्याच्यामुळे आजार बरा झालाय का? आतड्यांची हालचाल जी मंदावलेली आहे, वाताची गती व्यवस्थित नाहीये, आतड्यांना कोरडेपणा आलेला आहे, त्याच्यामुळे पोट साफ होत नाहीये, ही जी कारण मीमांसा आहे, जी कारण परंपरा आहे ती तशीच राहते. तुम्ही फक्त औषध घेऊन, रेचक औषध घेऊन आतडी पिवटून शौचाला झाल्यामुळे काय होतं, हळूहळू उलट आतड्यांचा कोरडेपणा वाढत जातो. त्यामुळे रुग्णानुसार, रुग्णाच्या प्रकृतीनुसार कोणत्या कारणांमुळे त्याचा आजार आहे ह्याचा विचार करून प्रॉपर आयुर्वेदिक उपचार होणं गरजेचं असतं. तर मलावष्टंभाचा त्रास हा कायमस्वरूपी बरा होऊ शकतो. 8-10 प्रकारचे पेशंट असतील ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, सगळ्यांना आपण एकच आयुर्वेदिक औषध देऊ, एकच गोळी देऊ किंवा चूर्ण देऊ असं नाहीये. प्रत्येक रुग्णानुसार त्याचं औषधे बदलत राहतात. त्यामुळे पोटातले औषध, वात शमन करणारी औषधं, वाताची गती अनुलोम करणारी, नॉर्मल करणारी औषधं, आतड्यांचा कोरडेपणा कमी करणारी, अग्नीची पचनशक्ती वाढवणारी, आतड्यांचं सारकिट्ट विभाजन सुधारणारी औषधं करणं गरजेचं असतं. तर हे कॉन्स्टिपेशन हे कायमस्वरूपी बरं होतं, नाहीतर हे 40-50 नंतर 60 नंतर प्रचंड त्रासदायक होतं. रुग्णाला पोट साफ होण्याशिवाय दिवसभर दुसरं काही सुचत नाही. पोट कधी साफ होतं यासाठी फक्त तो औषधांच्या शोधात राहतो आणि उलट प्रॉब्लेम वाढत जातात. ओरल मेडिसिन बरोबर पोटातल्या औषधांबरोबर काही पंचकर्मा उपचार सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचे असतात. स्पेसिफिकली बस्तीचा उपयोग खूप चांगला होतो. कारण वातामुळे कोरडेपणा वाढतो, तो कमी होण्यासाठी निरोग बस्ती असू दे, स्नेह बस्ती, तेलाचे बस्ती याचा उपयोग खूप चांगला होत असतो. त्याच्यामुळे पोट साफ होण्यासाठी किंवा पोट साफ होत नाहीये म्हणून तात्पुरते उपचार न करता आपल्या प्रकृतीनुसार काय कारण आहे त्यानुसार प्रॉपर आयुर्वेदिक उपचार घेणं हे खूप
0: महत्वाचं आहे. मला वाटतं हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवूया आणि आज इथंच थांबूया. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर गाणी मनातली.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं.
1: बघितलंस, सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं, मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं, कुठून आणायचे ते?
2: अगं, विश्रामबागच्या दांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या दांडेकरांकडून.
1: सासूबाईंचा मुलगा
2: म्हणजे आमचे हे.
3: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज, एकदा अवश्य भेट द्या.
0: यानंतर अरुण दाते यांनी गायलेली सदानंद डबीर यांची ही रचना.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक. आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. आता सविस्तर बातम्या. 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ झाला. या परिषदेत जगातल्या प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत. या परिषदेला युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लियन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनिओ कोस्टा हे सुद्धा उपस्थित आहेत. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत जागतिक असंतुलन कमी करणं, प्रमुख भूराजकीय संकटांचा सामना करणं, संघटित गुन्हेगारी तसंच बेकायदा आर्थिक व्यवहारांच्या विरोधातला लढा अधिक बळकट करणं या विषयांवर चर्चा होणार आहे. कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दाखल होत आहेत. आपल्या भेटीदरम्यान मोदी G7 सदस्य देशांचे नेते तसंच जागतिक बँक आणि आफ्रिकन विकास बँकेचे प्रतिनिधी यांची भेट घेतील. याच भेटीत पंतप्रधान मोदी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने, इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख अहमद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेतील. तसंच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभाला उपस्थित राहतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी मोदी यांना हा सन्मान प्रदान केला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी स्लोव्हाकिया सरकार आणि जनतेचे आभार मानले. हा सन्मान म्हणजे भारताच्या 140 कोटी जनतेचा सन्मान असल्याचं आणि भारत आणि स्लोव्हाकियाच्या दृढ मैत्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमेरिका आणि इराण यांनी संघर्ष समाप्त करण्याची भूमिका जाहीर केल्यामुळे पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातील संघर्ष समाप्त करत असल्याची घोषणा काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. या संदर्भात इराणशी करार करण्यात आल्याचं ते म्हणाले. ट्रम्प यांनी या कराराबाबतचे तपशील अधिकृत स्वाक्षऱ्या झाल्यानंतर जाहीर करण्यात येतील असं सांगितलं आहे. उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी करारावर डिजिटल स्वरूपात स्वाक्षऱ्या झाल्याचं स्पष्ट केलं आणि संघर्ष समाप्त करण्यासाठी हे महत्वाचं पाऊल असल्याचं नमूद केलं. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनीही हा युद्ध संपवण्यासाठीचा महत्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. करारातल्या महत्वाच्या तरतुदी अजून दोन्ही बाजूंकडून अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या कराराच्या अंमलबजावणीमुळे या भागात शांतता आणि स्थिरता पुन्हा प्रस्थापित होण्यासाठी मदत होईल अशी आशा त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणनं संघर्ष संपवण्याची घोषणा केली असली तरीही इस्रायली सैन्य सीमेपलीकडच्या आपल्या जागांवरून माघार घेणार नाही अशी भूमिका इस्रायलनं घेतली आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी, केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत विकसित भारत युवा संसद 2026 आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना लोकशाही प्रक्रियेतला तरुणांचा सहभाग, प्रशासन, संसदीय कामकाज यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. विकसित भारत युवा संसद देशातल्या तरुणाईची ऊर्जा, कल्पना आणि आकांक्षांना राष्ट्रीय प्रवाहात आणणारी चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षांमध्ये सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले आहेत. या काळात मोदी सरकारनं गरीब, शेतकरी, महिला आणि युवक यांचं कल्याण आणि सबलीकरणाबाबत अनेक कार्यक्रम राबवले आहेत. दहशतवादाविरोधात सरकारनं कडक भूमिका घेतली आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत भारतानं जगाला स्पष्ट संदेश दिला. भारताला युद्ध नको आहे, पण दहशतवादही सहन केला जाणार नाही असा संदेश भारतानं दिला. या मोहिमेत पाकिस्तानातले 9 महत्वाचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले. गेल्या वर्षी 9 आणि 10 मे रोजी एकाच कारवाईत पाकिस्तानातल्या 11 विमानतळांवरही हल्ला करण्यात आला. या कारवाईसाठी जगभरातल्या नेत्यांनी भारताला पाठिंबा दिला. भारतानं 7 शेजारी देशांबरोबर असलेल्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात मिळालेल्या देणग्या आणि मूल्यवान वस्तूंच्या बाबतीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारींवरून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या पथकानं कालपासून तपासाला सुरुवात केली असून काल त्यांनी अयोध्येचे आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यासमवेत राम मंदिराची पाहणी केली. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या

0: हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातले प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत काल केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली. या देशाच्या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना 0-0 असा बरोबरीत सुटला. केप वर्डच्या विझोना या 40 वर्षांच्या गोलरक्षकानं स्पेनचा झंझावात रोखून धरला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांचाही सामना 1-1 असा बरोबरी सुटला. आज संध्याकाळी 6:30 इराण आणि न्यूझीलंडमध्ये लॉस एंजेलिसमध्ये सामना होणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि गोव्यासह मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाबमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तेलंगण आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 52व्या G7 परिषदेला फ्रान्समधल्या एव्हियन शहरात प्रारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्लोव्हाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान. अमेरिका इराण शांतता कराराला गती मिळाल्यामुळे पश्चिम आशियातील पेच निवळण्याची आशा. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिवांकडून उच्चस्तरीय आढावा बैठक आणि फिफा विश्वकरंडक स्पर्धेत केप वर्ड या छोट्या देशानं पदार्पणातच केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे स्पेन बरोबरचा सामना बरोबरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. आता भावधारा कार्यक्रम शोभा जोशी यांना सुरुवातीला ऐकूया.

0: मध्यम वाहिनी 239.18 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:41 होत आहेत. प्रसारणात आपल्यासोबत आहे मी वरदा सबनीस. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम
1: चिंतन. हाच चिंतामणी.

0: खरो प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: माणूस हा एक असा प्राणी आहे की त्याच्यामध्ये दोन्ही करण्याचं सामर्थ्य आहे। लोकांचं वाटोळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, त्याचबरोबर चांगलं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे। माणसाची बुद्धी बहुधा देवापासून दूर जाणारी असते आणि म्हणून तो देवाला सहज विसरतो। तुम्ही म्हणाल, आम्ही कुठे देवाला विसरलोत? आम्ही दररोज सकाळी उठून पूजा अर्चा करतो, अमुक करतो, तमुक करतो। तुम्ही हे जे काही करता ते सर्व विधी आहेत। देवाचं स्मरण करणं आणि या सर्व विधी करणं यात फरक आहे। विधी म्हणून आपण अनेक गोष्टी करत असतो, पण त्यात देवाचं स्मरण असतं का? त्यात देवाचं स्मरण नसतं। संतांनी जे महत्व दिलेलं आहे ते देवाच्या स्मरणाला दिलेलं आहे आणि जीवनविद्येनेही स्मरणाला महत्व दिलेलं आहे। सांगायचा मुद्दा असा की माणूस हा प्राणी भलंही करू शकतो आणि तो वाटोळही करू शकतो, पण वाटोळ करण्याची बुद्धी मात्र सहज आहे। कारण का? कारण तुमच्यावर जे लहानपणापासून संस्कार होतात ते संस्कार बघितले तर आपल्याला असं दिसून येतं की विराटपणा, विशालपणा, उदात्तपणा या प्रकारचे जे संस्कार व्हायला पाहिजेत ते होत नाहीत। मी एक तुम्हाला उदाहरण देतो। आपण सर्व देवाची लेकरं आहोत आणि आपण सगळे हिंदू आहोत, आपण सगळे मुसलमान आहोत, आपण ख्रिश्चन आहोत, आपण जू आहोत, पारशी आहोत। हा जो संस्कार आहे यामध्ये पहिला जो संस्कार आहे तो म्हणजे आपण सर्व देवाची लेकरं आहोत। हा संस्कार जर केला तर या जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही। आज जे संस्कार आपल्यावर होतात त्या संस्काराने धर्म, जात, पंथ, भाषा, कुळ, घराणं अशा भिंती निर्माण करतात। या भिंती आपण निर्माण केल्या आणि त्या भिंतीवर डोकं आपटून आत्तापर्यंत आपण रक्तबंबाळ झालेले आहोत। इतिहासाकडे नजर टाकली, इतिहासाची साक्ष घेतली तर मी काय म्हणतो आहे हे आपल्या ध्यानात येईल। अगदी लहानपणापासून केले गेलेले संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे असतात। म्हणून जीवनविद्या सांगते की लहानपणापासून विशाल, उदात्तपणासारखे संस्कार व्हायला पाहिजेत। लक्षात घ्या की माणसाचं भलं करणं किंवा माणसाचं वाटोळ करणं माणसाच्या हाती आहे। देव आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही, हस्तक्षेप करत नाही, पार्सलिटी करत नाही। हा जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे। जीवनविद्या सांगते की देव आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ करत नाही की हस्तक्षेप करत नाही आणि तो पार्शालिटीही करत नाही। जीवनविद्येचा हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे आणि तो क्रांतिकारक आहे। मी क्रांती हा शब्द जाणून बुजून वापरलेला आहे। कारण का? कारण आज सर्व धर्मात अशी एक भावना आहे की देव कृपा करतो किंवा तो कोप करतो। विशिष्ट परिस्थितीमध्ये तो कृपा करतो आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये तो कोप करतो हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, पण हे खरं नाही हे आपण ध्यानात घ्यायला हवं। परमेश्वर किंवा देव केव्हाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत नाही, आत्तापर्यंत केलेली नाही आणि यापुढे करणार नाही। कारण देवानं तुम्हाला काय दिलेलं नाही, देवानं तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे। त्यानं आपल्याला

आम्ही शरीर दिलं, शरीराला कर्मेंद्रिय दिली, ज्ञानेंद्रिय दिली, अंतरेंद्रिय दिली, त्याचबरोबर कल्पनाशक्ती, विचारशक्ती, भावनाशक्ती अशा निरनिराळ्या शक्ती देवानं तुम्हाला अक्षरशः बहाल केलेल्या आहेत. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शक्तीमध्ये देव वास करून राहिलेला आहे, ईश्वर वास करून राहिलेला आहे, म्हणजेच चैतन्य वास करून आहे. सांगायचा मुद्दा, देवानं तुम्हाला सर्व काही दिलेलं आहे, त्याचबरोबर त्याचा वापर कसा करायचा हे स्वातंत्र्यही दिलेलं आहे. देवानं माणसाला बुद्धी दिली आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यही दिलं. हे इतर कुठल्याही प्राण्याकडे नाही, बुद्धी आणि स्वातंत्र्य फक्त माणसाकडे आहे. जीवनविद्या सांगते की बुद्धीच्या बळावर तू चंद्रावर जा, नाहीतर चंद्र कधी उगवतो ती वाट बघत बस, हे तू ठरवायचंस. आज ते लोक चंद्रावर जाऊन आले आणि आपल्या देशातील कोट्यवधी लोक मात्र चंद्र उगवण्याची वाट पाहतात. चंद्र जर उगवला नाही आणि पोटात भूक लागली असेल तर काय करायचं? भूक तर लागलेली आहे आणि चंद्रही दिसत नाही, मग आपण काय करतो? आपण पाटावर चंद्र काढतो आणि जेवतो. काय गंमत आहे बघा, चंद्र दिसत नाही ना आणि भूक लागली ना, उपास सोडायचा ना, मग पर्याय काय? पाटावर रांगोळीनं चंद्र काढायचा आणि जेवायचं. बघा, दोन्ही ठिकाणी बुद्धी आहे. आपल्या ठिकाणीही बुद्धी आहे आणि त्यांच्या ठिकाणीही आहे, पण फरक काय आहे तो बघा. ते लोक बुद्धीच्या बळावर चंद्रावर गेले आणि आम्ही मात्र चंद्र उगवण्याची वाट बघतो. याचं कारण का? याचं कारण असं की आपण दैववादी झालो, प्राक्तनवादी झालो, प्रारब्धवादी झालो. आपण काय म्हणतो की आमच्या प्रारब्धात असेल त्याप्रमाणे घडेल. पाचव्या दिवशी सटवी येते आणि आपल्या कपाळावर लिहून जाते. त्या सटवीनं जे काही कपाळावर लिहिलेलं आहे त्याप्रमाणे घडणार हे आपल्याला शिकवलं जातं, सांगितलं जातं. या संदर्भात जीवनविद्या काय सांगते पहा. जीवनविद्या सांगते की पाचव्या दिवशी सटवीही येत नाही आणि ती टिटवीही येत नाही. या सर्व वास्तविक आपल्या कल्पना आहेत. आपल्याला कल्पनेची भरारी किंवा कल्पनेची गरुड झेप पाहिजे की कल्पनेच्या अधीन होऊन आपण कावळ्याची झेप घ्यायची हे तू ठरवायचंस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सांगायचा मुद्दा, देवानं तुम्हाला जे भांडवल दिलेलं आहे ते कसं वापरायचं हे तू ठरवायचंस. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. एक श्रीमंत माणूस होता, त्याला अशी बुद्धी झाली की आपण बराच संसार केला, बरेच पैसे मिळवले, आता आपण काशीला जाऊया. त्याला चार मुलगे होते. चारही मुलांना त्यानं आपल्याजवळ बोलवलं आणि सांगितलं, मी तुम्हाला प्रत्येकी एक एक लाख रुपये देतो, या पैशाचं जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. त्यानं चार मुलांना 4 लाख वाटून दिले आणि स्वातंत्र्यही दिलं. त्या चार मुलांपैकी एकानं चैन चंगळ केली, दारू गुटखा जुगार वगैरे व्यसनामध्ये घालवले पैसे आणि कफल्लक झाला, भिकारी झाला. कारण का? कारण पैसे मिळवण्याची अक्कल नाही म्हणून बापानं दिलेले ते उडवले. दुसऱ्या मुलानं बापानं दिलेले 1 लाख रुपये जमिनीमध्ये पुरून ठेवले. त्यानं ठेवलेल्या पैशात वाढही झाली नाही आणि त्यात कमीही झाली नाही. तिसऱ्या मुलानं ते 1 लाख रुपये बँकेत ठेवले, त्यामध्ये थोडी वाढ झाली. जो चौथा मुलगा होता त्यानं मात्र ते 1 लाख रुपये व्यापारात गुंतवले आणि त्या 1 लाखाचे 50 लाख रुपये केले. वास्तविक त्या श्रीमंत माणसानं आपल्या चारही मुलांना सारखेच पैसे वाटून दिलेले होते, पण त्या चौघांची बुद्धी 4 प्रकारची, वागणं 4 प्रकारचं, पैसे खर्च करणं 4 प्रकारचं आणि शेवटी रिझल्ट मिळाला तोही 4 प्रकारचा.

0: याला जबाबदार कोण? तेव्हा सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला देवाने जे भांडवल दिलेलं आहे ते कसं वापरायचं हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचंस, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

आयोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 8:55 होतात. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी.

0: चले हम अकेले तुम या चित्रपटातलं उदित नारायण, आमिर खान आणि शंकर महादेवन यांनी गायलेलं शैली शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनु मलिक यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नाही बघितलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

0: कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं गीत, चंदना दीक्षित आणि अभिजीत यांचा आवाज कुली नंबर 1 या चित्रपटासाठी।

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
2: कधी बिघमूड होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा.
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.
4: दर मंगळवारी सकाळी 9:30
3: प्रभातीचे रंग
2: फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.

कार्यक्रमात शेवटी कुमार सानू, उदित नारायण, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या आवाजात इंदिवर यांचं हे गीत. करण अर्जुन या चित्रपटासाठी संगीत राजेश रोशन यांचं.

0: या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया अमृत कलश.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्याला ज्या पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत त्या आहेत ज्येष्ठ नागरिक संघ अंकलीच्या अध्यक्ष संजीवनी पाटील मॅडम. त्यांनी फक्त ज्येष्ठांसाठीच नाही तर महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांसाठीही भरपूर काम केलेलं आहे. तर आपण आज चर्चा करूया त्यांच्या या संघटनेविषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी. पाटील मॅडम, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार. मी आकाशवाणी सांगली केंद्राने माझी दखल घेऊन इथं मला मुलाखतीसाठी बोलवल्याबद्दल प्रथमतः मी आकाशवाणी सांगली केंद्र मनापासून आभार मानते. माझे नाव संजीवनी विजयकुमार पाटील, राहणार अंकली. मी सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच इंटरेस्ट घेऊन काम करत आहे. आता माझं वय सध्या 60 असले तरी मी स्वतःला 60 वर्षाची न समजता समाजासाठी खूप धडपड करत असते. आज मला इथं बोलवल्याबद्दल मी आपली आभारी आहे.

0: बरं मॅडम, आता मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपली ही ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन झाली त्यामागचा उद्देश काय आणि आपण या संघटनेच्या संपर्कात कशा काय आलात त्याबद्दल काय सांगाल?
1: सध्या कसं आहे, कलियुग असल्यामुळं ज्येष्ठांची कदर केली जात नाही. बऱ्याच ठिकाणी मी ज्येष्ठांचे हाल होताना पाहिले, मग माझ्या मनात आले की आपण ह्याच्यात उतरावं आणि ज्येष्ठांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी ह्यात रस घेऊन काम करायला लागले. 2015 साली केंद्र शासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव केलाय.
0: बरं, ही जी संघटना स्थापन झाली तेव्हा सदस्य संख्या किती होती आणि आजच्या तारखेला किती आहे?
1: त्यावेळेला सदस्य संख्या शेकड्यात होती, आता हजारच झालेली.
0: अच्छा, म्हणजे जवळजवळ 10 पट जास्त म्हणायला काही हरकत नाही.
1: 10 पट वाढलेली.
0: मॅडम, जसं तुमच्याबद्दल आम्ही वाचलं तेव्हा कळलं की आपण डिजिटल साक्षरता महिला योजनेअंतर्गतही अंकलिया गावात 105 महिलांचं नोंदणीकरण केलं होतं आणि महिला सक्षमीकरणासाठी आपण भरपूर काम केलं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: महिला सक्षमीकरण म्हणजे कसं आहे की कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल ह्या वस्तूंची माहिती दिली आम्ही त्यांना. भले ती अशिक्षित असू दे, सुशिक्षित असू दे, पहिली झालेली असू दे किंवा ग्रॅज्युएट असू दे, त्यांना ते यंत्र सुद्धा माहीत नव्हतं. त्याविषयी त्यांची माहिती, त्यांना त्या उपकरणांची माहिती देऊन आम्ही तेवढ्या महिलांची नोंदणी केली.
0: मग या महिलांना शिकवताना काही अडचणी वगैरे आल्या का की त्यांनी उत्साहाने शिकल्या? त्या
1: भरपूर अडचणी येत होत्या, पण आम्ही जिद्दीनं ह्यांना ते कशाचं बटन आहे, हे कशाचं बटन आहे, कारण अडाणी महिलांना माहीतच नव्हतं, त्यांना काही येतच नव्हतं. अशा महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो
0: ही
1: सगळी उपकरणं घेऊन. त्यांना काय येऊ दे न येऊ दे, निदान ते उपकरण म्हणजे काय, ह्या उपकरणातर्फे काय आपण करत असतोय, जगात काय चाललंय, हे त्यांना माहिती आम्ही पोहोचवली.
0: आणि म्हणजे त्या आज ते डिजिटल युगात खरं म्हणजे तुम्ही त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम केलं असं म्हणायला हरकत नाही.
1: सक्षमच केलं मॅडम.
0: अच्छा, तसंच मॅडम प्रत्येक संघटनेचं एक मिटिंगचं शेड्यूल असतं बघा, तर तुमची जी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे तर त्याचं साप्ताहिक किंवा मासिक काही मिटिंग्स वगैरे असतात का आणि त्यामध्ये त्या अंतर्गत तुम्ही कोणकोणत्या उपक्रमांविषयी किंवा काय काय गोष्टींबद्दल बोलता किंवा ठरवता?
1: ज्येष्ठांच्या विषयी माहितीपत्र काढली जातात.
0: बर,
1: ती माहितीपत्र आम्ही होम टू होम किंवा 1 बाय 1 असं घरोघरी जाऊन प्रसार आणि प्रचार करत असतो आम्ही. भले 2 माणसं असू देत, 4 माणसं असू देत, आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्येष्ठांच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आता ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही फार प्रयत्न करत असतो.
0: अच्छा, आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे, पूर्ण म्हणजे अगदी जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत आपण वेगवेगळे सणवारही साजरे करत असतो, तर ह्या ज्येष्ठ नागरिक संघटनामध्ये जे ज्येष्ठ लोक आहे तर आपण कोणकोणते सण किंवा सण समारंभ साजरे करतात आणि त्यांचा त्यामध्ये कसा सक्रिय सहभाग असतो याबद्दल काय सांगाल?
1: आता ज्येष्ठांच्यासाठी म्हटले तर मेन 3 सण आपण मोठे साजरे करतो. एक दिवाळी, दुसरं दसरा आणि तिसरा सण म्हटला तर म्हणजे तसे 12 सण आहेतच आपल्या महाराष्ट्रात. तर प्रत्येक सणाला आम्ही ज्येष्ठांना जाऊन थोडा ना थोडा खाऊ वाटप करत असतो.
0: अच्छा मॅडम, आजपर्यंत या तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेने समाजकार्यही भरपूर केलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आम्ही माझ्या गावात मी 40 बायकांचं मोठं प्रॉब्लेम आहे की त्या कॅन्सर लपवून ठेवतात आणि त्याचे वाईट परिणाम होतात, म्हणून मी घरोघरी जाऊन 40 बायकांना उत्स्फूर्त केलं की तुम्ही न लाजता स्तन तपासणी करून घ्या. असं 40 बायकांची तपासणी केली, त्यात 4 पॉझिटिव्ह निघाल्या. तर त्या 4 पॉझिटिव्ह निघाल्या त्यांना कन्व्हिन्स करून पुढील ट्रीटमेंट घेण्यास मी मदत केलेली आहे.
0: अच्छा,
1: आणि 40 बायकांचं कॅन्सर तपासणी मी वैयक्तिक करून घेतली, शिबिर भरवून मोफत, पूर्णपणे मोफत केलं हे. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत 40 बायकांना भाग घ्यायला लावून त्यांना भाग घेतल्याबद्दल प्रत्येकीला भेट वस्तू व सर्टिफिकेट देण्यात आले.
0: अच्छा,
1: तसेच माझ्या गावात भट्ट्या भरपूर आहेत, वीटभट्ट्या. त्या वीटभट्ट्यामध्ये बाहेर गावून येणारे जे पालक असतात ते मुलांच्या सकट इथे येतात, मग त्यांच्या शाळेचं नुकसान होऊ नये म्हणून शाळा बाह्य कार्यक्रम राबवले जातात, त्यात मी सक्रिय सहभाग घेऊन 130 मुलींना व्यसनमुक्तीचे व्याख्यान दिले. तसेच मुलींना आरोग्यविषयी माहिती, विशेषतः महिन्याला जे मासिक पाळी येते त्याबद्दल माहिती देऊन त्यांना पॅड वगैरे वाटप केले.

0: सगळ्या मुलांना खाऊ पण वाटप केला. दिवसभर मी ही एक कार्यशाळा घेतली, एक कार्यालय घेऊन, आणि तो संपूर्ण खर्च आम्ही वैयक्तिक खर्च भागवलेला आहे. मुलांना सकाळी चहा पासून संध्याकाळच्या सकाळचा चहा, नाश्ता, जेवण, पुन्हा संध्याकाळचा कोरडा खाऊ देऊन समारंभ सांगता केली.
1: अच्छा.
0: तसेच मला रिमांड मध्ये प्रत्यक्ष आम्ही मुलांना स्वच्छतेचं ज्ञान देऊन दर रविवारी जाऊन त्या मुलांची नखं काढणे, त्या मुलांचे केस कापणे किंवा त्या मुलांचे कपडे धुणे, कारण तिथं त्यांचे पालक नसतात. आम्ही एक आई वडील किंवा एक आईची भूमिका पार पाडली तिथं रिमांड मध्ये. तसेच वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची पण भरपूर सेवा केली, त्यांना औषधं देणे, त्यांना जेवायला वाढणे, धरून त्यांना टॉयलेटला वगैरे नेणे, अशी अनेक प्रकारची कामे मी केलेली आहेत.
1: मॅडम, जसं आपण बोललात की रिमांड होममध्ये पण आपण काम केलेलं आहे लहान मुलांसाठी वगैरे, तर तिथला अनुभव कसा होता? कारण लहान मुलं म्हटलं म्हणजे त्यांना हाताळण्याचं एक वेगळं टेक्निक किंवा एक वेगळी ती जबाबदारी आहे, तर तिथला अनुभव कसा होता आपला? लहान मुलांच्या मानसिक आरोग्याविषयी काही मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवले जात होते का?
0: आता बरीच मुलं, रिमांडमचाच अर्थ असा आहे की वांड मुलांना तिथं ठेवलं जाते रिमांडमध्ये. त्यांचे काही जणांचे पालक असतात, काही जणांचे पालक नसतात. मग ज्यांचे पालक नसतात त्या मुलांना ते ओलावं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला खूप त्रास देत होती ती मुलं. तरी पण आम्ही आई समजून, म्हणजे अरे मी तुझी आईच आहे, असं का करतोस, असं करायचं नसते, तुझ्या नाकात किती घाण आहे बघ, नाकातली घाण नाही काढली तर जेवताना ती पोटात जाते, पोटात गेली की त्याचं इन्फेक्शन होईल, असं काय ना काय आम्ही समजून सांगून त्यांची स्वच्छता करून घेतच होतो. तसेच त्यांचे फाटके तुटके कपडे असले तर ते हातावर पण आम्ही शिवलेले आहेत. बटनं तुटली शिवणारच आम्ही, आणि ते स्वतः धुत होते, त्यांना ते वळण लावलेलंच होतं संस्थेनं रिमांडमनं. पण तरी पण आम्हाला असं वाटायचं की आपण पण त्यांची काहीतरी सेवा करावी. अशा अनेक प्रकारच्या सेवा रिमांडमध्ये केल्यात. मानसिक आरोग्याबद्दल बोलायचं म्हटलं तर रिमांडम संस्थाच वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलवून त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि शारीरिक आरोग्याबद्दल माहिती सांगत असेल, त्यात पण आम्ही सहभाग घ्यायचो.
1: अच्छा.
0: आणि त्या दिवशी आम्ही ते लेक्चर अटेंड करून ते डॉक्टर गेल्यानंतर पुन्हा आम्ही 1-to-1 प्रत्येक मुलाबरोबर बोलून आणि ते मानसिक आरोग्याविषयी माहिती परत त्यांना सांगत होतो त्यांच्या भाषेत, लहान मुलांना समजेल अशा भाषेत. कारण आम्ही आधी डॉक्टरांचं पण त्यांच्या बरोबरच ऐकणार, पण नंतर त्यांना आणि विस्तारित करून सांगत होतो. आम्ही असं ग्रुप ग्रुप करून मुली मुली तिथे काम करत होतो म्हणजे आता. आणि वृद्धाश्रमात पण आम्ही 1-2-3 वृद्धाश्रमात वरचेवर जाऊन त्यांची विचारपूस करणे, तुमचा म्हणजे बरा आहे का विचारायचं, तुम्हाला काय त्रास होतोय का विचारायचं, तसं काय व्यवस्था करता आली किंवा डॉक्टरांपर्यंत आम्ही पोचून त्या डॉक्टरांना म्हणणार की तुम्ही एखादी व्हिजिट वृद्धाश्रमाला दिला तर तिथले वृद्ध खुश होतील, आणि काय थोडाफार खर्च असेल तर आम्ही वैयक्तिक घालतच आलो आहे आणि इथून पुढं पण आम्ही घालणारच आहे. खर्चाबाबत आमचं काय दुमत नाही आहे, आमचे पैसे खर्च झाले तरी चालतील, पण ज्येष्ठ हे चांगल्या पद्धतीनं जगले पाहिजेत असे मला वाटते. कारण आता फार ज्येष्ठांचे हाल व्हायला लागलेत ह्या युगात, आणि आत्ताची तरुण पिढी स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा बघत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. दररोज एक आम्ही ऐकत असतोय आई वडील बघत नाहीत अशा बऱ्याच फॅमिली ह्या आपल्या सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, लातूर असेल, पंढरपूर असेल, कोणतंही गाव असू द्या, अख्ख्या महाराष्ट्रात हा प्रॉब्लेम फार आहे. तो प्रॉब्लेम सुटावा, ज्येष्ठांना चांगली वागणूक मिळावी यासाठी तर आमची ही धडपड चालू आहे. आणि आता सध्या आमच्या ज्येष्ठांच्या नोंदण्या बऱ्याच झाल्या आहेत, जितक्या नोंदण्या जास्त होतील तितकं ते आमच्या फायद्याचं आहे. शेवटी एकी असल्याशिवाय कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडले जात नाही, म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न करून ज्येष्ठांच्या नोंदणी करायला लागले. संपूर्ण मिरज तालुका माझ्याकडे आहे, सध्या मी माझ्या गावातल्या नोंदणी सुरू ठेवलेल्या आहेत. तरी पण माझ्या गावात 100+ आता नोंदण्या झालेल्या आहेत. ज्येष्ठांपर्यंत मी जास्तीत जास्त पोचून त्यांची सेवा करण्याचं म्हणजे मनात ठरवलेलं आहे, आणि ईश्वराकडे हीच प्रार्थना करतो की प्रत्येक ज्येष्ठाला चांगली वागणूक मिळालीच पाहिजे आणि ती मिळेल अशी माझी अपेक्षा आहे.
1: तसंच मॅडम, तुमच्या ग्रामस्थांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विविध विषयांवर व्याख्यान पण आयोजित केली आहेत, त्याला

0: रिस्पॉन्स कसा असतो त्याबद्दल काय सांगाल?
1: तसेच मी ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त प्रेफरन्स दिला कारण त्यांना ॲलोपॅथिक औषधापेक्षा आयुर्वेदिक औषधाची गरज असते हे डॉक्टर नांद्रेकर लक्ष्मण नांद्रेकर नांद्र्याचे यांना मी 3 वेळा बोलवून घेतलं आणि 3 वेळा त्यांनी 110 लोकांना असं मोफत आयुर्वेदिक औषध त्यांच्या तर्फे देण्यात आलं आणि त्यांना थोडा थोडा खाऊ आम्ही माझ्यातर्फे मला जे जमेल ते मी खाऊ पण वाटप केलं त्या दिवशी.
0: बरं, आता भविष्यात आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण काही उपक्रम किंवा योजना आखल्या आहेत का किंवा त्यांच्यासाठी काय करायचं आहे याबद्दल काय सांगाल?
1: आता ज्येष्ठांच्यासाठी आमची चळवळ भरपूर काम करत असते पण आता आमची मागणी आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला की ज्येष्ठ हे प्रत्येक ज्येष्ठ हे राष्ट्रीय संपत्ती असलीच पाहिजे. तसेच आरोग्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे किंवा प्रवासासाठी पण खास ज्येष्ठांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था एसटी महामंडळाने केली पाहिजे. ह्या जर सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या तर प्रत्येक ज्येष्ठाची संध्याकाळ ही सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे.
0: बरं मॅडम, आता गेले कित्येक वर्षापासून आपण या संघटनेशी संघटनेमध्ये आहे आणि काम करताय तर इतक्या वर्षाचा अनुभव आहे आपल्याला, तर एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आठवतो का ज्येष्ठांसंबंधीचा?
1: एका मीटिंगमध्ये जवळजवळ 100 माणसं होती आणि तिथं आयुर्वेदिक चहा ठेवला होता.
0: बरं,
1: तर दूध घालून स्पेशल दुधातला चहा पिणारे पण 2-2 चहा पिले आणि त्याची सर्व्हिस मी प्रत्येक ज्येष्ठापर्यंत पोहोचवली. कारण प्रत्येक ज्येष्ठाला उठून त्या किटली आहे दिसते पण ती कसला चहा आहे काय चहा आहे माहित नव्हतं. मग एक आयुर्वेदिक चहा घेऊन आलेली एक व्यक्ती होती, ते म्हणाले हे फक्त उकळलेलं पाणी आहे मॅडम, एक एक चमचा घालायचा आणि प्यायचा. आणि ते इतकं आवडलं ज्येष्ठांना की तो आनंद बघून मला पण फार आनंद झाला की ज्येष्ठांना गरज कशाची आहे ह्याची जाणीव मला त्या दिवशी झाली. हा माझा अविस्मरणीय प्रसंग आहे. म्हणजे चहा हा किरकोळच आहे पण तो चहा फार महत्वाचा होता त्या दिवशी आणि तो चहा मी प्रत्येकापर्यंत पोहोचवला. कार्यक्रम दांडेकर हॉल सांगली येथे झाला.
0: बरं मॅडम, आज एक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे आपण अध्यक्ष आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून याच्यात कार्यरत आहात, तर आजची जी युवा पिढी आहे किंवा या समाजाला आपण एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आणि या संघटनेचे अध्यक्ष म्हणून पण काय संदेश देऊ इच्छिता?
1: मला आत्ताच्या तरुण पिढीला असा संदेश द्यायचा आहे की आज आम्ही ज्येष्ठ आहे, उद्या तुम्ही ज्येष्ठ होणार आहे. तुम्ही आमची आज दखल घेतला तर उद्या तुम्हाला पण तुमच्या पुढची पिढी तुम्हाला ज्येष्ठ म्हणून मान मिळेल. जर मागच्या पिढीला तुम्ही मान दिला तरच तुम्हाला मिळणार आणि हे संस्कार घरातूनच व्हायला पाहिजेत. म्हणजे समाजात तर होतील पण घरातून जर तसे संस्कार असतील तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही. आकाशवाणी केंद्राने मला बोलवून माझ्या कामाची दखल घेऊन मला इथं मुलाखतीसाठी बोलवल्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राची मी पूर्णपणे आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
0: पाटील मॅडम, आज आपण इथे आलात आणि आपल्या संघटनेविषयी आणि ती संघटना जी कार्य करते त्याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: अमृत कलश हा कार्यक्रम संध्याकाळी 6:35 आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. यानंतर प्रभातीचे रंग, काही घटना माहिती आणि संगीताचा हा कार्यक्रम या जाहिरात प्रसारणानंतर.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: प्रभातीचे रंग लेखक विजय कुमार.

नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार। वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म। 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन। मंडळी, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं याचं भान ठेवायला शिकवणारा आणि उदरभरण नाही तर ते यज्ञकर्म आहे याची जाणीव ठेवायला लावणारा हा दिवस। अन्न म्हणजे केवळ पोट भरायचं साधन नाही, अन्न म्हणजे आरोग्य, विकास आणि जीवनाचा आधार आहे। पण जर हे अन्नच सुरक्षित नसेल तर? सुरक्षित अन्न आपल्या शरीराला पोषण मूल्य देतं, म्हणूनच जगभरात दरवर्षी 7 जून हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो। यंदाच्या वर्षाची या दिवसाची संकल्पना आहे समस्यांपासून उपायांकडे, सर्वत्र सुरक्षित अन्न। या संकल्पनेतून अन्नजन्य आजारांचं ओझं कमी करून शास्त्र आधारित उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अंदाजानुसार दूषित अन्नामुळे दरवर्षी जगभरात सुमारे 86 कोटींहून अधिक लोक आजारी पडतात। या आजारांमुळे लाखो कुटुंबांवर आर्थिक आणि सामाजिक परिणाम होतात। विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले नागरिक अधिक धोक्यात असतात। आपल्या दैनंदिन जीवनातही अन्न सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे। भाजीपाला स्वच्छ धुणं, शिजवलेलं आणि कच्चं अन्न वेगळं ठेवणं, योग्य तापमानात अन्न साठवणं, कालबाह्य पदार्थ टाळणं आणि स्वच्छतेचे नियम पाळणं, या साध्या सवयी अनेक आजारांपासून संरक्षण देऊ शकतात। भारतात अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण अर्थात FSSI याच्या माध्यमातून अन्न पदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ग्राहकांनीही अन्न पदार्थ खरेदी करताना लेबल, उत्पादन दिनांक आणि गुणवत्ता चिन्हांकडे लक्ष देणं आवश्यक आहे। श्रोतेहो, अन्न सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी केवळ सरकार किंवा उद्योगांची नाही तर ती तुम्हा आम्हा सर्वांची, म्हणजे जे जे अन्न खातात त्यांचीही आहे। शेतकरी, उत्पादक, विक्रेते, स्वयंपाक करणारे आणि ग्राहक, अन्न साखळीतील हा प्रत्येक घटक महत्वाचा आहे। सुरक्षित अन्न ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। चला तर मग जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त सुरक्षित अन्नाचा संकल्प करूया आणि निरोगी समाज घडवण्यासाठी हातभार लावूया।

प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. एखाद्या रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात धावपळ सुरू आहे. अपघातग्रस्त रुग्णाला तातडीनं रक्ताची गरज आहे. प्रसूती दरम्यान अडचणीत आलेल्या मातेसाठी रक्त हवं आहे. कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णाच्या उपचारांसाठी रक्ताची आवश्यकता आहे. मंडळी, अशा वेळी कुठेतरी एखाद्या अनोळखी व्यक्तीनं केलेलं रक्तदान कोणाच्या तरी आयुष्याला नवी संजीवनी देतं. याच निस्वार्थ भावनेचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा जागतिक आरोग्य संघटनेनं या दिवसाची संकल्पना दिली आहे, मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा. ही संकल्पना आपल्याला सांगते की रक्तदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून मानवतेची, सहवेदनेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. एका व्यक्तीनं केलेलं रक्तदान तब्बल 3 जणांचे प्राण वाचवण्यासाठी मदत करू शकतं. आज जगभरात दरवर्षी सुमारे 12 कोटी रक्तदानाच्या नोंदी होतात. तरीही अनेक देशांमध्ये सुरक्षित रक्ताचा तुटवडा जाणवतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते एखाद्या देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किमान 1 ते 2% लोकसंख्येनं नियमित रक्तदान करणं आवश्यक आहे. रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय नाही. शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, थॅलेसेमिया, सिकल सेल अॅनिमिया तसंच अपघातग्रस्त रुग्णांसाठी रक्त जीवनदायी ठरतं. त्यामुळे नियमित, स्वेच्छेनं आणि विनामूल्य रक्तदान करणारे रक्तदाता हे आरोग्य व्यवस्थेचे खरे आधारस्तंभ आहेत. मंडळी, आपण दिलेला रक्ताचा एक थेंब कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. म्हणूनच आजच्या या जागतिक रक्तदानादिनी रक्तदान हेच जीवनदान हा संदेश मनात रुजवूया. स्वतः रक्तदान करूया आणि इतरांनाही त्यासाठी प्रेरित करूया. कारण रक्ताची गरज कधी, कुणाला आणि किती भासेल हे सांगता येत नाही. पण वेळेवर मिळालेलं रक्त मात्र एखाद्याला नवजीवन देऊ शकतं.

मंडळी सह्याद्रीच्या कुशीत वसलेला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका. हिरव्यागार डोंगर रांगा, दाट जंगलं आणि धुक्याच्या सरींनी नटलेला हा परिसर, म्हणूनच त्याला प्रेमानं मिनी कोकण असं म्हटलं जातं. सध्या या मिनी कोकणात सगळीकडे दरवळतो आहे तो फणसाचा गोड सुवास. पावसाळ्याची चाहूल लागण्यापूर्वी हवामानानं दिलेल्या अनुकूल साथीत यंदा शिराळा तालुक्यातील फणस हंगाम बहरला आहे. डोंगर कपारीतील बागांमध्ये मोठे मोठे वजनदार आणि दर्जेदार फणस झाडांवर लोंबकळताना दिसत आहेत. हे फक्त फणस नाहीत तर ते शेतकऱ्याच्या घामाचा दाम देणारा कलश आहेत. तिकडं मिनी कोकणात झाडांवर फणस लटकला असला तरी इकडं बाजारात मात्र फणसाचे चाहते त्याची वाट बघण्यात लटकून आहेत. कापा आणि बरका या दोन्ही प्रकारच्या फणसांना मोठी मागणी आहे. रस्त्यालगतच्या विक्री केंद्रांवर आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली आहे. सांगली कोल्हापूरसह इतर शहरांमध्येही शिराळ्याच्या फणसाची चांगली मागणी असल्यामुळं शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत आहे. भारतात फणसाचा मुख्य हंगाम साधारणपणे मार्च ते ऑगस्ट या दरम्यान असतो आणि पावसाळ्याच्या प्रारंभी त्याची विशेष आवक होते. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात वाढलेला गारवा आणि पावसाची चाहूल फणसाची विक्री जोरात होणार हे सांगत आहे. फणस हे केवळ चविष्ट फळ नाही तर पोषण मूल्यांचा खजिनाच आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, तंतुमय पदार्थ, विविध जीवनसत्व आणि खनिज

0: पचायचे मुबलक प्रमाणात असतात. शरीराला ऊर्जा देणं, पचनक्रिया सुरळीत ठेवणं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फणस उपयुक्त मानला जातो. एकेकाळी घरच्या परसात सहज मिळणारा फणस आज शहरांमध्ये सुद्धा आवडीनं खाल्ला जातोय. फणसाचे गरे, साटे, चिप्स, भाजी आणि विविध खाद्यपदार्थांमुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. शिराळ्याच्या डोंगरदऱ्यांमधून येणारा हा गोडवा आता राज्यभर पोहोचतोय. मिनी कोकणाची असलेली ही नैसर्गिक देणगी शेतकऱ्यांना आर्थिक बळ देत असतानाच ग्राहकांच्या जिभेवरही आनंदाचा स्वाद ठेवत आहे.
1: गुण

0: भन ओ कंती मानस साधु भन कायदा ते त्यांचा भरली सहाई त्यांचा कायदा ते भरली सहाई
1: त्यांचा कायदा ते भरली सहाई
0: उंची माडांची जवळून मापवा उंची माडांची या जवळून मापवा
1: तुझ्या गुरुवाला कोण दाखवा
0: गुरु माहेरला जाते हो नाखवा
1: तुझ्या गुरुवाला कोण दाखवा

0: ಕೊಳ್ಳ ಶಿವ ಶಿರಾತ ಅವನಿ ಧರ್ಮೀಲ ಗಲ್ಬೋ ಸಿಕ್ಕವಾ ಧನಿ ಧರ್ಮೀಲ ಗಲ್ಬಲ ಸಿಕ್ಕವಾ
1: मंडळी, एकदा बादशहाला नेहमीप्रमाणे बिरबलाची फिरकी घ्यायची लहर आली. त्याने विचारलं, बिरबला, 27 9 गेले तर किती उरले? तो म्हणाला, 0 उरले. बादशहाला काही समजेना, हे कसं काय बरं? त्यावर बिरबल म्हणाला, एकूण नक्षत्र 27 असतात आणि त्यातली 9 नक्षत्र पावसाची असतात. ही नक्षत्र नसतील तर काय उरणार? 0च ना. मंडळी, भासता उन्हाळा संपला आहे आणि मान्सून दारात उभा आहे. मुहूर्ताला पावसानं जोरदार दणका दिला आणि शेतकरी सुखावला. शेतात मशागतीची लगबग सुरू झाली आहे. पहिल्याच उन्हाळी पावसानं सगळ्या शिवारात जणू नवं चैतन्य आणलंय. आता प्रतीक्षा आहे ती पुढच्या पावसाची. पावसाच्या आशेवर शेतकरी आपल्या शेतातील कामं उरकून घेऊन तयारी करत आहेत, तर काही जण लागवडीच्या कामात व्यस्त आहेत. चालू वर्षी उन्हाळी पावसानं चांगली सोड दिली. कृष्णा, वारणा, एरळा काठावरच्या गावात शेवटी पाण्याची कमतरता

जाणवायला लागली. आजही परिस्थिती काही फारशी सुखद नाही. पावसाची गरज आहेच. एकही उन्हाळी पाऊस पडला नसल्यामुळं विहिरींनी तळ गाठलाय. नदी कोरडी पडलीय. उभी पिकं वाढलेल्या उन्हानं पाण्याच्या कमतरतेमुळं करपून चाललीयत. उशिरा का होईना, पण पडलेल्या पहिल्या उन्हाळी पावसानं जरासा दिलासा मिळालाय. पण आता गरज आहे ती धुआधार पावसाची.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू. नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखक विजय कुमार तथा नंदू सदाशिव गुरव, निवेदन वरदा हसबनीस, सादर करते श्रीनिवास जणंडीकर.

आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, अरुण पौडवाल यांचं संगीत सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटासाठी.

0: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा
1: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
0: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम प्रत्येक बुधवारी
1: सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण
1: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
0: जे इतिहास
1: वर्तमान
0: आणि भविष्यातही. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं आणि आवाज राणी वर्मा, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र यांचा.

0: राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो,

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे अवॉर्ड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

0: अरे या आशिकांची भीती या माशिकांची नाती,
1: या आशिकांची भीती या माशिकांची नाती,
0: या जिंदगीची प्रेमा पाई होई माती क्या।

0: या भंगलेला मुरली
1: या
0: भंगलेला मुरली या भंगलेला राती या भैसा मधला राती तारा चंदी

आजचा भारत नव्या उद्योगांचा भारत, उद्योगातील नवे प्रवाह, रोजगाराच्या संधी आणि प्रेरणादायी अनुभव उद्योग जगत या कार्यक्रमात। भेटूया अशा व्यक्तींना ज्यांनी संकटातून संधी निर्माण केली आणि बदललं उद्योग विश्वाचं चित्र। उद्योग जगत दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमलहरी 1251 kHz वर, FM वाहिनी 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही।

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं खरा वारसदार चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर मोघे यांच्या गीताला संगीत होतं अरुण पौडवाल यांचं. आणि आता कार्यक्रमातलं हे अंतिम गीत.

0: बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं मादा देवकाते यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचा आवाज होता डाळिंबी चित्रपटातल्या या गीतासाठी. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र, मध्यम लहरी 239 अंश आठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
0: NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत उमंग.

श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीच्या आकाशात अनेक तारे चमकले, अनेक सुपरस्टार आले आणि गेले, पण काही कलाकार असे असतात जे केवळ रुपेरी पडद्यावरचे नायक राहत नाहीत, तर एका संपूर्ण पिढीच्या भावना, आठवणी आणि स्वप्नांचा अविभाज्य भाग बनून जातात. मिथुन चक्रवर्ती हे असंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक पिढींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आज ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांनी संघर्षाच्या खडतळ वाटेवरून प्रवास करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या आगळ्यावेगळ्या नृत्यशैलीनं त्यांनी जगभरातील रसिकांना थिरकायला भाग पाडलं. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण केसांची स्टाईल, मोहक स्मितहास्य आणि प्रभावी संवाद फेक यावर लाखो चाहत्यांनी मनापासून प्रेम केलं. राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेल्या मृगया या सिनेमापासून ते जगभर लोकप्रिय ठरलेला डिस्को डान्सर या चित्रपटापर्यंतचा त्यांचा प्रवास हा भारतीय चित्रपट सृष्टीतील एका प्रेरणादायी पर्वाची कहाणी सांगतो. ऍक्शन, रोमांस, कौटुंबिक, विनोदी आणि आशयघन अशा विविध भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त आजच्या गाता रहिवरा दिल कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी.

स्वतः 1980 आणि 90 दशकात हिंदी चित्रपट सृष्टीवर अमिताभ बच्चन यांचं निर्विवाद वर्चस्व होतं, पण याच काळात मिथुन यांनी स्वतःचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग निर्माण करत बॉक्स ऑफिसवर वारंवार अमिताभ यांच्या लोकप्रियतेला आव्हान दिलं. मिथुन यांनी कधीच अमिताभ यांची प्रतिकृती बनण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी स्वतःची वेगळी वाट निवडली. मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकांना आपलासा वाटणारा नायक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांच्यातील साधेपणा, संघर्षातून वर आलेली प्रतिमा आणि सर्वसामान्य माणसाशी जोडले जाणारे व्यक्तिमत्व हेच त्यांच्या लोकप्रियतेचं गमक होतं. डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, डान्स डान्स, वक्त की आवाज, प्यार का मंदिर, मुजरिम, अग्निपथ, कमांडो यासारख्या चित्रपटांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. विशेषतः उत्तर भारतातील छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात मिथुन यांची लोकप्रियता एवढी होती की त्यांच्या चित्रपटांसाठी थिएटर बाहेर लांबच लांब रांगा लागत असत. निर्मात्यांसाठी ते यशाची हमी मानले जात आणि वितरकांसाठी त्यांचं नाव म्हणजे सुरक्षित गुंतवणूक असं समीकरण तयार झालं होतं. मिथुन चक्रवर्ती हे जनसामान्यांच्या मनात घर करणारे मासेसचे सुपरस्टार होते, म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात त्यांनी स्वतःचं वेगळं आणि अढळ स्थान निर्माण केलं.

विशेषतः तत्कालीन सोव्हिएत रशिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान आणि पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये या चित्रपटानं लोकप्रियतेचे नवे विक्रम प्रस्थापित केले. यातली गाणी म्हणजे त्या काळातील तरुणाईचं एक सांस्कृतिक प्रतीक बनली. मिथुन दांची नृत्यशैली, त्यांचा पेहराव आणि पडद्यावरील करिश्मा यानं लाखो प्रेक्षक भारावून गेले. विशेष म्हणजे त्या काळात अनेक परदेशी नागरिकांना भारताची पहिली ओळख झाली ती भारतीय चित्रपटांमधून. राज कपूर यांच्या चित्रपटांनंतर मिथुन चक्रवर्ती हे नाव सोव्हिएत देशांमध्ये भारतीय सिनेमाचे नवे प्रतिनिधी बनले. आजही रशिया आणि माजी सोव्हिएत राष्ट्रांमध्ये भारतीय कलाकारांचा उल्लेख झाला की मिथुन चक्रवर्ती यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. त्यांच्या चाहत्यांच्या आठवणींमध्ये डिस्को डान्सर हा चित्रपट आजही तितकाच ताजा आहे.

श्रोतेहो, भारतात अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता शिखरावर असताना जगाच्या दुसऱ्या टोकाला भारतीय सिनेमाचा एक वेगळा चेहरा लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत होता, तो म्हणजे मिथुन चक्रवर्ती. 82 साली प्रदर्शित झालेला डिस्को डान्सर या चित्रपटानं केवळ भारतीय बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही अभूतपूर्व यश मिळवलं.

1990च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी अनेक बदलांच्या वळणावर उभी होती. अनेक मोठे स्टार यश अपयशाच्या चक्रात अडकले होते, पण मिथुन चक्रवर्ती यांनी नेहमीप्रमाणेच चौकटी बाहेरचा मार्ग निवडला. उटीमध्ये त्यांनी हॉटेल व्यवसाय उभारला आणि त्याच परिसराला चित्रपट निर्मितीचं केंद्र बनवलं. निर्माते त्यांच्या हॉटेलमध्ये मुक्काम करायचे, आसपासच्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रीकरण व्हायचं आणि अवघ्या 25 दिवसात चित्रपट पूर्ण व्हायचा. एक प्रकारे उटीमध्ये मिथुनबांनी स्वतःचं स्वतंत्र चित्रपट विश्वच उभं केलं होतं. या काळात त्यांच्या चित्रपटांचा अक्षरशः पूर आला असं म्हणावं लागेल. देशातल्या अनेक चित्रपटगृहांमध्ये वर्षभरात मिथुन यांचे तब्बल 15 ते 20 चित्रपट प्रदर्शित होणं ही सामान्य बाब होती. विशेषतः उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि झारखंड या भागांमध्ये त्यांची लोकप्रियता एका वेगळ्याच शिखरावर पोहोचली होती आणि या अफाट लोकप्रियतेमुळेच त्यांना चित्रपटसृष्टीत वन मॅन इंडस्ट्री अशी ओळख मिळाली.

शोधा हो प्रत्येक सुपरस्टारच्या आयुष्यात एक काळ असा येतो जेव्हा तो केवळ नायक राहत नाही तर खऱ्या अर्थानं अभिनेता बनतो. मिथुन चक्रवर्ती यांच्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू होतं. 80 आणि 90 च्या दशकात आपल्या नावावर चित्रपट चालवणारा हा सुपरस्टार काळानुसार स्वतःला नव्यानं घडवत गेला. वय वाढलं, काळ बदलला, पण अभिनयावरची त्यांची पकड मात्र अधिकच मजबूत होत गेली. अलीकडे आलेल्या गुरु, लक, काबूल एक्सप्रेस, ओ माय गॉड, द ताशकन फाईल्स, द काश्मीर फाईल्स, प्रजापती, शास्त्री अशा चित्रपटांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारत आपल्या अभिनय

जिंकण्याची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. स्टारडमच्या पलीकडे जाऊन स्वतःला सतत नव्याने सिद्ध करणाऱ्या कलाकारांची संख्या फार कमी असते आणि मिथुन चक्रवर्ती हे त्यातलं एक महत्वाचं नाव आहे. चित्रपटसृष्टीतील या गुणी अभिनेत्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या अजरामर कलाप्रवासाला सलाम करूया. ऐकूया कार्यक्रमातलं हे अंतिम गाणं.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र, मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा। सुरुवातीला शैलेश रानडे यांनी गायलेले संदीप खरे यांचे हे गीत।

0: जरूर तुम्हाला कळतील.
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10 आणि
0: याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
1: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

मिलिंद यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. आता आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: खर तर जेवढ्याच तेवढा गुळ किंवा साखर घातलं तरी चालतं का, थोडी जास्त घेऊ? मुरंबा थोडा गोडच बरा वाटतो.
1: सुखदा, अगं जून महिना निम्मा संपला, अजून तुझा आंबा पुराण संपला नाही का?
0: जूनचं काय घेऊन बसलायस? अरे आंबा पुराण तर पार ऑगस्ट पर्यंत चालू राहणार आहे.
1: हो तुझं ते काय तर म्हणे उशिरा येणार आहे ते दशहरा चौसा लंगडा वगैरे ऑगस्ट पर्यंत चालू असत. मी तर बाबा फक्त हापूस आंबा खाणारा माणूस.
0: आणि मी तर फक्त आंबा खाणारी बाई माणूस आहे. मग तो कोणताही आंबा असो, आंबा इज आंबा, फळांचा राजा.
1: मी तुला आज का ओळखतोय? आपण नाही का कोकणात मामांकडे जायचो तेव्हा सुद्धा तू सकाळी लवकर उठून आधी वाडीत जायचीस
0: आणि टोपलाभर बिटके आंबे गोळा करून आणत असे. रोहित बाबू तुम क्या जानो बिटके आंबे का स्वाद.
1: हा वी आर क्लास अपार्ट, ओनली अँड ओनली हापूस बस.
0: हाय कंबक, तुम्ही असली आंबा खाया ही नाही, केवळ हापूस को कौटाल कर बैठे हो. रोहित तुला आठवतंय का सधू मामाने त्याच्या वाडीतला केशर आणि राजापुरी पाठवला होता?
1: हो तर त्या राजापुरीचे तू केवढे प्रकार बनवलेस आणि काही आंबे पिकत घालून रस सुद्धा काढला होतास.
0: हो पण तू त्याला हातही लावला नाही. जाऊ दे, पण तू फार मोठ्या आनंदाला मुक्तोयस हे मात्र खरंय.
1: असू दे ग,
0: हे डायलॉग आपण गेली अनेक वर्ष असेच मारत आलो.
1: आणि त्या गावाकडच्या आंब्यांची नावं सुद्धा काय तर म्हणे खोबऱ्या आणि काय तर म्हणे शेंद्र्या बोरशा बैंगनपल्ली.
0: नको जाऊस मोजायला, आपल्याकडे आंब्याच्या 1300 जाती आहेत.
1: काय?
0: हो म्हणजे व्यापारी दृष्ट्या असतील 31 जाती जास्त ओळखीच्या.
1: खरं सांगू का सुखदा, तूच हल्ली म्हणजे मला ओरडत असतेस की वजन वाढलंय वजन वाढलंय म्हणून. आता आंबा खायला घालून आणखी वजन कशाला वाढवतेस माझं?
0: रे रे रे नका रे बदनाम करू बिचारा त्या फळांच्या राजाला. कोणतीही गोष्ट प्रमाणात

0: नियमानुसार खाल्ले तर काही बिघडत नाही.
1: हे तुझं काही पण हा, अगं खाताना कसले नियम आणि अटी हे काय?
0: जाऊ दे, आपण विक्रम आणि वेताळ आहोत, कुणीच आपला हट्ट सोडणार.
1: हे बघ, हट्टीपणा तू करतेस, मी करत नाहीये. मी कसं म्हणजे एकूण सर्व बाबतीत एकदम फ्लेक्सिबल.
0: बाहेरच्या कुणालाही सांग हे तुझं कौतुक म्हणे फ्लेक्झिबल. रोहित, तुझ्या त्या फ्लेक्झिबल शब्दावरून आठवलं.
1: झालं, मला माहिती आहे. आता तू ते मंगळागौरीचे खेळ आणि फ्लेक्झिबिलिटी वगैरे सांगायला
0: घेणार
1: काय? ते गाठोड गोफ आणि काय बस फुगडी.
0: अरे काय हे, नाही रे, यातलं काहीच नाही. काल बातम्यांमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवत होते. अचाट, अफाट आणि अद्भुत म्हणावं असं कौशल्य.
1: आमच्या शिवमची मुलगी ती तर थेट राष्ट्रीय पातळीवर खेळते बरं का मल्लखांब.
0: वा,
1: आणि तो या खेळाचं एवढं कौतुक करत असतो की बस.
0: खरंय रे, मुळात मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत सराव करण्यासाठी म्हणून मल्लखांबाचा वापर सुरू केला. म्हणजेच कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून हा प्रकार प्रसिद्ध झाला.
1: हो ना, कमीत कमी वेळात शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातला एकमेव क्रीडा प्रकार असं मल्लखांब खेळाचं वर्णन केलं जातं.
0: काल 15 तारखेला मला वाटतं आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिवस होता, आणि म्हणूनच एका चॅनलवरती माहिती कोणी सांगत होतो. कोणी म्हणे रामायण काळापासून हा खेळ खेळला जातो.
1: हो, आणि कोणी म्हणतं याची सुरुवात म्हणे महाराष्ट्रात झाली, कोणी म्हणतं ओडिशामध्ये झाली. ते जे काही असेल, पण हा खेळ किंवा व्यायाम प्रकार कमाल आहे. ट्राय करून बघायला पाहिजे एकदा.
0: पडला उजेड पडला. अरे रोज घरात सुद्धा व्यायाम करायला जर माणूस काचकूच करत असतो तर म्हणे मल्लखांब ट्राय करणार. वा रे वा, वाजवा रे वाजवा, टाळ्या वाजवा.
1: सुखदा, तुझ्याशिवाय कोण इथे टाळ्या वाजवायला? हा सांग बरं, कशाला टाळ्या वाजवा?
0: बरे, आणखी कोणी इथे तिसरं नाहीये. नाहीतर
1: काय काय काय सांग सांग, नाहीतर काय झालं असतं?
0: अरे नाहीतर तुझ्या या विनोदावर तिसरी व्यक्ती मनमुराद हसली असती.
1: अजिबात नाही, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवर हसायची, टीका करायची तुम्हाला बायको लोकांची सवयच असते. बाहेरचं कोणी अजिबात हसलं नसतं तुला सांग.
0: अच्छा,
1: उलट माझ्या या जोशपूर्ण वक्तव्यावर माझं कौतुक केलं असतं.
0: नको रे नको, एवढे विनोद एका पटपट एक नको करू.
1: विनोद नाही करत
0: यापेक्षा मला एका कामात थोडी मदत कर.
1: अरे बापरे, नाही नाही, आज मला म्हणजे संध्याकाळी काय माहिती,
0: काहीही कारण सांगू नकोस. आज तुला कुठेही जायचं नाहीये आणि ऑनलाईन मिटिंग किंवा प्रत्यक्ष सुद्धा काहीही नाहीये.
1: अच्छा, म्हणजे माझ्या शेड्यूलची पूर्ण माहिती गुप्तहेरांनी आधीच काढून ठेवलेली दिसते. अच्छा अच्छा अच्छा, बरं. आज्ञाकारक बाईसाहेब, या दासाने काय करणे अपेक्षित आहे?
0: दासाने एकट्याने काहीही करायचं नाहीये, तर आपण दोघांनी मिळून थोडीशी झाडलोट करायची आहे.
1: का तुझ्या माहेरचं कोणी येणार आहे की काय? दया मामी किंवा अविनाश आजोबा?
0: एक मिनिट, ना माझ्या माहेरचं ना सासरचं कोणी येणार आहे. स्वच्छता काय फक्त कोणी येणार असेल तरच करतात खरे?
1: अगं तसं नाही ग, पण म्हणजे कोणी येणार म्हटल्यावर तुझ्या अचानक अंगामध्ये येतं हे घास, ते धूळ, हे झटक, ते पटक सुरू होतं, आणि मग काय मला बापड्याला यासाठी वेठीला धरतेस तू.
0: अतिरेक अतिरेक करू नकोस रोहित, खर तर या रोज करायच्या गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा मी करत असते, पण कुणी येणार म्हटल्यावर घर कसं 100% टक्काटक दिसलं पाहिजे.
1: अगं मग तुझ्या त्या लाडक्या रेखाला घे की हाताशी आणि कर तुझी साफसफाई काय करायची ती.
0: वाटलंच मला, स्वतःवर आलेली चिमूटभर जबाबदारी सुद्धा सहजपणे झटकली जाणार आणि ती गेली.
1: मग सुखदा, मी तुला मदत करणार नाही असं अजिबात म्हटलेलं नाही.
0: हा हा हा हा, तुझ्या या वाक्यावर माझं ऑब्जेक्शन आहे.
1: का?
0: तू मला मदत कर असं मी म्हटलं नाहीये, तर आपल्या घरातलं काम आपण दोघं मिळून करूया असं म्हटलं मी.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुला मदत नकोय? तर
0: मला मदत नकोय, मला सहकार हवाय.
1: अच्छा,
0: माझं किंवा तुझं असं हे काम नसून घरातलं आपलं काम आहे, इतकंच म्हणायचंय मला.
1: वा वा वा वा, वो खूब लड़ी मर्दानी थी, वो झासी वाली राणी थी.
0: अरे हे काय मध्येच,
1: तुझा आवेश बघून ना मला झाशीची राणी लक्ष्मीबाई आठवली. फक्त ती शत्रूंविरुद्ध लढली आणि तू मात्र नवऱ्याविरुद्ध.
0: मी अजिबात लढत वगैरे नाहीये, मी कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीच्या मनातली भावना मांडली इतकंच.
1: हो हो हो हो,
0: स्त्री पुरुष समानता वगैरे आपण बाहेर तावातावाने बोलतो, पण घरात मात्र.
1: पण सुखदा मला एक सांग, म्हणजे प्रामाणिकपणे सांग की मी तुला मदत करतच नाही का? सॉरी सॉरी, म्हणजे आपण दोघे मिळून घरात काम करतच नाही का असं मला विचारायचं होतं.
0: करतोच रे, पण हे असं झाशीची राणी आठवली.

0: वगैरे म्हणून माझी थट्टा करतोय.
1: तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी.
0: अरे नाही, झाशीची राणी खूप ग्रेट.
1: काय माहिती का, समोर ते कॅलेंडर वरती मोठं कॅलेंडर आहे की नाही, तिथे लक्ष्मीबाई हे नाव मला दिसलं आणि तेवढ्यात तू जोश मध्ये काहीतरी बोललीस आणि म्हणून या दोन गोष्टी आपल्या एक झाल्या आपसुकपणे.
0: कॅलेंडर मध्ये काय? अच्छा,
1: अगं बघ ना, तू पण बघ.
0: रोहित, उद्याचा दिवस बघ किती भारी
1: आहे.
0: उद्या 17 जूनला महाराणा प्रताप जयंती आहे आणि गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी.
1: जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ज्यावरून आपली मिनी चकमक झडली ती झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी सुद्धा आहे. म्हटलं
0: ही अशी सगळी नावं वाचली ना की मन झरकन त्या काळात फिरून येतं. ही माणसं नसती तर आपला देश, आपलं राष्ट्र आपल्याला इतकं सुंदर मिळालं नसतं रे.
1: खरंय ना, म्हणजे हे सगळे थोर लोक आपल्या देशासाठी, देशातल्या लोकांसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढले आणि म्हणून आज आपण सुखाचे दिवस बघतो. नाही का, या सगळ्या थोर व्यक्तिमत्वांमुळे आज आपण आहोत.
0: मला असं वाटतं की आपल्या देशाचा इतिहास मुळातून वाचावा. त्या त्या काळात ते काय म्हणतात ते टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका मारून यावं.
1: अच्छा, म्हणजे तू चाललीस की काय?
0: चालले, मी कुठे चालले?
1: अगं तूच म्हणालीस ना टाइम मशीन मध्ये बसून फेरफटका वगैरे, म्हणून म्हटलं म्हणजे आजचा आपला बेत रद्द असणार.
0: कसला बेत आणि काय रद्द?
1: घ्या, स्वतःच म्हणायचं, साफसफाई करायची आणि स्वतःच विसरून जायचं. कठीण आहे तुझं सुखदा.
0: ते ना, नाही नाही नाही, छे छे, अजिबात रद्द वगैरे काही नाही. तर आज किचन आवरायचंय, उद्या हॉल आणि रविवारी दोन्ही बेडरूम. बाकी बाल्कनीज मी माझ्या माझ्या करून घेईन.
1: चालतंय चालतंय, आपण मस्तपैकी दुपारसाठी छोले वगैरे मागवूया बाहेरून आणि संध्याकाळी काम आवरलं की मग मस्तपैकी डोसा खायला जाऊया.
0: देवा परमेश्वरा, सफाई मधलं काय कधी करायचं हे राहिलं बाजूला आणि या माणसाला छोले पुरी आणि डोशाची स्वप्न पडायला सुरुवात झाली. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे.
1: शर्वरी शर्वरी, कोणी मागे लागले की काय तुझ्या? नाही, जमाना है पीछे म्हणतेस म्हणून विचारलं.
2: अरे त्याचं काय झालं, रिक्षासाठी आम्ही 3 जण एकदम पुढे आलो पण मी बाजी मारली, ते राहिले मागे म्हणून म्हटलं आज मैं आगे.
0: ए बाई, असं ढकला ढकली करून वगैरे रिक्षेत पोहोचायला तू काय शाळेतली मुलगी आहेस का ग?
1: पण मला ऐकून मजा आली. करायचा ग असा म्हणजे चावटपणा अजून मधून करायचा, मी तुझ्या बाजूने आहे.
2: वा वा वा. अग पण सुखदा, म्हणजे मी अशी ढकला ढकली वगैरे अजिबात केली नाही बर का.
1: हे बघ, ते जाऊ दे. मला सांग शर्वरी, तुला छोले पुरी चालेल की आणखी काय सांगायचं आहे?
2: अरे वा, छोले पुरी ही तर माझी फेवरेट. पण आमच्या बाबांना छोले आवडत नाही म्हणून आमच्याकडे कधी होतच नाहीत. मला चालतील छोले.
0: उंदराला मांदर साक्ष. विषय काय चाललाय हे सगळं जाणून घेण्याऐवजी डायरेक्ट हो मला छोले चालतील असं म्हणते ही मुलगी.
2: रोहित दादाने विचारलं, मी माझा चॉईस सांगितला एवढंच. काय रे रोहित दादा, बरोबर आहे ना?
1: 100% बरोबर आहे. आणि संध्याकाळी डोसा खायला जायचंय, त्याच्याबद्दल काय म्हणतेस? व्हॉट्स आहे
2: क्या बात, आजचे दोन्ही बेत एकदम माझ्यासाठीच केल्यासारखे वाटतंय.
0: एक एक मिनिट, या दोन्ही बेतांच्या मधल्या बेत सुद्धा ऐका, त्याप्रमाणे काम करा आणि मग छोले खा डोसे खा.
2: आई शपथ, याच्यामध्ये आणखीन तिसरा बेत. वा वा वा, काही चाट आयटम वगैरे.
1: शर्वरी मात्र फटके मिळणार बर का, शांत बस जरा आता.
0: बस बीस काही नाही, कामाला लागायचंय. किचन ट्रॉलीज बाहेर काढून साफ करायचे आहेत आणि रोहित तू ओट्यावर चढू.
1: सुखदा तुला माहिती आहे मला उंचीचा फोबिया आहे, तेव्हा ते काम तेवढं तू मला सांगू नकोस. तू आपलं त्या सर्व्हिसेस वाल्यांना बोलावून घे सरळ.
0: तुला उंचीचा नाही तर कामाचा फोबिया आहे रोहित.
1: अगं असं नाही ग.
0: बरं, आज काम टाळण्यासाठी दुसरे काही सबबही नाहीये तुझ्याकडे.
2: अगं पण सुखदा, खरंच त्या सर्व्हिस वाल्यांना बोलव, मस्त काम करून देतात. तू म्हणशील ते साफ करून देतात.
0: उद्या साबण लावायला, आंघोळ घालायला सुद्धा येतील माणसं. काय एक एक नवीन नवीन फॅड काढतील ना.
1: पण मला सांग सुखदा, काय हरकत आहे अशी, म्हणजे छोटी मोठी कामं असतात ती अशी प्रोफेशनल लोकांकडून करून घ्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आपण करतच होतो की हजार कामं.
2: खरंच सुखदा, अधून मधून करून घ्यावीत कामं त्यांच्याकडून. फार तर आपण त्यांच्या आसपास थांबून काय हवंय काय नकोय ते सांगावं. आणि खरं सांगू का, त्याची

0: का गरज भासत नाही.
1: आणि शारीरिक आरामापेक्षा ना मानसिक शांतता महत्वाची असते हो की नाही. होतं काय आहे की मदत करायला मी तयार असतो पण या सगळ्या गोष्टी तू डोक्यात घेऊन बसतेस.
0: अरे रोहित, मग सगळं प्लॅनिंग तूच करणार, साफसफाई तूच करणार, रोजची कामं, स्वयंपाक सगळं तूच करणार.
1: आणि हे सगळं होता होता दमून जाणार, मग चिडचिड होणार, मूड खराब होणार.
2: एवढं काही नाही, पण संध्याकाळपर्यंत थोडीशी चिडचिड होते खरी काम झाल्यावर.
0: एकदा फक्त एकदा ट्रायल म्हणून बोलावून बघ त्यांना. सगळं घर नको करून घेऊ,

0: हे टोक नको, करेनच किंवा करणार नाहीच असंही नको.
1: सुखदाचं आवडतं वाक्य, कुठल्याही गोष्टीत च नको. मग इथे सुद्धा तुझा च बाजूला ठेव. आणि
2: अगं हो, मी म्हटलं ना की बोलावते एकदा.
0: एकदा नाही, आजच फोन करूया. टुमारो नेव्हर कम्स. तुझ्या बाबांचं वाक्य?
1: हा दादा, हा घे नंबर, ठरवूनच टाकाच. सुखदा, सतत खूप काम करून आपण काही सिद्ध करत नाही, फक्त स्वतःला त्रास करून घेतो.
0: हो ना, आणि प्रत्येक गोष्ट माझ्या पद्धतीने माझ्या नियमानुसार व्हायला हवी. हा हट्ट सुद्धा थोडा बाजूला ठेवला ना की बघ कशी मजा येते.
2: अरे हट्ट म्हणून नाही, पण स्वच्छता, शिस्त, नीट नेटकेपणा असं काही असतं ना.
0: तुला सांगतो शर्वरी, मध्ये पाठ दुखत होती हा, तेव्हा उषा वहिनींच्या ओळखीनं एक मावशी स्वयंपाकासाठी ठरवल्या.
1: माहितीये ना सविता मावशी ना, छान स्वयंपाक करतात त्या.
0: अरे पण आमच्याकडे उलटच व्हायचं,
1: म्हणजे
0: त्या येणाऱ्याच सुखदाला कोण टेन्शन. मग ही भाज्या धुवून चिरून ठेवणार, कुकरची तयारी करून ठेवणार आणि काय काय.
1: अरे पण स्वयंपाक मावशी करतात की सगळं.
0: अगं काय तुला सांगायचं.
2: पण काय रे रोहित, तू म्हणतोयस खरं, पण त्यांच्या भाज्या आमट्या रोज एकाच चवीच्या असतात असं तुलाच लक्षात आलं होतं नाही का.
1: पण मी काय म्हणते, आपण आपल्या पद्धतीचं त्यांना करायला सांगायचं किंवा वेगवेगळे मसाले वापरायला सांगायचं झालं.
0: छे छे छे, हे तर भलतच बोलतीस तू शर्वरी. अगं सुखदाचं म्हणणं असत, आलेल्या बायकांना शिकवत बसायला मी काही इथं ट्रेनिंग स्कूल उघडलेलं नाहीये.
1: पण सुखदा मी काय म्हणते, बदलत्या काळाबरोबर आणि वाढत्या वयाबरोबर आपण थोडं बदलायला हवं की नको.
2: कळलं कळलं मला, पण थोडा अवधी द्या हे सगळं पचवण्यासाठी.
0: पचवण्यासाठी तू ना सुखदा फ्रूट सॉल्ट घेऊन टाक एकदा सगळं पचवायला.
1: हो ना, आणि छोले पुरी पचवायला सुद्धा थोडा सोडा लागेलच मला, लेमन फ्रेश. हा
2: पुरे झाला तुमचा दोघांचा पांचटपणा. कधीतरी सिरियसली घ्या रे, मी काय म्हणते ते.
0: घेऊ गं घेऊ गं, पण आज तू आम्हाला सिरियसली. बरं मला सांग, घरात सोडा आहे का?
2: सोडा हा आहे, आहे थोडासा.
0: ठीक आहे, थोडा तर थोडा. आपण मस्त सोडा पिऊया थोडा थोडा. सगळ्यांसाठी झक्कास वाला मोहितो बनवतो मी.
2: मोहितो की मोजितो, जाऊ दे साधे काय असेल ते. हा हे घे सरबतासाठीचं सगळं साहित्य टेबलवरती ठेवलं होतं. साखर, पुदिना, लिंबाच्या फोडी 3 ग्लासांमध्ये घालून रवीने जरासे रगडलेत.
0: हा मी घातला बर्फ ये बात. आणि हा होतला शुद्ध सोडा. आणि ही पुदिन्याची पानं ही पण घालूया.
1: वा वा वा, मी काहीच बोलू शकत नाहीये, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, भन्नाट झालंय हे प्रकरण. बाबो
2: प्या आणि गारे गारभा.
3: श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी, आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग. वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोत्यांनो नमस्कार. लहानपणी आपल्याला सूर्यनमस्कार घालायला सांगितले जात असत. 12 नमस्कार त्या वयात पटापट घालून होत. मुलगे आणि मुली सर्वांसाठीच हा व्यायाम असायचा. त्याचप्रमाणे खेळ सुद्धा लंगडी, डॉजबॉल, बॅडमिंटन, दोरीच्या उड्या, आट्यापाट्या असे सगळे खेळ असायचे. घरातली मोठी माणसं म्हणजे स्त्री पुरुष सुद्धा काही प्रमाणात का होईना शारीरिक श्रमाची कामं करत असत. परंतु आता अभ्यास, जेवण, ऑफिसचं काम सगळंच खुर्ची टेबलवर आलंय. यामुळे शारीरिक कष्ट कमी झालेत. तसंच आपल्या आहारात सुद्धा बदल झाले आहेत. आपल्याला दीर्घकाळ कार्यरत राहायचं असेल तर योगमार्ग तर सर्वात उत्तम. याशिवाय कुणी जिम लावतं, कुणी एखाद्या खेळाचं प्रशिक्षण घेतं, त्याचा सराव करत असतं. एकूण काय तर आपला आहार आणि विहार याचा विचार व्हायला हवा. यापैकी विहार हा मुद्दा लक्षात घेऊन कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार आज आपण करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले योग शिक्षिका, योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित यांना. गेली 10 वर्ष त्या योग मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतः योगशास्त्राचं 4 वर्षांचं औपचारिक शिक्षण पूर्ण केले आणि सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात, अगदी 9 वर्षापासून ते 70-72 वर्षापर्यंत.

0: 2015 पासून ऑनलाईन तसंच प्रत्यक्ष योग वर्ग आणि योग थेरपिस्ट म्हणून सुद्धा त्यांना अनुभव आहे. योग विद्या निकेतन तर्फे आयोजित योग प्रशिक्षकांच्या वर्गामध्ये त्यांनी योग शिक्षण विषयक जो डिप्लोमा केला त्यात शुद्धिक्रिया विषयात उत्कृष्ट कामगिरी, डिप्लोमामध्ये द्वितीय क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या आणि योगशास्त्रामध्ये सर्वाधिक गुण तसंच शरीर रचना आणि शरीर क्रियाशास्त्रामध्ये सुद्धा सर्वाधिक गुण त्यांना मिळालेले आहेत. वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा आणि कार्यसत्र ही योग विषयक घेत असतात, त्याबद्दलच मार्गदर्शन करत असतात. वर्षाते नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाते, कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्य रक्षणासाठी योग कसा उपयुक्त आहे?
1: कुटुंबाच्या सगळ्यांचं स्वास्थ्य आरोग्य रक्षण हा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यासाठी की आहार विहार आचार आणि विचार हे चार मुद्दे येतात जेव्हा आपण कुटुंबाच्या स्वास्थ्याचा विचार करतो. पण आता योगशास्त्रामध्ये या चार मुद्द्यांवर काय दिलंय ते आपण पाहू. त्याच्यात सुद्धा तुम्ही म्हणता तसं विहार या मुद्द्यावर काय आहे हा मुद्दा लक्षात घेऊन योगशास्त्रात काय काय सांगितलंय आपण त्याचा विचार करू. तर विहार हा शब्द सर्वात पहिल्यांदा आपल्या मनात काय येतं, तर जैन मुनी आणि बुद्ध धर्माचे गुरु हे जेव्हा विहार म्हणजे जेव्हा एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जातात, स्थलांतर करतात, तेव्हा तिथे विहार हा शब्द वापरला जातो.
0: बरोबर.
1: ते स्थलांतर का करतात की एका जागी राहून त्यांच्या साधनामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, कारण त्या जागेत त्यांचं मन गुंतू शकतं. मन गुंतलं की क्लेश आले, क्लेश आले की साधनेत अडथळे आले,
0: म्हणून आसक्ती सोडायची,
1: आसक्ती सोडायची. तर ह्यासाठी ही जी धर्मगुरु आहेत हे स्थलांतर करीत असतात, तर याला आपण विहार म्हणतो ऍक्च्युली.
0: बरं,
1: आता आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये हा विहार म्हणजे काय आहे, तर इथे फिरणं होऊ शकतं, दिनचर्या होऊ शकते. आणि अजून एक खूप महत्वाचा मुद्दा जो कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी शिकण्यासारखा या धर्मगुरूंच्या कडून, की कुटुंबाचा चेहरा मोहरा हा जसा काळ पुढे जाईल तसा बदलत जातो. आपलं वय वाढतं, रंगरूप बदलतं, तसं कुटुंबाचा पण चेहरा बदलत असतो.
0: बरं.
1: मग तेव्हा आपल्या ड्युटीज बदलत असतात, आपली कर्तव्य बदलत असतात, आपली आपल्या कुटुंबियांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यातही फरक पडत असतो. आणि आपण ज्या घरामध्ये खूप साऱ्या वस्तू हौसे मोजेने घेऊन ठेवलेल्या असतात त्याच्यामध्ये आपलं मन अडकलेलं असतं, तर अशा वेळेला हे जे बदल घडत असतात ह्या बदलांना अतिशय आनंदाने स्वीकारणं आणि हे जे वस्तू आपण जमा करून ठेवल्यात त्याच्यामध्ये न अडकता आपला उपभोग घेऊन झाल्यावर इतरांनीही त्याचा उपभोग घ्यावा म्हणून त्या वस्तू सोडता आल्या पाहिजेत. हे आपण या धर्मगुरूंकडनं शिकण्यासारखं आहे की जे एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी जाताना काहीही न घेता पुढे जातात. तर ही जर वृत्ती आपल्यामध्ये आली तर हा पुढे यमनियम आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा येणारच आहे. पण हे आपण जर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकला तर आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान राहील आणि तेच आरोग्याची मुख्य गुरुकिल्ली असं मला वाटतं.
0: अरे वा, हा किती विशाल दृष्टिकोन भारतीय संस्कृतीने दिलेला असं बघायला हवं. नाही का, मुळात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या सूक्ष्म गोष्टींचा विचार केलेला दिसतो आपल्याला.
1: यामध्ये अजून काही गोष्टी अशा आपल्याला सांगता येतील विहार या मुद्द्या अंतर्गत, की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये शतपावलीचा उल्लेख केलाय. की ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तुम्ही जेवण झाल्यावर 100 पावलं संथ गतीने चाला म्हणजे तुमचं पचन चांगलं होईल. पचन चांगलं असेल तर आरोग्याच्या बऱ्याचशा तक्रारी तशाच दूर होतात. तर ही एक साधी गोष्ट आहे जी आपण आपल्या कौटुंबिक जीवनात सामावून घेतली तर सगळ्यांचं पचन चांगलं होऊ शकतं घरामध्ये
0: आणि
1: सहज करण्यासारखं आहे. आता कोरोना नंतर आपण बरेच जण वर्क फ्रॉम होम, बरीच मुलं करतायत, मोठी माणसंही करतायत,
0: बरेच
1: बैठी जीवनशैली आहे आणि बरेच वेळा असं दिसतं की बाजूला डबा ठेवला, चमच्यानी खातो, इकडे काम चालू आहे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. मग अशा वेळेला आपल्याला ही गोष्ट कटाक्षाने केली पाहिजे की अर्धा तास जो आपल्याला ऑफिसमध्ये जेवणासाठी दिलेला आहे त्यातला 15 मिनिटं जेवण आणि 15 मिनिटं फेरफटका मारून या. तशी जागा नसेल तर जिन्यामध्ये चढ उतार करा सावकाश. याच्यामध्ये तुमच्या जे चलनवलन होईल त्याच्यामुळे तुमचं पचन चांगलं होईल. म्हणजे दिवसा काम करताना सुद्धा हे आपण सामावून घेऊ शकतो. ही एक छोटीशी गोष्ट. मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे. करुणा म्हणजे आपल्या

0: पेक्षा जे दुःखात आहेत, जास्त कष्ट करणारे लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपल्याला करुणा वाटली पाहिजे, ती भावना आपण जोपासली पाहिजे. त्यानंतर मैत्री करुणा मुदितोपेक्षा. मुदिता म्हणजे काय? तर आपल्यापेक्षा जेव्हा सक्सेसफुल लोक आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांच्याकडून शिकण्याची आपली भावना असली पाहिजे. पुढे येतं उपेक्षा, म्हणजे अतिशय मनाला त्रास देणारा प्रसंग समजा आपण पाहिला तर एकतर त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जाणं हा एक मार्ग असतो, किंवा तिथे तो जो काही प्रसंग आहे तिथनं मार्ग काढणे हे आपण करू शकतो. तर हा मार्ग जेव्हा आपण काढतो तेव्हा भावना त्याच्यात गुंतवायच्या नाहीत, मार्ग काढून पुढे जायचं, भावनेने गुंतायचं नाही. तर हे महर्षी पतंजलीने आपल्याला सांगितलंय समाजात वावरताना.
1: हे खूप छान सांगितलं, म्हणजे आपल्या दिनचर्येमध्ये छोटासा बदल केला तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
0: त्यानंतर दिनचर्या म्हटलं की आजकाल असं दिसतं की सकाळी बरेच आपल्या घरात पण असा एखाद दुसरा मेंबर असतो जो 9 ऑफिस असेल तर 8 उठणार, घरी घरी तयार होणार आणि 9 ऑफिस मध्ये पोहोचणार सुद्धा, वेळेवर पोहोचेल. पण 8 ते 9 मध्ये सगळे सकाळचे सोपस्कार पूर्ण करून सकाळचा ब्रेकफास्ट जो आपला खूप महत्वाचा असतो कारण आपण 8-10 खात असतो, तर तेव्हा आपण तरुण मुलं पण बघत असो की कॉफीचे मग घेऊन गाडीत बसतात, मुली हातामध्ये सँडविच घेऊन खात खात ट्रेन पकडतात, लॅपटॉप खात ट्रेन पकडतात. तर आपण हे सगळं बघतो तेव्हा लक्षात येतं की ही मुलं सकाळची सुरुवातच किती ताणात करतायत आणि हा सुद्धा अनावश्यक ताण. म्हणजे इथेच थोडस घरातल्या मोठ्यांनी लक्ष देऊन की जी काही वेळ आहे थोडा अर्धा तास अजून आधी उठलं तर हेच सगळं सकाळचं आवरणं खाणं हे जर वेळेवर झालं तर सकाळची सुरुवात चांगली होईल आणि हा जो अनावश्यक ताण आहे हा आपल्याला टाळता येईल. कारण ताणामुळे सुद्धा अनेक आरोग्याच्या तक्रारी सध्या आपल्याला दिसत आहेत.
1: खरे, आणि हे आपलं निसर्ग चक्राच्या विरुद्ध वर्तन होत आहे की रात्रीची जागरण खूप जास्त आणि त्यामुळे सकाळी उठायला उशीर हा जीवनाचा भाग झालेला आहे, विशेषतः नव्या पिढीचा असं म्हणता येईल.
0: हो,
1: त्यात हा बदल करता
0: येऊ शकतो. अजून एक तुम्हाला 2 छान उदाहरणं सांगते.
1: हा,
0: एक अनुभवी योग शिक्षक आहेत, त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे की त्यांच्या योग वर्गामध्ये एक व्यावसायिक गृहस्थ, ज्यांचा व्यवसाय आहे असे गृहस्थ, नियमितपणे आसन आणि प्राणायामाच्या प्रॅक्टिसला यायचे. 3-4 महिने ते आले आणि नियमित यायचे. 3-4 महिन्यांनी त्यांनी योग शिक्षकांना सांगितलं की मला छान वाटतं आसन प्राणायाम करून, पण माझी बद्धकोष्ठतेची जी समस्या आहे ती काही दूर होत नाहीये.
1: बरं,
0: मग मार्गदर्शक त्यांना बसवतात आणि त्यांच्याशी बोलतात, पूर्ण त्यांची दिनचर्या जाणून घेतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतात आणि नंतर त्यांना एक सल्ला देतात की तुम्ही रोज 1/2 तास आपल्या कुटुंबियांसमवेत पत्ते खेळा.
1: अच्छा,
0: 1/2 तास वेळ काढा तुमच्या सगळ्या बिझी दिनक्रमातून आणि 1/2 तास तुम्ही पत्ते खेळा. आता कसं असतं, योग वर्गात येणाऱ्या साधारण मंडळींचा आपल्या शिक्षकावर विश्वास असतो तेव्हाच ते एवढे येऊ शकतात. त्यांनी त्यांनी ऐकलं आणि त्यांनी ते केलं की ते 1/2 तास आपले कधी पत्नी बरोबर कधी घरातल्या मुलांबरोबर ते पत्ते खेळायला लागले आणि 2 महिन्यांनी त्यांनी मार्गदर्शकांना सांगितलं की माझी बद्धकोष्ठतेची समस्या संपली, आता मला नाहीये त्रास.
1: काय संबंध या गोष्टींचा?
0: तर आसन आणि प्राणायाम करून उपयोग झाला नाही, पण ह्यांनी का उपयोग झाला? कारण की त्यांना पत्ते खेळायची आवड आहे हे मार्गदर्शकांना कळलं.
1: बर,
0: तर आपल्या दिनचर्येमध्ये आपला असा 1/2 तासाचा तरी वेळ असावा काही मिनिटांचा की जो फक्त स्वतःसाठी असेल.
1: अरे वा,
0: की ज्याची आपल्याला आवड आहे ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपण बाकीच्या सगळ्या समस्या विसरून जातो आणि मग आपल्या मनावरचा ताण निघून जातो. आता योगशास्त्रामध्ये काय सांगितलंय की शरीरातल्या व्याधी या सर्वप्रथम तुमच्या मनातल्या ज्या चिंता असतात, समस्या असतात, जे नकारात्मक विचार असतात तेच शरीरावर प्रतिबिंबित होतं आणि मग आजार होतात. तर मग आता तिथेच पहिल्यांदा आपल्याला दुरुस्ती करायची. मग त्या माणसाला जशी सवय लागली की आपण आपल्यासाठी 1/2 तास काढायचा आणि एवढ्या छोट्या बदलाने त्याचा मोठा प्रॉब्लेम जो तो त्याला त्रास होत होता तो सुटला,
1: दूर होऊ शकला.
0: आणि बद्धकोष्ठता ह्या एका गोष्टीमुळे किती आजार होतात ते साधारण आता आपल्याला माहिती आहे.
1: बरोबर,
0: तर हे असं उदाहरण आहे की ज्याच्यावरनं लक्षात येतं की आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा आपल्याला अनेक लेबल लागलेली असतात, कोणी शिक्षक आहे, कोणी डॉक्टर आहे, वकील आहे. तर ह्या लेबलांबरोबर आपल्याला अहंकार असतो. जसे आपण घरी येतो तसे आपण ही लेबल काढून ठेवली पाहिजेत, म्हणजे त्याच्याबरोबर आपला अहंकार आपोआप कमी होतो. आणि एक वेळ असा पाहिजे की जिथे लहान मुलांबरोबर घरातल्या व्यक्तींबरोबर आपण एक फक्त कुटुंबातला सदस्य बनून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा, तुमचा काय छंद आहे तो जोपासा, कुटुंबियांबरोबर कुठल्याही प्रकारचा

0: छोटासा खेळ खेळा, जेणेकरून तुमचं मन फक्त तुमचंच नाही घरातलं सगळंच वातावरण निवळेल आणि एक छान हलका वेळ जाईल तुमचा, आनंदी वेळ जाईल आणि सगळ्यांचा ताण कमी होईल.
1: म्हणजे असं म्हणतात तसं की ऑफिसमधला कोट आहे तर ऑफिसमध्ये तिथे उतरवून मग गेटच्या बाहेर पडा.
0: अगदी
1: तुम्ही कुटुंबात आल्यानंतर घरात आल्यानंतर तुम्ही त्या घरातले एक आहात तर हे जमलं पाहिजे,
0: हे जमलं पाहिजे. तुम्ही ह्या गोष्टीचा प्रयत्न केला पाहिजे की प्रत्येक जण घरातलं हे करेल. त्यानंतर अजून एक छान उपाय असा आहे की योग वर्गामध्ये जर तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा माहिती असेल की सुरुवात ही ओंकाराने आणि प्रार्थनेने होते, तर ही जी प्रार्थना आहे ही सामूहिक प्रार्थना असते जी सगळ्यांच्या कल्याणासाठी दिलेली असते. पण सामूहिक प्रार्थना केली जाते योगामध्ये, योगाच्या वर्गामध्ये. तर तशीच सामूहिक प्रार्थना समजा आपण घरी केली, जेव्हा संध्याकाळी सगळे सदस्य घरी येतात तेव्हा एक वेळ ठरवून त्या वेळेमध्ये सगळ्यांनी बसून डोळे मिटून ओंकाराचा उच्चार आणि प्रार्थना केली तर त्याची एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातल्या वातावरणात निर्माण होते आणि त्याचाही आपल्या शरीर आणि मनावर खूप चांगला परिणाम होतो.
1: म्हणजे सगळं कुटुंब टीव्हीच्या समोर जसं एकत्रितरित्या
0: बसत
1: त्याऐवजी बाकीच्या आपल्या दिनक्रमात सुद्धा आपण एकमेकांना साथ देणं हे खूप गरजेचं आहे. जसं की जेवायला सुद्धा एकत्र सगळे बसले तर दोन घास अधिक जाऊ शकतात आणि टीव्ही बंद असेल त्यावेळेला तुम्ही पूर्णपणे जेवणामध्ये त्याचा आनंद घेऊन बरोबर शकतात. अष्टांग योगामध्ये आसन प्राणायाम याच्याबरोबरच यम नियम सांगितलेले आहेत तर हा भाग जरा स्पष्ट करून सांगाल का मला?
0: हा असं आहे की महर्षी पतंजलीने अष्टांग योग जो सांगितलाय तो आपल्या गृहस्थांसाठी जे कुटुंबात राहतात त्यांच्यासाठी सांगितलाय. आता आसन प्राणायाम ही आपण दिवसातील किती वेळ करू, जास्तीत जास्त एक किंवा दीड तास आणि उरलेले 22 तास आपण कसेही वागत असू, आपल्या वागण्यामध्ये अनुशासन नसेल आणि परत बाहेरच्या जगात वेगवेगळे अनुभव येतात त्याच्यामुळे आपलं मन दूषित होत असतं, नकारात्मक गोष्टी मनात येत असतात, मग या 1 तासाच्या आसन प्राणायामाचा आपल्याला उपयोग खूप कमी होतो. कारण उरलेले 22 तास वेगळ्याच विषयांचा भडीमार आपल्या मनावर होत असतो. म्हणून अशा वेळेला स्वतःला कसं वाचवायचं किंवा ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं, 22 तास जगाला सामोरं कसं जायचं याच्यासाठी त्यांनी यमनियम दिले.
1: अच्छा,
0: तर यमनियमांचं पालन केलं की आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही चांगलं राहणार, आपली प्रगती पण होणार, वैयक्तिक प्रगती पण होणार आणि ओव्हरऑल आपल्या घरातलं वातावरण सुख शांती समाधानात राहीलच पण समाजातही ते वातावरण निर्माण होईल. म्हणून त्यांनी यम नियम दिलेले आहेत. तर हे यम काय आहेत? तर 5 यम सांगितलेत, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. हे 5 यमांचं पालन करून आपण समाजात कसं वागायचं ते शिकतो. आणि 5 नियम दिलेत, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रेरण. हे 5 नियम हे आपल्या समाजात राहून वैयक्तिक प्रगतीसाठी त्यांनी दिले. तर याचं पालन केलं की सगळ्या समाजाचं कल्याण त्याबरोबर आपलं स्वतःचंही कल्याण.
1: मला वाटतं पहिला भाग अहिंसा ना, तर अहिंसा म्हणजे कशा प्रकारची?
0: तर अहिंसा हा पहिला यम आहे. तर त्याचं पालन कसं करायचं? तर अहिंसा 3 प्रकारची होऊ शकते, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता आपण कुटुंबात राहणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी शारीरिक हिंसा करण्याची शक्यता फार कमी, एकमेकांना मारणं वगैरे, पण मानसिक आणि वाचिक हिंसा आपल्याकडनं होऊ शकते.
1: म्हणजे एखादा अपशब्द बोलणं,
0: अपशब्द बोलणं,
1: कसं
0: वाचिक हिंसा म्हणजे रागवणं. पालक मुलांना रागवतात काही वेळेला, पटकन ओरडतात. तर कसं आहे की शारीरिक ज्या जखमा होतात त्या बऱ्या होतात पण मानसिक हिंसा जी होते म्हणजे आपण काहीतरी कोणाला वाईट शब्द बोललो घरात की तो लक्षात राहतो, ते विसरणं फार कठीण आहे. त्याचबरोबर मानसिक हिंसा म्हणजे कसं की वाईट विचार मनात येणं. बरे आपण बोलणार नाही, घरातले काही सदस्य असतात आदराने आपण त्यांच्या म्हणजे आपण वाईट शब्द काढणार नाही पण मनात काही वाईट विचार समजा आला तर कसं असतं? पतंजलीने सांगितलं की तुम्ही मनामध्ये काय विचार करता ते जास्त पॉवरफुल आहेत. तर ते जेव्हा त्या विचारांची स्पंदन ही वातावरणात निर्माण झाली की मी मला तुमच्याशी आता खूप छान गोड बोलते पण माझ्या मनात जर तुमच्याबद्दल वाईट विचार आहेत की म्हणजे जे काही वाईट विचार असतील तेच तसेच विचार मी अट्रॅक्ट करते.
1: बरं,
0: म्हणजे समोरची व्यक्ती पण तसेच वाईट विचार मनात आपल्यासाठी तिच्या मनात पण
1: द्यावं तसं घ्यावं,
0: द्यावं तसं घ्यावं. त्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि वाचिक सर्व प्रकारची हिंसा टाळायची आहे जेणेकरून आपण जे काही प्रयत्न करतोय चांगलं आयुष्य काहीतरी आयुष्यात घडवायचं त्याच्यात कमीत कमी अडथळे निर्माण व्हावे.
1: बरोबर,
0: अशा तऱ्हेने त्यांनी अहिंसेचं पालन करायला द्यायचं. दुसरा यम दिला त्यांनी सत्य. सत्य म्हणजे काय? एक संस्कृत म्हण आहे, त्याचा मराठीत

0: अर्थ आहे की सत्य आणि प्रिय आहे ते लगेच बोला, पण सत्य आणि ऐकायला अप्रिय आहे ते बोलू नका. ते तिथे शक्यतो मौन पळा, आणि दरवेळेला काही मौन पळून आपण पुढे नाही जाऊ शकत. मग मार्ग शोधा, पण भावनिकरित्या गुंतायचं नाही त्याच्यात. अशा तऱ्हेने तुम्ही सत्याचं पालन करा. तर हे दोन यम झाले आयुषा सत्य. तिसरं आहे अस्तेय. अस्तेय म्हणजे नॉन स्टिलिंग, म्हणजे चोरी न करणे. आता ऍक्च्युअल फिजिकल चोरी घरात तर होऊ नाही शकत, पण कोणी काही चांगलं काम केलं तर त्याचं क्रेडिट त्याला लगेच द्यायचं, ह्याला अस्तेय म्हणतात.
1: ज्याचं श्रेय त्याला द्या,
0: ज्याचं श्रेय त्याला, आणि ते ताबडतोब द्या. तेव्हा आपण तो मोठेपणा दाखवून घरातल्या सदस्यांनी ताबडतोब त्याला ते श्रेय दिलं पाहिजे.
1: व्यक्त होत नाही,
0: व्यक्त होत नाही काही वेळेला. मुद्दामून पालक व्यक्त होत नाहीत की नाही थांब त्याला अजून करू देत चांगलं काहीतरी. तर हे महर्षीने सांगितलं की तुम्ही अस्तेयाचं पालन करा, त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण बरेच वेळ पाहतो की ऑफिसेसमध्ये असं खूप होतं की एक जण काम करतो श्रेय दुसऱ्याला. तर हे जर नाही झालं तर जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकतं ऑफिसमध्ये सुद्धा. साधी गोष्ट म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतेय, मी काहीतरी विवेकानंदांच्या पुस्तकातलं काहीतरी वाचलं योगाबद्दल, तर मी जेव्हा त्याचं उदाहरण तुम्हाला देईन सांगेन तेव्हा मी विवेकानंद असं म्हणतात असं म्हटलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर हे अशा तऱ्हेने आपण अस्तेयाचं पालन केलं पाहिजे. तर हा तिसरा यम झाला आयुषा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करायचा नाही. आता आपल्याकडे पैसे आहेत, आपल्याकडे वेगवेगळी ऍप्स आहेत, तर आपण वाटेल तेव्हा वाटेल ते मागून खाऊ शकतो.
1: म्हणजे पण मग अगदी खरं, अलीकडे एक उदाहरण पाहिलं होतं की रात्रीच्या वेळेला विशेषतः 1:30-2 वाजता पोटॅटो चिप्स, बटाट्याचे वेफर्स वगैरे मागवले जातात, आणि याच्यामध्ये तरुण मुली
0: जास्त असतात. खरंय. तर या सगळ्या अतिरेकामुळे काय होणार आहे, तब्येतीवर फार वाईट परिणाम असे होतात, आणि ते झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करतो. तर हेच महर्षीने सांगितलं की कुठल्याही सुखोपभोगाचा अतिरेक करू नका. तुम्हाला काही गोष्टी आवडतात तर त्या त्या वेळेला खा. योग आपल्याला अनुशासन शिकवतो, म्हणजे एक वेळा ठरवा जेवणाच्या खाण्याच्या, आणि तेव्हा तुम्हाला काय हवंय ते कधीतरी मागवून खाल्लं तर ठीक आहे.
1: बरोबर.
0: पण जो हा सध्या अतिरेक दिसतोय तो आपल्याला टाळायला,
1: त्याची सवय नाही होता,
0: सवय होता कमा नये. त्याचबरोबर ब्रह्मचर्य याचा असाही अर्थ होतो की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये ब्रह्माचा अंश आहे. ह्याची जाणीव जर आपण ठेवली तर आपण त्या माणसाला जास्त चांगल्या रीतीने समजून घ्यायचा प्रयत्न करू.
1: वा.
0: आणि मग घरामधलं वातावरण जास्त चांगलं राहील.
1: म्हणजे प्रत्येकामध्ये ईश्वराचा
0: अंश आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे वागताना बोलताना.
1: वा.
0: तर हा एक ब्रह्मचर्याचा अर्थ आपण कुटुंबाशी संबंधित घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा यम आहे ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह हा खूप महत्वाचा विषय आहे. जसं की आपल्याकडे खूप साड्या असतात कपाटात, जेवढ्या रिक्वायर्ड आहेत त्याच्यापेक्षा थोड्या जास्तच असतात, पण तरी सुद्धा आपण काही सण आला, काही एक्झिबिशन आली की आपण अजून दोन घेऊन येतो आणि घरात साठवून ठेवतो. तर ह्याच्यामुळे आपल्या घरात खूप संग्रह झालेला असतो. तो संग्रह झाला की तिथे आपलं मन अडकतं, मग आपण आपला स्वतःचा व्यक्ती विकास बाजूला नेतो आणि घरातल्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो. महर्षी सांगतात की हे करू नका. अपरिग्रह म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढं जवळ ठेवा, तरच तुमचं लक्ष पुढे कुठल्या तरी दुसऱ्या चांगल्या गोष्टीमध्ये लागेल. असे त्यांनी 5 यम आपल्याला सांगितलेत.
1: म्हणजे आजकाल मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल म्हणतात, तिथपर्यंत पोहोचणं तर कठीण आहे, पण निदान आपल्या गरजा काही प्रमाणात आपण कमी करू शकतो तरी उपयोग होऊ शकतो. खरंच आहे. हा, हे झाले यम,
0: हे 5 यम झाले. अशा तऱ्हेने जर आपण हे यम पालन केलं, ऍटलीस्ट जाणीव ठेवली की हे असं असं आपल्याला वागायला हवं, तरी सुद्धा आपल्या वागण्यात बराच फरक पडेल, घरातल्या सगळ्यांच्या वागण्यात फरक पडेल आणि घरातलं वातावरण चांगलं राहील. आता याच्याच बरोबर आपला स्वतःचा व्यक्तिशः विकास होण्यासाठी पण महर्षींनी काही गोष्टी सांगितल्या, त्याला नियम म्हणतात. असे 5 नियम दिलेत. त्यात पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे स्वच्छता. शारीरिक स्वच्छता तर आपण करतो, आंघोळ करतो, साबण लावतो. आंतरिक स्वच्छतेसाठी काही क्रिया दिलेल्या आहेत, त्या क्रिया केल्यामुळे आपलं शरीर आतूनही आपण स्वच्छ करू शकतो. त्या क्रिया योगामध्ये शिकवलेल्या आहेत
1: आणि त्या मार्गदर्शकांकडून
0: आपण शिकू शकतो. इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकू शकतो, योगाच्या इन्स्टिट्यूटमध्ये. तर त्याच्यामुळे शरीराची आंतरिक स्वच्छता होईल. हे झालं शरीराच्या स्वच्छतेबद्दल. मनाच्या स्वच्छतेबद्दल त्याच्यासाठी जागरूक राहणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण काय बघतो काय ऐकतो दिवसभर त्याचा आपल्या मनावर परिणाम होत असतो.

0: त्यामुळे ते पण त्या बाबतीत पण सजग राहायला पाहिजे की आपण आपली मुलं काय ऐकतायत काय बघतायत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतोय, तर हे शौचामध्ये येतं. दुसरं झालं संतोष. संतोष म्हणजे कसं की आपण सगळेच जण काहीतरी आपल्याला मिळवायचं असतं, त्यासाठी कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो. ते केल्यानंतर जेव्हा आपल्याला फळ मिळतं, तर ते फळ जे काही असतं त्याचा आनंदाने स्वीकार करता आला पाहिजे. हे आपल्याला शिकायला, प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं संतोष.
1: बरोबर. म्हणजे कधी अपेक्षे इतकं यश मिळेल, कधी त्यापेक्षा कमी मिळेल, त्याचा सुद्धा स्वीकार करता,
0: स्वीकार करता येईल. तर तो स्वीकार केल्यानंतरच आपला अडथळा दूर होईल. मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं की अरे असं का झालं, त्यातनं बाहेर पडण्यासाठी संतोषाचं पालन करणं जरुरी, तरच आपण पुढे अजून प्रयत्न करू शकतो. तर हे झालं शौच संतोष. त्याच्या पुढे तप. तप हा नियम दिलाय महर्षींनी. तप म्हणजे काय की खूप थंडी आणि खूप उष्णता दोन्ही आपल्याला सहन करता आलं पाहिजे. तर सध्या आपण मुंबईत पाहतोय किती उष्णता आहे, तर ह्या अशा भयंकर उष्णतेमध्ये सुद्धा आपली सगळी कार्य कर्तव्य आपण शांतपणे करू शकतो का? तर इथे हे तपाचं पालन करायला आपल्याला सांगितलं. त्याबरोबर अति सुख आणि अति दुःख ह्या दोन्ही गोष्टी सुद्धा आपल्याला पेलता आल्या पाहिजेत. तेव्हाच आपला भावनिक समतोल ढळणार, तोही कुटुंब स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. हे तप झालं. त्याचबरोबर असं म्हणतात ना की रिकाम डोकं म्हणजे सैतानाचं घर. तर ते न होण्यासाठी आपल्याला हे मनुष्य जीवन जे मिळालंय त्याच्यामध्ये आपण काही ध्येय निश्चित केली पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ते साध्य होईपर्यंत, यालाही आपण तप म्हणतो. तर प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे त्यांनी तपामध्ये सांगितले. तर शौच संतोष तप, त्यानंतर येतं स्वाध्याय. हे पण कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार गरजेचं. कसं, दिवसभर तुम्ही काम करून आलात, जेवण झालं, आता तुम्ही झोपायला गेलात, तर तिथे गादीवर बसून डोळे मिटून तुम्ही सगळ्या घडामोडी आठवायला, सकाळपासून
1: दिवसभर
0: चांगल्या घटना घडल्या, तेव्हा तुम्ही असं अनालिसिस करू शकता की याहून चांगलं होण्यासाठी मी काय करू शकलो असतो, आणि वाईट घटनांना सामोरं जाऊ तेव्हा इथे माझं काय चुकलं, की काय केलं असतं तर ही घटना टाळता आली पाहिजे, याचा आपण विचार करू शकतो. हा स्वाध्याय झाला. त्याचबरोबर एखादा चांगला ग्रंथ,
1: आत्मपरीक्षण करणं,
0: आत्मपरीक्षण करणं, बरोबर. त्यानंतर एखादा चांगला ग्रंथ जसं भगवद्गीता घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, भागवत घ्या, अशा ग्रंथांचं एक दोन पानं काढून वाचन करा. त्याच्यामुळे तुमच्या मनावर सतत चांगले संस्कार होत राहतील, ज्याच्यामुळे आपल्याला वाईट काय चांगलं काय, बरेच वेळा आपण असं द्विधा मनस्थितीत असतो की हे करू की हे करू नको, तर ह्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला या स्वाध्यायाचा उपयोग होईल. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान अजून एक नियम दिलाय, तो असा की आपण ईश्वराचं अस्तित्व मानून आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडतायत त्या ईश्वराच्या इच्छेने घडतायत असं जर आपण मनात भावना ठेवली, तर दुःख येतं त्याचीही तीव्रता कमी होईल आणि सुख येतं तेव्हा आपला अहंकार वाढणार नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला ईश्वर प्रणिधान, मी जे काही करतोय ते ईश्वर चरणी अर्पण करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे.
1: श्रीकृष्णार्पण वस्तू
0: बरोबर. कारण की काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे फार मोठे कठीण असे पेपर आपल्याला आयुष्याने दिले, तर ते जेव्हा आपण संतुलित ठेवू तेव्हा आपली प्रगती होईल, हे आपल्याला योगशास्त्र सांगतं.
1: कौटुंबिक स्वास्थ्याचा विचार करताना यम नियम असं आधी वाटायचं की हे फार कठीण काहीतरी आहे, पण तुम्ही आता ते खूप सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलं की अगदी छोटे छोटे बदल हे निश्चितच घरातलं वातावरण बदलण्यासाठी आणि व्यक्तीचा विकास करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. योगशास्त्रामध्ये अर्थातच सातत्य याला खूप महत्व आहे आणि तुम्ही म्हणालात तसं शिस्तबद्ध जीवन जगणं. तर आजकाल तर एकूण सगळी दिनचर्या जी आहे ती खूप बिघडलेली आहे की बरेच जण परदेशातल्या काही वेळा त्यानुसार आपल्या वेळा आपल्याला ऍडजस्ट करायला लागतात नोकरी व्यवसायाच्या, विशेषतः तरुणांच्या बाबतीत. तर त्यांना सुद्धा सांभाळून घेणं ही घरातल्या इतरांची जबाबदारी असते, तर हे स्वास्थ्य अधिक राखणं सोयीचं होईल का?
0: खरं आहे, बरोबर आहे. आता हे जे बदल घडतायत म्हणजे कालानुरूप बदल घडतायत, तर हे आपल्याला आनंदाने स्वीकार करून त्यांच्याप्रमाणे थोडीशी आपल्या आयुष्यात बदल घडवून त्यांनाही आपल्याला पुढे घेऊन जायचंय. पूर्ण रात्रभर काम करणारी माझी मुलगी आहे, ती सकाळी झोपणारच आहे,

0: तिथे आपण काही करू शकत नाही. मग ती माझी मुलगी संध्याकाळी योग करू शकेल, धावणं चालणं करू शकेल तिच्या आरोग्यासाठी.
1: कुठच्याही पद्धतीचा व्यायाम,
0: कुठच्याही पद्धतीने.
1: म्हणजे आजकाल मुलं जिम मध्येही
0: जाऊ शकतात. तर ते आता हा अपरिहार्य बदल आहे, ह्याच्यात आपण काही करू शकत नाही. तेव्हा घरातल्या कुटुंबियांना ते सगळं सांभाळून घेतलंच पाहिजे त्या सगळ्या गोष्टींना.
1: बरोबर. आणि अर्थातच त्या अशा दिनक्रमामुळे मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. ते सुद्धा सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेणं फार गरजेचं ठरतं, नाही का?
0: इथे योगाचा खूप चांगला उपयोग होतो. तो म्हणजे मानसिक आरोग्य. तुम्ही जे म्हणालात की मुली खूप अवेळी काम करतात किंवा सगळेच जण, तर तेव्हा हार्मोन्स असंतुलन होतं आणि त्याच्यामुळे खूप शरीरामध्ये फेरफार होत असतात. तर इथे आपल्याला योगाची आसनं आणि प्राणायाम खूप मदत करतात.
1: बरं.
0: की तुमचं असं म्हटलंय की पहाटेच्या वेळेला तुम्ही आसनं प्राणायामाचा सराव करा, पण आता ते शक्य नाहीये. तर 4 तास पोट रिकामा ठेवून करा. तर संध्याकाळच्या वेळेला जरी अशा वेळेला जे अशा रुटीन मधनं जात आहेत, रात्री काम पहाटेपर्यंत काम, त्यांनी जेवण झाल्यानंतर 4 तासांनी जर सराव केला तरी सुद्धा हार्मोन्सचं संतुलन राहील त्यांच्या शरीरात आणि आरोग्य चांगलं ठेवायला त्यांना मदत होईल. तर इथे योगाचा खूप मोठा भाग आहे.
1: आजकाल मधुमेह, ब्लड प्रेशर असे विकारही खूप वाढलेले दिसतात जे जीवनशैलीशी निगडित आहेत. ताणतणावाचा भाग तर निश्चितच आहे त्यामागचं एक कारण, परंतु त्यावरचा उपाय म्हणून चालण्यावरती खूप भर दिला जातो. तर असं खूप मैलोनमैल चालत राहणं किंवा धावणं पळणं हे आणि योग मार्ग याची सांगड काही घालता येऊ शकते का?
0: चालणं धावणं याचे एक योगाचे वेगळे फायदे आहेत, जिमचे वेगळे फायदे आहेत. हे सगळं एकमेकाला पूरकच आहे. तुम्ही चालता धावता तेव्हा काय होतं, मेंदूचा एक भाग हायपोथॅलमस, तिथून एंडोर्फिन्स नावाचे हार्मोन्स रिलीज होतात चालण्याने धावण्याने. आणि एंडोर्फिन हे नॅचरल वेदनाशामक आहे, नैसर्गिक वेदनाशामक.
1: अच्छा.
0: त्यामुळे चालण्या धावण्याचा हा एक मोठा फायदा आहे की आपल्याला आनंदी वाटायला लागतं ते केल्यानंतर. तर फक्त एवढंच नाही, हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या यांचं कार्यक्षमता सुधारण्यासाठी चालणं धावणं खूप चांगलंच, ते तर करायलाच हवं. त्याबरोबर जिममध्ये जाणाऱ्या मंडळींचं स्नायूंची मजबूती, हाडांची बळकटी हे फायदे आहेत. आणि तुम्ही योग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला स्थिरता, आत्मविश्वास, अनुशासन, शिथिलता ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ होतो. त्यामुळे हे सगळं एकमेकाला पूरक आहे, कुठेही काही ओव्हरलॅप होत नाहीये.
1: बरं.
0: फक्त असं आहे की तुम्ही चालत असाल तर तुम्ही सकाळी चाला आणि योगाचा सराव संध्याकाळी करा. तुम्हाला फक्त सकाळीच वेळ, तर तुम्ही सकाळी धावून आल्यानंतर 30 मिनिटं थांबा, अर्धा तास कमीत कमी, आणि मग योगासनं करायला लागा. अशा तऱ्हेने तुम्ही सगळे प्रकार करू शकता.
1: शेड्यूल बसवावं लागेल. आपल्या अवतीभोवती खरं तर खूप प्रदूषण आहे किंवा इतरही वेगवेगळे आजार ऐकायला येत आहेत, त्या आजारांवर उपचार उपायही आहेत आणि त्यामुळे एकूणच माणसाचं आयुर्मान हे खूप वाढलेलं आहे. तर हे आजार येऊ नयेत आणि आपला फिटनेस दीर्घकाळ चांगला राहावा याच्यासाठी कोणत्या वयात आणि कसे प्रयत्न सुरू करायला हवेत? कारण आता साधारण 90 पर्यंत आयुष्य हे सर्रास
0: झालेलं आहे. जसं आपण आता म्हणालो की आयुर्मान वाढलंय, तर मग ह्याचं आयुर्मान वाढलंय म्हणजे आपल्याला सर्वात पहिल्यांदा घरातली वरिष्ठ मंडळी डोळ्यासमोर येतात आणि एक साधारण समज असतो की एका ठराविक वयानंतर व्यायाम नको, आता व्यायाम नको, आता सांभाळून राहायला पाहिजे, आता मी पडलो तर काय होईल, माझं हाड मोडेल, हातपाय दुखायला लागतील, अशी भीती वाटत असते. अशांसाठी योगशास्त्रामध्ये सूक्ष्म व्यायाम दिलेले आहेत.
1: बरं.
0: तर हे सूक्ष्म व्यायाम जेव्हा नियमितपणे सराव करतील वरिष्ठ मंडळी घरातली, तेव्हा त्यांचं सांध्यांचं आरोग्य चांगलं टिकवणं अगदी सहज शक्य आहे. तर सांध्यांचं आरोग्य नीट राहिलं की तुमचे हातपाय दुखत नाहीत, स्नायूंवर ताण येत नाही आणि त्यामुळे चालणं फिरणं
1: फिरतं राहू शकतं
0: माणूस आणि त्यामुळे तो माणूस आनंदी राहू शकतो. नाही तर मुख्य कारण हेच होतं की माझे गुडघे दुखतात, मी आता कुठे जात नाही, मग एका जागी बसणं सुरू होतं आणि त्याच्यामध्ये जीवनातला आनंद हळूहळू कमी व्हायला लागतो. 60च्या अलीकडचे लोक असे जे मध्यम वयीन असतात त्यांनी जरूर सूक्ष्म व्यायाम शिकून घ्यावे. सूक्ष्म व्यायाम, सूर्य नमस्कार, काही आसनं, काही प्राणायाम असा सगळा सराव करावा. 60 पर्यंत अगदी सगळा योग मार्गामध्ये तुम्हाला जे काही शिकवलंय, जेवढी काही तुम्ही तंत्र शिकलात, सगळ्यांचे सराव तुम्ही करू शकता. आणि लहान मुलं आहेत त्यांनी सूर्यनमस्कार करावे, ज्यामुळे त्यांची एनर्जी वापरली जाईल आणि मग अभ्यासात लक्ष लागेल.
1: घरामधल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मंडळींसाठी म्हणजे लहान मुलांना

0: पासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठीच्या ह्या खूप महत्वाच्या टिप्स आता तुम्ही आम्हाला दिल्या.
1: तर याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी सांगू इच्छिते की माझ्या क्लासमध्ये एक मुलगा येत होता, इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. तो आसनं प्राणायाम छान करायचा. मी त्याला 2-3 दिवस ऑब्झर्व केलं आणि मग त्याला विचारलं की तू क्लासमध्ये आलायस, त्याच्या मागे तुझी काही विशेष अपेक्षा आहे का, की का तू योग शिकायला आलायस. तर तो म्हणाला माझ्या अभ्यासात लक्ष लागत नाही. बरं, मी 15-20 मिनिटं अभ्यास करू शकतो, नंतर माझं लक्ष विचलित होतं. हा माझा नेहमीचा प्रॉब्लेम आहे. तर मला डॉक्टर म्हणाले की तू योगासनाच्या क्लासला जा, कारण बाकी सगळं तो खूप छान करायचा, सूर्यनमस्कार छान घालायचा, त्याचं शरीर लवचिक होतं. मग आम्ही त्याला त्राटक करायला बसवलं. तर त्राटक ही एक क्रिया योगशास्त्रात दिलेली आहे की जिथे तुम्ही एका ज्योतीकडे जास्तीत जास्त वेळ लक्ष केंद्रित करून पाहता. ते टेक्निक आहे आणि ती पद्धती आम्ही त्याच्याकडनं करून घेऊ लागलो. अर्धा तास त्याला त्राटक करायला आम्ही बसवू लागलो आणि त्याला त्या त्राटकाचा इतका चांगला फायदा झाला की परीक्षेच्या दिवशी पण तो सकाळी आधी क्लासला आला होता. नाहीतर अगदी शाळेतली मुलं घ्या, कॉलेजमधली मुलं घ्या, परीक्षा असली की 10-15 दिवस ते येत नाहीत. आता परीक्षा आहे, आता परीक्षा झाल्यावर आम्ही येणार. पण हा मुलगा परीक्षेच्या दिवशी पण सकाळी त्राटक करून गेला,
0: कारण त्याला त्याचा चांगला
1: इतका चांगला फायदा त्याला झाला होता. की फक्त कॉन्सन्ट्रेशन नाही तर आत्मविश्वास पण वाढतो. तर अशाही काही अनेक पद्धती योगामध्ये दिल्यात जिथे आपला आत्मविश्वास वाढू शकतो त्या पद्धती केल्यामुळे, सराव केल्यामुळे.
0: वर्षाते तुम्ही स्वतः या योग मार्गाकडे कशा वळला?
1: ऍक्च्युली माझी बॅकग्राऊंड, मी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंग केलेलं आहे.
0: बरं.
1: तर मी डिझायनर होते, पीसीबी डिझायनिंग करायचे मी.
0: अच्छा.
1: तासन तास बसून कॉम्प्युटरवर डिझायनिंगचं काम करायचे, अनेक तास म्हणजे. त्यामुळे मला पाठदुखीचं दुखणं सुरू झालं, म्हणजे पाठ भयंकर दुखायचे. तर डॉक्टर तात्पुरतं पेनकिलर द्यायचे आणि मग सांगितलं की आता तू स्कूटर चालवू नकोस, पाठीला पट्टा लावून तू आपला किचनच्या प्लॅटफॉर्मवरच्या तिथे थांब आणि स्वयंपाक कर वगैरे अशी लिमिटेशन्स यायला लागली. तेव्हा माझ्या परिचितांपैकी एकाने मला सांगितलं की तू योगासनाच्या वर्गाला जाऊन बघ. तर अशा रीतीने मी योगासनाला गेले आणि तिथे एका वर्षात माझी पाठदुखी पूर्ण बरी झाली. त्याच्या पुढे मी 10 वर्ष स्कूटरही चालवली आणि सर्व तऱ्हेचे आसनं मी करत होते. आणि जे पूर्वी प्रॉब्लेम बारीक बारीक जे माझ्या शरीरात होते, मला मायग्रेनचा त्रास व्हायचा कॉम्प्युटरवर सतत काम करून, तोही असाच म्हणजे माझ्या नकळत निघून गेला. जेव्हा मी ठरवलं की आता हे शास्त्र जास्त नीट शिकायचं आणि मग मी त्याच्या थिअरीकडे वळले आणि मग पूर्ण खोलात जाऊन तो विषय शिकायला घेतला. अजूनही शिकण्यासारखं खूप आहे.
0: हा विषय फार मोठा आहे, म्हणजे आज आपण त्यातल्या फक्त काही मुद्द्यांचा स्पर्श करू शकलो एकच म्हणता येईल. पण अर्थातच तुम्ही स्वतः जे शारीरिक कष्ट, शारीरिक त्रास सहन केला, त्यातून तुम्ही या मार्गाकडे वळलात आणि इतरांचेही त्रास कमी व्हावे या प्रकारचे, यासाठी तुम्ही योगविषयक मार्गदर्शन करत असता. वर्षा दीक्षित, आपण इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोत्या, कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग, वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी मधुलिका, दीप्ती आणि सुहिता यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

विधानमंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या

0: इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 1:05 झाली आहेत। गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत। या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लई भारी या चित्रपटातलं अजय गोगावले यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं।

0: शोध रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसूटपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: गीत बहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयत्री जयती या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं ना धो महानोर यांचं गीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

अंगार या चित्रपटातलं गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत दीपक पाटेकर यांचं.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया थापाड्या या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं.

सामना या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात, जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत भास्कर चंदावरकर यांचं.

0: या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता 1:30 आहे. मराठीतून राष्ट्रीय बातम्या आपण ऐकणार आहात आणि 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रती असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मांदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सहआरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन पात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या एमटी सेटबेल्लो जहाजातले 21 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. यातल्या 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी एफआयएच महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेन सारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात एकही गोल करता आला नाही. केप वर्देचा 40 वर्षीय गोलकीपर वोझिंपा यांना स्पेनला एकही गोल करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामना सुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 1:40 आणि 10 सेकंद झालेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेच.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
1: परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातले जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत आणि हिंगोली जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा.
0: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
1: नागरिकांना महसुली सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी परभणी तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल विभागातील सन 1961 पासूनचे जुने अभिलेख डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याअंतर्गत सातबारा उतारे, फेरफार नोंदी, शेतपुस्तके, पाहणी पत्रके तसंच इतर महत्वपूर्ण महसुली दस्तऐवजांचं स्कॅनिंग, डिजिटायझेशन आणि संगणकीकरण करण्यात आलं असून हे अभिलेख आता डिजिटल सातबारा पोर्टलवरील ई रेकॉर्ड सुविधेद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले आहेत. मागील वर्षी पाथरी उपविभागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तसंच आगामी मान्सून कालावधीत संभाव्य आपत्ती परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं पाथरी उपविभागातील नदीपात्र परिसरात शोध आणि बचाव कार्याची रंगीत तालीम घेण्यात आली. आपत्तीच्या काळात आवश्यक असणाऱ्या तात्काळ प्रतिसाद यंत्रणेची कार्यक्षमता यावेळी तपासण्यात आली. पूर्णा तालुक्यातील कातनेश्वर आणि संदलापूर इथं युवा जलदिंडी 2026 अभियान राबवण्यात आलं. जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमांतर्गत युवकांच्या माध्यमातून भूजल संवर्धन, पाणी बचत आणि जलस्रोत संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. जागतिक सायकल दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परभणी शहरामध्ये केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली. केंद्र सरकारच्या फिट इंडियाच्या संडे ऑन सायकल या संकल्पनेवर आधारित आणि पर्यावरण संतुलन तसंच जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी जिल्हा क्रीडा विभाग, परभणी पोलीस विभाग आणि परभणी सायकल प्रेमींच्या वतीनेही शहरात सायकल रॅली काढण्यात आली. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात केली. परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर.एम. सादराणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. विधान परिषदेच्या परभणी हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. महायुती पक्षातील तीनही बंडखोर उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर, विजय जामकर आणि भाजपचे नगरसेवक विश्वजित बुधवंत यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं आता महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त हिंगोली जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बालकामगार शोध अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेनंतर शहरातील हॉटेल, वर्कशॉप, दुकानं तसंच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून बालकामगारांचा शोध घेण्यात आला. हिंगोलीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. झाडे लावा, झाडे जगवा हा मंत्र जनमानसानं अंगी रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन निसर्गप्रेमी मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं. तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा वकील संघ यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत न्यायालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात कृषी पीक कर्ज, कृषी पूरक आणि जोड व्यवसाय कर्ज, शासकीय योजनेअंतर्गत उद्योग कर्ज यांचं चालू वर्षाचं उद्दिष्ट 4,313 कोटी रुपयांचं आहे. बँकांनी कर्ज वाटपाची उद्दिष्टपूर्ती 100% करावी असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या संदर्भातल्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठीच्या वार्षिक ऋण योजना उद्दिष्ट अहवाल 2026-27 प्रकाशन करण्यात आलं. पाण्याचा बेसुमार वापर टाळून त्याचं योग्य नियोजन करण्यासाठी आता राज्य शासनाच्या वतीनं पाण्याचा सातबारा दिला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायत आणि पाणलोट क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा आणि शिल्लक पाणीसाठा यांचा हिशोब ठेवण्यात येणार आहे. या दस्तऐवजाच्या माध्यमातून गावाला निसर्गाकडून किती पाणी मिळतं, गावातील विविध स्त्रोतांमध्ये किती पाणी साठलं आणि प्रत्यक्षात किती शिल्लक राहिलं याचं अचूक चित्र समोर येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 1,14,201 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला नाही, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील शेतकऱ्यांना विविध योजनांपासून वंचित राहावं लागेल असं चित्र आहे. आतापर्यंत 1,82,888 लाभार्थ्यांनी अॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी ही नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
0: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी

0: छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 झाली आहेत. भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत.

সাত ঘন্টা শুনে।

आकाशवाणी गायक वृंदाने गायलेल्या कुसुम अगरी यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत.

0: हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया टॅनली गोन्साल्विस यांच्या अबोलीचे बोल या कथा संग्रहाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: ग्रामीण आणि शहरी भागात जो बदल झपाट्याने होत आहे त्याचं संपूर्ण वास्तव चित्रण अस्वस्थ करणारा आहेच. होणारे बदल हे भौतिक स्वरूपाचे अथवा आधी भौतिक स्वरूपाचे आहेत, परंतु त्यात होणारा फायदा किती जणांचा आणि त्यातून होणारा नुकसान आणि होणारी ससे उलपट किती जणांची हा विचार तुलनेत करताना अस्वस्थ व्हायला होतो. ही ससे उलपट आणि अस्वस्थता व्यक्त करणारा एकच सशक्त करता म्हणता येईल, तो म्हणजे साहित्यिक किंवा कलावंत. या गटात एक नाव आवर्जून घेता येईल, ते म्हणजे स्टॅनली गोन्साल्विस यांचं. त्यासाठी त्यांचा अबोलीचे बोल हा कथा संग्रह संदर्भ म्हणून आपणास समोर ठेवता येईल. वसई विरारपट्टा हा मुंबईला लागून असलेला भाग, एकेकाळी हिरवागार सुपीक संपन्न असा हा प्रदेश मोठा वैभवशाली वाटत असायचा. आज ही प्रसन्न वाटणारी संपन्नता कुठल्या कुठे बिरकावली गेलेली आहे आणि जो भूमिपुत्र होता, जो या मातीशी आणि निसर्गाशी एकरूप झालेला होता, आज तो परका झालेला दिसत आहे. झालेलं विद्रुपीकरण आणि मनात असलेली शल्ले आपल्या साहित्यकृतीतून मांडणं हा एकमेव उपाय या मनामनातून दिसून येतो. स्टॅनली गोन्साल्विस यांनी त्यांच्या या कथासंग्रहात जे वास्तव मांडलेलं आहे ते याच पट्ट्यातील असून ते किती प्रत्ययकारी आहे आणि सुन्न करणारा आहे याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो. अबोलीचे बोल या कथासंग्रहात एकूण 14 कथांचा समावेश आहे. या कथा वसई विरार परिसरात झालेल्या बदलाचा जसा वेध घेतात तसाच तिथं असलेल्या व्यक्तिरेखा यांचाही तितक्याच आलवारपणे वेध घेताना दिसतात. आजची पिढी आणि अगोदरची पिढी यांच्यात असलेलं अंतर व्यक्त करताना काही वेळेस थोडस पाठी जाऊन स्मरण इंजनामध्ये तो भाग घ्यावा लागलेला आहे तितकच. त्यामुळे तो सगळाच काळ आपोआपच वास्तववादी स्वरूपात आपल्या नजरेसमोर उभा राहतो. व्यक्तिरेखा साकार करताना त्याच्या मानसिकतेचाही विचार करावा लागतो. त्याच्या विचारसरणीचा आणि भोवतालच्या परिणामकारक बदलाचा त्याच्याशी समन्वय साधावा लागतो, तो या कथांमधून साधलेला आहे. प्रत्येक कथेची मांडणी ही अतिशय सरळ साध्या स्वरूपात केलेली आहे, एखाद्या प्रवाही गतीप्रमाणे. यात खास खळगे जरूर आहेत, परंतु त्यातून जी मांडणी झालेली आहे ती शेवटपर्यंत अतिशय उत्कंठावर्धक अशीच आहे. बालमन, तरुण मन आणि वृद्ध मन यांच्या अवस्था स्वतंत्र असतात आणि त्या मनाशी प्रामाणिक असतात. हे प्रामाणिकपण टिकवून ठेवणं हे लेखकासाठी मोठं आव्हान, परंतु गोन्साल्विस यांनी अतिशय लीलया हे आव्हान समोर पेललेलं आहे. त्यांनी जसा परिसराचा आणि व्यक्तिरेखांचा अतिशय चपकलपणे परिचय करून दिलेला आहे, तसाच भाषा हा सुद्धा प्रकार त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जपलेला आहे. या भागातील भाषा वाढवली आहे आणि तिला स्वतःचा असा एक मातीचा गंध आहे. या गंधाला त्यांनी एखाद्या कुपीत जपून ठेवावं इतक्या हळूवारपणे जपलेलं दिसून येतं. त्याचप्रमाणे जरी गोन्साल्विस यांचा पिंड वेगळा असेल, तरी सुद्धा ज्या मातीशी ते समृद्ध झालेले आहेत आणि ज्या भाषेच्या गोळव्यात ते मुरलेले आहेत, तिच्याच अंगा खांद्यावर खेळत त्यांनी या कथा साकारलेल्या आहेत. ही गोष्ट खरी आहे की गोन्साल्विस यांचं घरातील वातावरण हे पारंपरिक असू शकतं, त्यामुळे व्यक्तिरेखांची नावे तेवढी त्यांच्या परंपरेशी जोडलेली आहेत इतकंच. मात्र संपूर्ण लेखन हे याच हिरव्यागार पट्ट्याला साक्षी ठेवून केलेलं आहे. या कथा संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी गोन्साल्विस यांच्या प्रत्येक कथेविषयी स्वतंत्रपणे वैशिष्ट्ये दाखवली आहेत. या कथांमधून जे जे उदात्त आणि प्रत्येकाला भावणार आहे त्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: वाजले आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात शेळी पालनात आहार व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, बंदिस्त शेळी व्यवसायातील 70% खर्च हा खाद्यावर होत असतो. आपल्या भागातील उपलब्ध असलेल्या खाद्य घटकाचा जास्तीत जास्त वापर करावा. शेळीपालन व्यवसाय किफायतशीर करण्यासाठी आहाराबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. शेळी हा रवंथ करणारा प्राणी आहे. त्याच्या पोटामध्ये असलेल्या असंख्य जीवाणूंच्या सहाय्यानं शेळी निकृष्ट प्रतीच्या पदार्थांचा आहारामध्ये चांगला वापर करते. खाद्याची तंतुमय क्षमता गाई म्हशींसारख्या इतर रवंथ करणाऱ्या प्राण्यांपेक्षा जास्त आहे. शेळ्या प्रामुख्याने मांस आणि दुधाकरता पाळल्या जातात. मटणासाठी पाळलेल्या शेळ्या त्यांच्या वजनाच्या 3-4% एवढा सुका भाग खाद्यातून खातात, तर दूध देणाऱ्या शेळ्या 5-7% सुका भाग खातात. शेळ्यांच्या खाद्यात शक्यतो हिरवा चारा ठेवला तर खुराकाचं प्रमाण कमी करता येतं. शेळीला एका दिवसाला 3-4 किलो हिरवा चारा आणि 1.5-2 किलो वाळलेली वैरण दिली तर त्यांची वाढ नीट होते. शेळीला तिच्या वजनाच्या प्रमाणात प्रत्येक दिवशी 6-7% कोरडे पदार्थ लागतात. शेळ्यांना लहान झाडाझुडपांची पानं खाण्यास आवडतं. झाडाची कोवळी पानं, कोवळ्या फांद्या आणि शेंगा आवडीनं खातात. खाद्यातील कडूपणा सहन करण्याची क्षमता गायींपेक्षा शेळ्यांमध्ये जास्त असते आणि म्हणून त्यांच्या आहारात काही कडवट चवीच्या स्वस्त खाद्य घटकांचा समावेश करता येतो. शेळ्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसातून त्या कितीही वेळा खाद्य खाऊ शकतात. शेळीच्या कोठीपोटाचा आकार लहान असल्याने दिवसातून 3-4 वेळा त्यांना खाद्य द्यावं. लुसन, बरसीम, चवळी इत्यादी गवत त्यांना आवडतं. जंगलात वाढलेलं आणि वाळलेलं गवत शक्यतो त्या खात नाहीत. शेळीच्या जीवनात पोषणाच्या दृष्टीनं काही महत्वाच्या अवस्था असतात. या काळात शेळ्यांची अन्न घटकांची गरज वाढते, म्हणून पौष्टिक आणि समतोल आहार देणं आवश्यक आहे. म्हणजेच शेळ्यांच्या माजावरण्याचा आणि गर्भधारणेचा काळ गाभीण शेळ्यांच्या बाबतीत विण्यापूर्वीचा 6-7 आठवड्यांचा काळ महत्वाचा असतो, कारण या काळात गर्भाची वाढ झपाट्यानं होत असते. व्यायल्यानंतर शेळीचा सुरुवातीचा 2 महिन्यांचा दुग्धोत्पादनाचा काळ, तसंच नवीन जन्माला आलेल्या करड्यांचा सुरुवातीचा 4 महिन्यांचा काळ हा पोषणाच्या दृष्टीनं महत्वाचा असतो. शेळीच्या आहाराचे 2 भाग असतात, ते म्हणजे वैरण आणि आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिन, ऊर्जा आणि खनिज यांचा भरपूर पुरवठा करणारा खाद्य, यालाच खुराक किंवा दाणा म्हणतात. यात वेगवेगळी धान्य म्हणजे कोंडा, गव्हाचा कोंडा इत्यादींचा समावेश होतो. तसंच प्रथिन पुरवण्याकरता वेगवेगळ्या तेल बियांच्या पेंडीचा म्हणजे शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, करडई या पेंडींचा समावेश करता येतो. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी म्हणजे तूर, उडीद, चणा इत्यादी सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीनं उपयुक्त आहेत. करडं जन्मल्यावर त्यांना लवकरात लवकर शेळीचा चीक पाजावा आणि तो 3 दिवस द्यावा. शेळी आणि करडं 1 आठवड्यापर्यंत एकत्र असू द्यावी. त्यानंतर त्यांच्या वैरणीत एकदल आणि द्विदल प्रकारच्या हिरव्या, ओल्या आणि सुक्या गवताचा तसंच झाडाझुडपांच्या पाल्याचा समावेश करावा. गाभण काळात चांगला संतुलित आहार मिळणं आवश्यक आहे. या काळातील शेवटच्या 6-8 आठवड्यात चांगल्या वैरणीबरोबर 400-500 ग्रॅम आंबोण द्यावं. याशिवाय खनिज मिश्रणाच्या विटा चाटण्यास ठेवल्यास फायदा होतो. विण्यापूर्वी 4-5 दिवस अगोदर 50% आंबोण मिश्रण कमी करून त्याऐवजी गव्हाचा कोंडा तितकाच टाकावा. दूध देणाऱ्या शेळीचा जो आहार आहे तो व्यायल्यानंतर सुरुवातीला 3-8 दिवस गव्हाचा कोंडा आंबोण होऊन द्यावा आणि चांगल्या प्रतीची वैरण द्यावी. वैरण चांगली नसेल किंवा वैरणीशिवाय शेळीला तिच्या शरीर पोषणाकरता 150 ग्रॅम आंबोण मिश्रण आणि याशिवाय दुग्धोत्पादनाकरता तयार झालेल्या प्रत्येक 1 लिटर दुधाकरता 400 ग्रॅम आंबोण मिश्रण देणं आवश्यक आहे.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण शेती पालनात आहार व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकली. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुनः प्रसारित करण्यात आला. आणि आता पुनः प्रसारित करीत आहो कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण एका महत्वाच्या स्त्रियांच्या आजारावर बोलणार आहोत. ते म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगामध्ये जवळजवळ 6 ते 6.5 लाख महिला प्रत्येक वर्षी या आजारानं बाधित होतात आणि आपल्या भारतामध्ये याचं प्रमाण हे जवळजवळ 1,20,000 प्रत्येक वर्षी नवीन रुग्ण याच्यामध्ये तयार होतात. तर या गर्भाशयाच्या मुखालाच गर्भाशय ग्रीवा असं म्हणतात. गर्भाशय व गर्भाशय मुख याची संरचना किंवा त्यांच्या पेशी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर हा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर पेक्षा वेगळा असतो. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचा जो विषाणू असतो त्याच्या संक्रमणामुळे होतो. या व्हायरसचे किंवा या विषाणूचे 11 प्रकार जे आहेत ते या कॅन्सरसाठी कारणीभूत असू शकतात असं सिद्ध झालेलं आहे. याची कारण काय आहेत? लैंगिक संबंधामुळे होणारा हा आजार आहे. त्यामुळे एखाद्या पुरुषाला जर विषाणू संक्रमण झालं असेल तर शारीरिक संबंधाच्या माध्यमातून स्त्रियांना या विषाणूचं संक्रमण होऊ शकतं. दुसरं कारण, कमीत कमी वयामध्ये लग्न जर झालं आणि लैंगिक संबंध जर लवकर सुरू झाले त्या महिलेचे तर त्यांच्यामध्ये हे कॉमन आहे. त्यानंतर अधिक अपत्यांना जन्म देणं, धूम्रपान, विवाहबाह्य संबंध असणं, काही कारणामुळे महिलेची रोगप्रतिकार शक्ती कमी होत असेल तरी हा रोग होऊ शकतो. त्याच्यानंतर दीर्घकाळ 5 वर्षापेक्षा जास्त गर्भनिरोधक गोळ्या जर वापरलेल्या असतील तर त्याचाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणून हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कुटुंबामध्ये जर कोणाचा इतिहास असेल तर हा जो आहे तर तो कुटुंबाचा इतिहास आपल्याला तो बघावा लागतो. किंवा त्या रुग्णाला इतर लैंगिक संक्रमणाचे रोग आहेत का त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळून येतो. गर्भाशयाच्या मुखाची कॅन्सर आहे त्याची लक्षणं काय आहेत? हा एक असा कॅन्सर आहे महिलांमधील की जो दुर्दैवाने कर्करोगपूर्व अवस्था किंवा कर्करोगाची 0 अवस्था या अवस्थेमध्ये महिलांना कोणतीच लक्षणे नसतात. ज्यांना कर्करोग प्रगत अवस्थेत म्हणजे स्टेज 1 अवस्थेनंतर असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणे आढळून येतात. लैंगिक संबंधानंतर योनीतून रक्ताचा डाग किंवा रक्तस्राव होणं, 2 पाशिक पाळीमध्ये रक्तस्राव होणं, त्यानंतर रक्तमिश्रित व दुर्गंधीयुक्त योनी रक्तस्राव होणं, संभोगादरम्यान ओटीपोटात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणं, रजोनिवृत्तीनंतर पुन्हा 1 वर्षानंतर योनीतून रक्तस्राव होणं असं जर लक्षणं असतील तर खात्री करून घेणं महत्वाचं आहे. निदान कसं करायचं याच्यामध्ये तर डॉक्टर सहसा योनी मार्ग व गर्भाशय मुखाची प्रत्यक्ष पाहणी करतात. दुसरी तपासणी ती आहे पॅप स्मिअर तपासणी. याच्यामध्ये गर्भाशयाच्या मुखावरून एक निर्जंतुक छोटी लाकडी चमच्याच्या आकाराची असते त्याला स्पॅचुला म्हणतात. ती मुखावरून अशी फिरून घेतली जाते आणि त्या मुखावरच्या ज्या पेशी आहेत त्या पेशी त्या एका काचेच्या कुपीवर घेतात व ही कुपी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवतात. त्यात कर्करोग पूर्व पेशी किंवा कर्करोग पेशी दिसून येतात. जर पॅप चाचणीचा रिपोर्ट नॉर्मल नाही आला तर HPV विषाणू संक्रमण त्या महिलेला झाला आहे का याच्या निदानासाठी HPV DNA टेस्ट जी रक्ताची असते ती पण आपल्याला करून घ्यावी लागते. जर पॅप स्मिअर रिपोर्ट असामान्य आला तर मात्र मग आपल्याला एक कल्पोस्कोपी नावाची तपासणी स्थिती करावी लागते. ते एक विशेष भिंग उपकरण आहे जे गर्भाशयाच्या मुखाला डॉक्टरना विस्तारून दाखवतं. त्यामुळे त्यातील कल्पोस्कोपीच्या दिग्दर्शनानुसार जो भाग अबनॉर्मल दिसतो डॉक्टरना त्याच ठिकाणावरून एक छोटासा तुकडा काढतात आणि मग ती बायोप्सी करून तो तुकडा प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवतात. इतर बायोप्सी सुद्धा करतात ज्याला पंच बायोप्सी किंवा मुखाच्या आतील भागातून क्युरेट द्वारे काही पेशी घेतात व पडताळणीसाठी पाठवतात. आपणा सर्वांचं आभार.
0: श्रोतः, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, नगरे रचावी जलाशय निर्मावी महावने लावावी नानाविधे या ओळीमधून संत रामदास स्वामी आपणाला विकासाचा आराखडाच सांगतात. भारत हा खेड्यांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी भारतात 1990 दशकानंतर मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. खेड्यापाड्यातून रोजगार उद्योग व्यवसाय करण्यासाठी तरुण वर्ग शहराकडे धाव घेत आहे. सन 2011 जनगणनेनुसार देशात 31% लोक शहरात राहतात तर महाराष्ट्रात 45.2% लोक शहरात राहतात. येणाऱ्या 2030 पर्यंत देशात हे प्रमाण 45% जाईल तर महाराष्ट्रात ते 58% जाईल. त्यामुळे वाढत्या या शहरीकरणामुळे अनेक प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत. जसे की झोपडपट्टीची समस्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, शिक्षण, आरोग्य, निवास, ट्रॅफिक जाम, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासारख्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच यामुळे अनेक पायाभूत गरजा माणसाला करणे आवश्यक आहे. विशेष करून पावसाळ्यात ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. पावसाळ्यात एकीकडे निसर्ग आपल्या रंगांची उधळण करत असतो. नदी नाले डोंगर दऱ्या शेत शिवार सर्व हे पावसाळ्यात सजले जातात, ते माणसाला आकर्षित करतात. पण शहरात हाच पावसाळा काही माणसांच्या नाकी नऊ आणतो. शहरामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची समस्या निर्माण होते. रस्ते, चौक, नाली आदी ठिकाणी पाणी साचले की ट्रॅफिक जाम होते, वाहतूक मंदावते आणि जनजीवन विस्कळीत होते. रस्त्यावर खड्डे पडतात. पडलेल्या खड्ड्यांना चुकवण्यासाठी वाहन चालक चुकीच्या दिशेने वाहन घेऊन जातात, तेव्हा अपघात होतो, जीवित आणि वित्तहानी होते. पावसाळ्यात निसरड्या रस्त्यावर वाहन स्लिप होऊन सर्रास अपघात होतात, यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात वादळ वाढल्यामुळे विजेच्या तारा खांब पडून वीज पुरवठा खंडित होतो. तसेच वादळ वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडतात, त्यामुळे सुद्धा टेलिफोन इंटरनेटचे वायर तुटल्या जाते आणि त्या सेवा खंडित होतात. पावसाळ्यात शहरात सर्वात मोठी समस्या घन कचऱ्याची भेडसावते. कचरा नाल्यात अडकून नाल्यात तुंबतात, त्यांची दुर्गंधी पसरते, त्यात डास तयार होऊन डेंग्यू, ताप, मलेरिया यासारखे साथीचे आजार निर्माण होतात. तसेच पावसाच्या दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार सुद्धा उद्भवतात. शहरात प्लॅस्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. प्लॅस्टिक कचरा जागोजागी जमा होऊन तो नालीत अडकतो, नाले तुंबतात. मुंबई पुणे सारख्या शहरांमधून ही समस्या आपण अनेकदा अनुभवली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या आपण लक्षात घेऊन त्यांच्यावर आत्ताच उपाययोजना केल्या तर येणारा पावसाळा आपणाला सुख आणि समृद्धी देऊ शकतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यातील शहरी समस्या याविषयी उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता ठीक 2:30 दिल्ली केंद्रावरून दिले जाणारा दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं जागृति शर्मा.

दुपारचे 2:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात किरण कामत यांचं गायन, त्यांनी गायलेला राग गावती. तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली आहे. विलंबित रचना एकतालात बोल आहेत गुमान ना कर रे मन मूरख. द्रुतरचना तीन तालात निबद्ध आहे बोल आहे तेरो

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण किरण कामत यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गावती आपण ऐकला. तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका

प्रसार भारतीच्या वेव्स OTG प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या आपण ऐकू शकाल. पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचं विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. डॉक्टरच्या

चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं, नेपियर गवत, बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच सराऊ जमीन विकासाकरता 1 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. बचत गटानं उपलब्ध करून दिलेल्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नात शासनाचा कोणताही वाटा नसेल. संपूर्ण उत्पन्न महिला बचत गटांनाच मिळणार आहे. महसूल विभागाच्या पडीत जमिनींचा उत्पादक वापर व्हावा आणि त्यावरचं अतिक्रमण रोखलं जावं यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं ग्रामीण पेयजल धोरण जाहीर केलं आहे. त्याअंतर्गत ग्रामीण भागातल्या पाणी टंचाईच्या प्रश्नावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचं नियोजन आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे धोरण जाहीर झालं. यात पाणी पुरवठ्याच्या विविध योजना एकत्र करून स्वच्छ, निर्जंतुक आणि दर्जेदार पाणी पुरवण्यात येणार आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. 5 जुलैपर्यंत राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील असं आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे असं उईके म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20-0 देण्याचा निर्णय मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईत कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 ला अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये अलिबाग सत्र न्यायालयाने त्यांच्या जामिनावर सुटका केली होती. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सभापतींच्या कार्यालयाकडून तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना काल बोलावणं आलं होतं. मात्र त्याचवेळी बॅनर्जी यांची ईडी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांना चौकशीला बॅनर्जी यांना बोलावल्याची माहिती सभापतींच्या कार्यालयाने तृणमूलचे खासदार कीर्ती आझाद यांना दिली तेव्हा बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याने येऊ शकत नसल्याचं आझाद यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट UG 2026 ची फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं

0: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ऍपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानं काही जणांना अटक केली आहे. टेलिग्राम चॅनेलच्या विविध माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एनटीएनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. नागपुरात वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तरुणांच्या प्रश्नावर कॉक्रोच जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराची आवाराची पाहणी केली. कोल्हापूर अन्न औषध प्रशासनानं गेल्या महिनाभरात जिल्ह्यात 17 ठिकाणी कारवाई करत 22 लाख रुपयांचे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पामतेल किंवा इतर वनस्पती तेल, स्टार्च, सोया प्रोटीन यांच्या मिश्रणातून तयार करण्यात आलेलं पनीरही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलं. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले आणि उपाध्यक्षपदावर धनाजी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड करण्यात आली. मुख्य कार्यवाह पदावर अभिनेता सुशांत शेलार यांची निवड झाली आहे. खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड झाली आहे. तर सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आली आहे. बीड शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बळीराजा ट्रॅक्टर गर्जना मोर्चा काढण्यात आला. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा यावेळी देण्यात आली. वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गासाठी डहाणू तालुक्यातल्या बावडा गावातून कालपासून जमिनीचा ताबा घेण्याला सुरुवात झाली. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कारवाई सुरू झाली आहे. वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं कारवाईला तीव्र विरोध केला. त्यावेळी पोलिसांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. एफआयएच हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा टेटे आणि लालरिन सियामीनं प्रत्येकी 1 गोल केला. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनी बरोबर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल सीबीआयचे विशेष न्यायालय शनिवारी जाहीर करणार. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यांमधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची एसआयटी चौकशी सुरू. आणि एफआयएच हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहे. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. सभेत सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या स्वरात हमेशा या चित्रपटासाठी राहत इंदोरी यांचं गीत ऐकूया. संगीत अनु मलिक यांचं आहे.

सुनिधी चौहान आणि सहकाऱ्यांच्या स्वरात राजर अरोरा यांचं गीत आपण ऐकलं. विशाल शेखर यांचं संगीत होतं द डर्टी पिक्चर या चित्रपटासाठी.

0: डेली सिक्स या चित्रपटासाठी मोहित चौहान यांच्या स्वरात प्रसून जोशी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत ए आर रहमान यांचं होतं. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युवावाणी.

आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आज आपण गप्पा मारणार आहोत इंटरनेट स्लँग्स, आपल्या पिढीची भाषा या विषयावर. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण ज्या वेगाने जगतोय त्या वेगानेच आपली भाषा देखील बदलते. एकेकाळी संवादासाठी पत्र, नंतर दूरध्वनी आणि त्यानंतर मोबाईलचा वापर झाला. पण गेल्या 2 दशकांमध्ये इंटरनेटनं आपल्या संवादाच्या पद्धतीत अशी क्रांती घडवून आणली की आजच्या तरुण पिढीची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली. या भाषेला आपण इंटरनेट स्लँग किंवा डिजिटल स्लँग म्हणतो. ही केवळ काही शब्दांची यादी नाहीये, तर ती एका संपूर्ण पिढीची अभिव्यक्ती, विचार करण्याची पद्धत आणि जगाशी जोडून घेण्याचे माध्यम बनलीय. म्हणजे आज जर एखाद्या तरुणानं LOL, OMG, BRB, BTW, IDK, GOET, FOMO, YOLO असे शब्द वापरले तर त्यामागे केवळ संक्षिप्त रूप नसतं, तर त्या शब्दांमध्ये संपूर्ण भावना दडलेली असते. काय ना, इंटरनेट स्लँग म्हणजे कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ व्यक्त करण्याची कला. ही भाषा जलद, प्रभावी आणि डिजिटल जगाच्या गतीशी सुसंगत आहे.

इंटरनेट स्लँगचा जन्म हा इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात झाला, जेव्हा चॅट रूम्स, मेसेज बोर्ड्स आणि SMS यांचा वापर वाढू लागला, तेव्हा अक्षरांची मर्यादा आणि टायपिंगसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी लोकांनी शब्दांचं संक्षिप्त रूप वापरण्यास सुरुवात केली, म्हणजेच लाफिंग आउट लाऊडचं LOL, ओ माय गॉडचं OMG आणि बी राईट बॅकचं BRB.

अशा स्वरूपातील शब्द सर्वप्रथम लोकप्रिय झाले. त्यानंतर सोशल मीडिया, मीम संस्कृती आणि स्मार्टफोनच्या प्रसारामुळे या भाषेचा वेगाने विस्तार झाला. विशेष म्हणजे इंटरनेट स्लॅंग्स केवळ इंग्रजी शब्दांपुरता मर्यादित राहिले नाही. भारतातही तरुणांनी हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि इतर अनेक भाषांमध्ये डिजिटल स्लॅंग तयार केली. झकास, भारी, सॉलिड, वाईब, फील यासारखे शब्द आजच्या ऑनलाईन संवादाचा भाग बनलेत. अनेकदा इंग्रजी आणि स्थानिक भाषेचं मिश्रण करून तयार होणारी ही भाषा आपल्या सांस्कृतिक बदलांचंही प्रतिबिंब दाखवते. बऱ्याचदा इंटरनेट स्लॅंगकडे भाषेचा ऱ्हास म्हणून पाहिलं जातं. संक्षिप्त शब्दांमुळे व्याकरण मागे पडले की काय असं वाटू लागतं. परंतु भाषाशास्त्रज्ञ मात्र याबद्दल वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते भाषा ही सतत बदलणारी आणि विकसित होणारी गोष्ट आहे. प्रत्येक पिढी ही आपल्या स्वतःची शब्दसंपत्ती तयार करते. जसं पूर्वीच्या काळात विविध बोलीभाषा विकसित झाल्या, तसंच आजच्या डिजिटल युगात इंटरनेट स्लॅंग विकसित होत आहेत. इंटरनेट स्लॅंगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असतं की ते लोकांना एकमेकांशी जोडतं. एखादा तरुण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी काही विशिष्ट स्लॅंगचा अर्थ त्याला लगेच समजू शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर संवाद हा अधिक सुलभ होतो. ही भाषा डिजिटल समुदायाची ओळख बनते आणि लोकांना एका मोठ्या नेटवर्कचा भाग असल्याची जाणीव करून देते. मात्र याचा अर्थ असा नाहीये की पारंपरिक भाषेचं महत्व कमी झालंय. इंटरनेट स्लॅंग आणि औपचारिक भाषा या दोन्हींचं आपलं आपलं असं स्थान आहे. मित्रांशी गप्पा मारताना किंवा सोशल मीडियावर पोस्ट करताना स्लॅंग उपयोगी पडते, परंतु नोकरीसाठी अर्ज करताना, अधिकृत ईमेल लिहिताना किंवा शैक्षणिक लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर हा आवश्यक असतो. त्यामुळे खरं कौशल्य म्हणजे कोणत्या प्रसंगी कोणती भाषा वापरायची हे समजणं.

0: happening, baby?
1: आज अनेक तरुण इंटरनेट स्लँगचा वापर करून सर्जनशीलतेची नवीन उदाहरणं निर्माण करतायत. डिजिटल कॉन्टेंटच्या माध्यमातून ते आपल्या कल्पना जगापर्यंत पोहोचवतायत. इंटरनेट स्लँग ही केवळ संवादाची पद्धत नसून ती आधुनिक सर्जनशीलतेचं साधन बनलीय. या भाषेच्या माध्यमातून विनोद, भावना, अनुभव आणि सामाजिक निरीक्षणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली जातात. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे की इंटरनेट स्लँगचा वापर करताना जबाबदारी देखील तितकीच महत्वाची असते. एखादा शब्द विनोद म्हणून वापरला गेला तरी दुसऱ्याला दुखावू शकतो. त्यामुळे ऑनलाईन संवाद करताना संवेदनशीलता, आदर आणि सकारात्मकता जपणं हे आवश्यक आहे. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे तितकंच त्याच्या वापराची जबाबदारीही मोठी आहे. आजची पिढी इतिहासातील पहिली अशी पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल वातावरणात वाढतीय. त्यामुळे इंटरनेट स्लँग ही त्यांची नैसर्गिक भाषा बनली आहे. ही भाषा त्यांची ओळख, त्यांची संस्कृती आणि त्यांचा काळ प्रतिबिंबित करते. उद्या कदाचित नवीन तंत्रज्ञान येईल, नवे प्लॅटफॉर्म्स तयार होतील आणि नवीन स्लँग शब्दही जन्माला येतील. पण संवाद अधिक वेगवान, अधिक सर्जनशील आणि अधिक जागतिक बनवण्यात इंटरनेट स्लँगचं योगदान कायम स्मरणात राहील. मित्रांनो, भाषा बदलते, समाज बदलतो आणि तंत्रज्ञानही बदलतं. परंतु प्रत्येक बदलामध्ये शिकण्याची आणि प्रगती करण्याची संधी दडलेली असते. इंटरनेट स्लँगकडे केवळ नवीन शब्दांच्या संग्रहाप्रमाणे न पाहता एका संपूर्ण पिढीच्या अभिव्यक्तीच्या माध्यमाप्रमाणे पाहिलं पाहिजे. कारण ही केवळ इंटरनेटची भाषा नाहीये, तर ती आपल्या काळाची, आपल्या अनुभवांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पिढीची भाषा आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

ही कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोतो आताच आपण योगवाणी हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य का बलसागर भारत हो सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
0: श्रोतेहो, दिनांक 17 जून रोजी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सहज संवाद लेखक दिग्दर्शक अभिनेता स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर संवाद. विषय आहे स्टँड अप कॉमेडी आणि जेनझी. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. अवश्य ऐका सहज संवाद 17 जून रोजी सकाळी 11:05 प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: सिर्फ ब्लॉकबस्टर ही नहीं, लेकर आ रहे हैं पर्दे के पीछे से मजे

0: मधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोत्या, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये आज नवनाथ धामेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संगीत भजन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, उद्या संध्याकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात जरूर ऐका बाबू बोराडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भेदी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. संस्कृतमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: बंगाले सिक्किम राज्ये च एतेषु राज्येषु आगामि रविवासर पर्यंत केषुचित् स्थानेषु तीव्र अतितीव्र च वर्षा संभाव्यते तथा च तमिलनाडु राज्ये पुद्दुचेरी कराईकल इत्यत्र च आगामि शुक्रवासर पर्यंत अतिवर्षायाः संभावना वर्तते। ऋतु विभागस्य अनुसारेण अद्य दिल्ली चंडीगढ़ हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश आंतरिक कर्नाटक जम्मू कश्मीर लद्दाख झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र स्थलेषु मेघगर्जनेन सह वृष्टिः विद्युत च संभाव्यते। अनेन सह प्रतिहोरा 50 किलोमीटर परिमित वेगेन प्रबल वायुश च संभाव्यते। जनाः आवश्यक जनसंचेतनाः पालयन्तु, ऋतुः विभागस्य निर्देशान् च अनुसरन्तु। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचे सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती। संध्याकाळचे 6:30 होत आहेत। श्रोते, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर संध्याकाळी 6:35 अमृत कलश या कार्यक्रमाच्या पुनः प्रसारणात ज्येष्ठ नागरिक संघ अंकलीच्या अध्यक्षा संजीवनी पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल। संध्याकाळी 6:55 योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका, सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा। 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 7:30 माझं घर माझं शेत या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमामध्ये आवड बळीराजाची, शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल। रात्री 8:01 ताजेतवाने या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण। 8:15 हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल। रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। रात्री 10 आपण ऐकाल कार्यक्रम आपली आवड, श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम। 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित जगदीश प्रसाद यांनी गायलेला राग गोरख कल्याण आम्ही प्रसारित करणार आहोत। तर हे होते आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम। उद्या बुधवार दिनांक 17 जून 2026 उद्याची आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:55 गिरवाणवाणीनं। या कार्यक्रमामध्ये परब्रह्मस्तवन आपण ऐकाल। 6:10 प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत। 6:40 कृषीवार्ता या कार्यक्रमात ऊसातील अंतर्मशागत याविषयीची माहिती आपण ऐकाल, वाचकस्वर महेश इनामदार यांचा। 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल। 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमामध्ये पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती। 6:55 कार्यक्रम योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका, सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा। 7:00 आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदनं। 7:20 आणि 8:01 ताजेतवाने 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 7:40 कार्यक्रम गाणी मनातली 8:40 सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष समन्वित रूपक आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता, लेखक प्राध्यापक देवकुमार अहिरे। 9:00 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी 9:15 प्रायोजित कार्यक्रम सैनिक के पॅटर्न्स निवासी शाळा कुरुंदवाड 9:20 आणि 6:35 क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये मैदानी खेळाचे प्रशिक्षण।

0: एस एल पाटील यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. त्यानंतर भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 10 वाजता मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:15 समूह गायन पाठ या मालेत मराठी गीत. 10:30 एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम. 11:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 12:00 अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. 1:05 गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकाल. 1:45 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 1:55 ऐसी अक्षरे रसिके आणि 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकाल. सायंकालीन सभेत 5:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकाल. त्यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी. त्यामध्ये स्टेट ट्यून 18 जून या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. शौर्याची अमरगाथा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात बाबू बोराडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भेदिक. 6:30 मध्यम लहरी वाहिनीच्या 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेअंतर्गत हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम लीड्स इथं खेळल्या जाणाऱ्या भारत आणि नेदरलँड संघादरम्यानच्या क्रिकेट सामन्याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून खेळ संपेपर्यंत सहक्षेपित केलं जाईल. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती नेहमीचे कार्यक्रम प्रसारित केले जातील. त्यामध्ये सुरुवातीला 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकाल. 7:15 अर्थविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल माझं घर माझं शेत. 8:15 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय है हा हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात छोटा गंधर्व यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकाल. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, यानंतर ऐकूया अमृत कलश या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण.
1: नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्याला ज्या पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत त्या आहेत ज्येष्ठ नागरिक संघ अंकलीच्या अध्यक्षा संजीवनी पाटील मॅडम. त्यांनी फक्त ज्येष्ठांसाठीच नाही तर महिला सक्षमीकरण आणि लहान मुलांसाठीही भरपूर काम केलेलं आहे. तर आपण आज चर्चा करूया त्यांच्या या संघटनेविषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी. पाटील मॅडम, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार. मी आकाशवाणी सांगली केंद्राने माझी दखल घेऊन इथं मला मुलाखतीसाठी बोलवल्याबद्दल प्रथमतः मी आकाशवाणी सांगली केंद्र मनापासून आभार मानते. माझे नाव सौ संजीवनी विजयकुमार पाटील, राहणार अंकली. मी सामाजिक कार्यात पूर्वीपासूनच इंटरेस्ट घेऊन काम करत आहे. आता माझं वय सध्या 60 असले तरी मी स्वतःला 60 वर्षाची न समजता समाजासाठी खूप धडपड करत असते. आज मला इथं बोलवल्याबद्दल मी आपली आभारी आहे.
1: बरं मॅडम, आता मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपली ही ज्येष्ठ नागरिक संघटना स्थापन झाली त्यामागचा उद्देश काय आणि आपण या संघटनेच्या संपर्कात कशा काय आलात त्याबद्दल काय सांगाल?
2: सध्या कसं आहे, कलियुग असल्यामुळं ज्येष्ठांची कदर केली जात नाही. बऱ्याच ठिकाणी मी ज्येष्ठांचे हाल होताना पाहिले. मग माझ्या मनात आले की आपण ह्याच्यात उतरावं आणि ज्येष्ठांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी ह्यात रस घेऊन काम करायला लागले. 2015 केंद्र शासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव केलाय.
1: बरं, ही जी संघटना

0: स्थापन झाली तेव्हा सदस्य संख्या किती होती आणि आजच्या तारखेला किती आहे?
1: त्यावेळेला सदस्य संख्या शेकड्यात होती, आता हजारोत झालेली.
0: अच्छा, म्हणजे जवळजवळ 10 पट जास्त म्हणायला काही हरकत नाही,
1: 10 पट वाढलेली.
0: मॅडम, जसं तुमच्याबद्दल आम्ही वाचलं तेव्हा कळलं की आपण डिजिटल साक्षरता महिला योजनेअंतर्गतही अंकलिया गावात 105 महिलांचं नोंदणीकरण केलं होतं आणि महिला सक्षमीकरणासाठी आपण भरपूर काम केलं आहे, त्याबद्दल काय सांगाल?
1: महिला सक्षमीकरण म्हणजे कसं आहे की कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल ह्या वस्तूंची माहिती दिली आम्ही त्यांना, भले ती अशिक्षित असू दे, सुशिक्षित असू दे, पहिली झालेली असू दे किंवा ग्रॅज्युएट असू दे, त्यांना ते यंत्र सुद्धा माहीत नव्हतं. त्याविषयी त्यांची माहिती, त्यांना त्या उपकरणांची माहिती देऊन आम्ही तेवढ्या महिलांची नोंदणी केली.
0: मग या महिलांना शिकवताना काही अडचणी वगैरे आल्या का की त्यांनी उत्साहाने शिकल्या? त्या
1: भरपूर अडचणी येत होत्या, पण आम्ही जिद्दीनं ह्यांना ते कशाचं बटन आहे, हे कशाचं बटन आहे, कारण अडाणी महिलांना माहीतच नव्हतं, त्यांना काही येतच नव्हतं, अशा महिलांपर्यंत आम्ही पोहोचलो ते सगळी उपकरणं घेऊन. त्यांना काय येऊ दे न येऊ दे, निदान ते उपकरण म्हणजे काय, ह्या उपकरणातर्फे काय आपण करत असतोय, जगात काय चाललंय, हे त्यांना माहिती आम्ही पोहोचवली.
0: आणि म्हणजे त्या आज ते डिजिटल युगात खरं म्हणजे तुम्ही त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम केलं असं म्हणायला हरकत नाही.
1: सक्षमच केलं मॅडम.
0: अच्छा, तसंच मॅडम प्रत्येक संघटनेचं एक मिटिंगचं शेड्यूल असतं बघा, तर तुमची जी ज्येष्ठ नागरिक संघटना आहे तर त्याचं साप्ताहिक किंवा मासिक काही मिटिंग्स वगैरे असतात का, आणि त्यामध्ये त्या अंतर्गत तुम्ही कोणकोणत्या उपक्रमांविषयी किंवा काय काय गोष्टींबद्दल बोलता किंवा ठरवता?
1: ज्येष्ठांच्या विषयी माहितीपत्र काढली जातात, ती माहितीपत्र आम्ही होम टू होम किंवा 1 बाय 1 असं घरोघरी जाऊन प्रसार आणि प्रचार करत असतो आम्ही.
0: अच्छा,
1: भले 2 माणसं असू देत, 4 माणसं असू देत, आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन ज्येष्ठांच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आता ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही फार प्रयत्न करत असतो.
0: अच्छा, आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे, पूर्ण म्हणजे अगदी जानेवारी पासून ते डिसेंबर पर्यंत आपण वेगवेगळे सणवारही साजरे करत असतो, तर ह्या ज्येष्ठ नागरिक संघटनामध्ये जे ज्येष्ठ लोक आहे तर आपण कोणकोणते सण किंवा सण समारंभ साजरे करतात आणि त्यांचा त्यामध्ये कसा सक्रिय सहभाग असतो याबद्दल काय सांगाल?
1: आता ज्येष्ठांच्यासाठी म्हणले तर मेन 3 सण आपण मोठे साजरे करतो, एक दिवाळी, दुसरं दसरा आणि तिसरा सण म्हटला तर म्हणजे तसे 12 सण आहेतच आपल्या महाराष्ट्रात, तर प्रत्येक सणाला आम्ही ज्येष्ठांना जाऊन थोडा ना थोडा खाऊ वाटप करत असतो.
0: अच्छा मॅडम, आजपर्यंत ह्या तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेने समाजकार्यही भरपूर केलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आता ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे आम्ही माझ्या गावात मी 40 बायकांचं मोठा प्रॉब्लेम आहे की त्या कॅन्सर लपवून ठेवतात आणि त्याचे वाईट परिणाम होतात, म्हणून मी घरोघरी जाऊन 40 बायकांना उत्स्फूर्त केलं की तुम्ही न लाजता स्तन तपासणी करून घ्या. असे 40 बायकांची तपासणी केली, त्यात 4 पॉझिटिव्ह निघाल्या, तर त्या 4 पॉझिटिव्ह निघाल्या त्यांना कन्व्हिन्स करून पुढील ट्रीटमेंट घेण्यास मी मदत केलेली आहे.
0: अच्छा,
1: आणि 40 बायकांचं कॅन्सर तपासणी मी वैयक्तिक करून घेतले, शिबिर भरवून मोफत, पूर्णपणे मोफत केलं
0: हे. अच्छा,
1: घरगुती गणपती सजावट स्पर्धेत 40 बायकांना भाग घ्यायला लावून त्यांना भाग घेतल्याबद्दल प्रत्येकीला भेटवस्तू व सर्टिफिकेट देण्यात आले.
0: अच्छा,
1: तसेच माझ्या गावात भट्ट्या भरपूर आहेत, वीटभट्ट्या, त्या वीटभट्ट्यामध्ये बाहेरगावून येणारे जे पालक असतात ते मुलांच्या सकट इथे येतात, मग त्यांच्या शाळेचं नुकसान होऊ नये म्हणून शाळा बाह्य कार्यक्रम राबवले जातात, त्यात मी सक्रिय सहभाग घेऊन 130 मुलींना व्यसनमुक्तीचे व्याख्यान दिले, तसेच मुलींना आरोग्यविषयी माहिती, विशेषतः महिन्याला जे मासिक पाळी येते त्याबद्दल माहिती देऊन त्यांना पॅड वगैरे वाटप केले, सगळ्या मुलांना खाऊ पण वाटप केला. दिवसभर मी ही एक कार्यशाळा घेतली, एक कार्यालय घेऊन, आणि तो संपूर्ण खर्च आम्ही वैयक्तिक खर्च भागवलेला आहे. मुलांना सकाळी चहापासून संध्याकाळच्या सकाळचा चहा, नाश्ता, जेवण, पुन्हा संध्याकाळचा कोरडा खाऊ देऊन समारंभ सांगता केली.
0: अच्छा,
1: तसेच मला रिमांडोमध्ये प्रत्यक्ष आम्ही मुलांना स्वच्छतेचं ज्ञान देऊन दर रविवारी जाऊन त्या मुलांची नखं काढणे, त्या मुलांचे केस कापणे किंवा त्या मुलांचे कपडे धुणे, कारण

0: तिथं त्यांचे पालक नसतात. आम्ही एक आई वडील किंवा एक आईची भूमिका पार पाडली तिथं रिमांडोमध्ये. तसेच वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची पण भरपूर सेवा केली, त्यांना औषधं देणे, त्यांना जेवायला वाढणे, धरून त्यांना टॉयलेटला वगैरे नेणे, असे अनेक प्रकारची कामे मी केलेली आहेत.
1: मॅडम, जसं आपण बोललात की रिमांड होममध्ये पण आपण काम केलेलं आहे लहान मुलांसाठी वगैरे, तर तिथला अनुभव कसा होता? कारण लहान मुलं म्हटलं म्हणजे त्यांना हाताळण्याचं एक वेगळं टेक्निक किंवा एक वेगळी ती जबाबदारी आहे, तर तिथला अनुभव कसा होता आपला? लहान मुलांच्या मानसिक आरोग्याविषयी काही मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवले जात होते का?
0: आता बरीच मुलं रिमांडोमचाच अर्थ असा आहे की वांड मुलांना तिथं ठेवलं जाते रिमांडोमध्ये. त्यांचे काही जणांचे पालक असतात, काही जणांचे पालक नसतात. मग ज्यांचे पालक नसतात त्या मुलांना ते ओलावं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला खूप त्रास देत होती ती मुलं. तरी पण आम्ही आई समजून, म्हणजे अरे मी तुझी आईच आहे, असं का करतोस, असं करायचं नसते, तुझ्या नकात किती घाण आहे बघ, नकातली घाण नाही काढली तर जेवताना ती पोटात जाते, पोटात गेली की त्याचं इन्फेक्शन होईल, असं काय ना काय आम्ही समजून सांगून त्यांची स्वच्छता करून घेतच होतो. तसेच त्यांचे फाटके तुटके कपडे असले तर ते हातावर पण आम्ही शिवलेले आहेत, बटणं तुटली शिवणारच आम्ही, आणि ते स्वतः धुत होते, त्यांना ते वळण लावलेलंच होतं संस्थेनं रिमांडोमनं. पण तरी पण आम्हाला असं वाटायचं की आपण पण त्यांची काहीतरी सेवा करावी. अशा अनेक प्रकारच्या सेवा रिमांडोमध्ये केल्यात. मानसिक आरोग्याबद्दल बोलायचं म्हटलं तर रिमांडोम संस्थाच वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलवून त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि शारीरिक आरोग्याबद्दल माहिती सांगत असेल त्यात पण आम्ही सहभाग घ्यायचो.
1: अच्छा.
0: आणि त्या दिवशी आम्ही ते लेक्चर अटेंड करून ते डॉक्टर गेल्यानंतर पुन्हा आम्ही 1-to-1 प्रत्येक मुलाबरोबर बोलून आणि ते मानसिक आरोग्याविषयी माहिती परत त्यांना सांगत होतो त्यांच्या भाषेत, लहान मुलांना समजेल अशा भाषेत. कारण आम्ही आधी डॉक्टरांचं पण त्यांच्या बरोबरच ऐकणार, पण नंतर त्यांना आणि विस्तारित करून सांगत होतो. आम्ही असं ग्रुप ग्रुप करून मुली मुली तिथं काम करत होतो म्हणजे आता. आणि वृद्धाश्रमात पण आम्ही 1-2-3 वृद्धाश्रमात वरचेवर जाऊन त्यांची विचारपूस करणे, तुमचा म्हणजे बरा आहे का विचारायचं, तुम्हाला काय त्रास होतोय का विचारायचं, तसं काय व्यवस्था करता आली किंवा डॉक्टरांपर्यंत आम्ही पोचून त्या डॉक्टरांना म्हणणार की तुम्ही एखादी व्हिजिट वृद्धाश्रमाला दिला तर तिथले वृद्ध खुश होतील, आणि काय थोडाफार खर्च असेल तर आम्ही वैयक्तिक घालतच आलो आहे आणि इथून पुढं पण आम्ही घालणारच आहे. खर्चाबाबत आमचं काही दुमत नाही आहे, आमचे पैसे खर्च झाले तरी चालतील, पण ज्येष्ठ हे चांगल्या पद्धतीनं जगले पाहिजेत असे मला वाटते. कारण आता फार ज्येष्ठांचे हाल व्हायला लागलेत ह्या युगात, आणि आत्ताची तरुण पिढी स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा बघत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. दररोज एक आम्ही ऐकत असतोय आई वडील बघत नाहीत अशा बऱ्याच फॅमिली ह्या आपल्या सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, लातूर असेल, पंढरपूर असेल, कोणतंही गाव असू द्या, अख्ख्या महाराष्ट्रात हा प्रॉब्लेम फार आहे. तो प्रॉब्लेम सुटावा, ज्येष्ठांना चांगली वागणूक मिळावी यासाठी तर आमची ही धडपड चालू आहे. आणि आता सध्या आमच्या ज्येष्ठांच्या नोंदण्या बऱ्याच झाल्या आहेत, जितक्या नोंदण्या जास्त होतील तितकं ते आमच्या फायद्याचं आहे. शेवटी एकी असल्याशिवाय कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडले जात नाही, म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न करून ज्येष्ठांच्या नोंदणी करायला लागले. संपूर्ण मिरज तालुका माझ्याकडे आहे, सध्या मी माझ्या गावातल्या नोंदणी सुरू ठेवलेल्या आहेत, तरी पण माझ्या गावात 100 आता नोंदण्या झालेल्या आहेत. ज्येष्ठांपर्यंत मी जास्तीत जास्त पोचून त्यांची सेवा करण्याचं म्हणजे मनात ठरवलेलं आहे, आणि ईश्वराकडे हीच प्रार्थना करतो की प्रत्येक ज्येष्ठाला चांगली वागणूक मिळालीच पाहिजे आणि ती मिळेल अशी माझी अपेक्षा आहे.
1: तसंच मॅडम, तुमच्या ग्रामस्थांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विविध विषयांवर व्याख्यान पण आयोजित केली आहेत, त्याला रिस्पॉन्स कसा असतो त्याबद्दल काय सांगाल?
0: तसेच मी ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त प्रेफरन्स दिला, कारण त्यांना ॲलोपॅथिक औषधापेक्षा आयुर्वेदिक औषधाची गरज असते हे डॉक्टर नांद्रेकर, लक्ष्मण नांद्रेकर नांद्र्याचे, यांना मी 3 बोलवून घेतलं आणि 3 त्यांनी 110 लोकांना असं मोफत आयुर्वेदिक औषध त्यांच्या तर्फे देण्यात आलं, आणि त्यांना थोडा थोडा खाऊ आम्ही माझ्यातर्फे, मला जे जमेल ते मी खाऊ पण वाटप केला त्या दिवशी.
1: बरं, आता भविष्यात आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आपण काही उपक्रम किंवा योजना आखल्या आहेत का, किंवा

0: त्यांच्यासाठी काय करायचं याबद्दल काय सांगाल?
1: आता ज्येष्ठांच्यासाठी आमची चळवळ भरपूर काम करत असते, पण आता आमची मागणी आहे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला की ज्येष्ठ हे प्रत्येक ज्येष्ठ हे राष्ट्रीय संपत्ती असलीच पाहिजे. तसेच आरोग्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे किंवा प्रवासासाठी पण खास ज्येष्ठांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था एसटी महामंडळाने केली पाहिजे. ह्या जर सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या तर प्रत्येक ज्येष्ठाची संध्याकाळ ही सोनेरी झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे.
0: बरं मॅडम, आता गेले कित्येक वर्षापासून आपण या संघटनेशी संघटनेमध्ये आहे आणि काम करताय, तर इतक्या वर्षाचा अनुभव आहे आपल्याला, तर एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आठवतो का ज्येष्ठांसंबंधीचा?
1: एका मीटिंगमध्ये जवळजवळ 100 माणसं होती आणि तिथं आयुर्वेदिक चहा ठेवला होता.
0: बरं,
1: तर दूध घालून स्पेशल दुधातला चहा पिणारे पण दोन दोनदा चहा पिले आणि त्याची सर्व्हिस मी प्रत्येक ज्येष्ठापर्यंत पोहोचवली. कारण प्रत्येक ज्येष्ठाला उठून त्या किटली आहे दिसते पण ती कसला चहा काय चहा माहित नव्हतं. मग एक आयुर्वेदिक चहा घेऊन आलेले एक व्यक्ती होती, ते म्हणाले हे फक्त उकळलेलं पाणी आहे मॅडम, एक एक चमचा घालायचा आणि प्यायचा. आणि ते इतकं आवडलं ज्येष्ठांना की तो आनंद बघून मला पण फार आनंद झाला की ज्येष्ठांना गरज कशाची आहे ह्याची जाणीव मला त्या दिवशी झाली. हा माझा अविस्मरणीय प्रसंग आहे. म्हणजे चहा हा किरकोळच आहे पण तो चहा फार महत्वाचा होता त्या दिवशी आणि तो चहा मी प्रत्येकापर्यंत पोहोचवला. कार्यक्रम दांडेकर हॉल सांगली येथे झाला.
0: बरं मॅडम, आज एक ज्येष्ठ नागरिक संघटनेचे आपण अध्यक्ष आहात आणि गेल्या अनेक वर्षापासून याच्यात कार्यरत आहात, तर आजची जी युवा पिढी आहे किंवा या समाजाला आपण एक ज्येष्ठ नागरिक म्हणून आणि या संघटनेच्या अध्यक्ष म्हणून पण काय संदेश देऊ इच्छिता?
1: मला आत्ताच्या तरुण पिढीला असा संदेश द्यायचा आहे की आज आम्ही ज्येष्ठ आहे, उद्या तुम्ही ज्येष्ठ होणार आहे. तुम्ही आमची आज दखल घेतला तर उद्या तुम्हाला पण तुमच्या पुढची पिढी तुम्हाला ज्येष्ठ म्हणून मान मिळेल. जर मागच्या पिढीला तुम्ही मान दिला तरच तुम्हाला मिळणार आणि हे संस्कार घरातूनच व्हायला पाहिजेत. म्हणजे समाजात तर होतील पण घरातून जर तसे संस्कार असतील तर समाज सुधारायला वेळ लागणार नाही. आकाशवाणी केंद्रानं मला बोलवून माझ्या कामाची दखल घेऊन मला इथं मुलाखतीसाठी बोलवल्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्राची मी पूर्णपणे आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: पाटील मॅडम, आज आपण इथे आलात आणि आपल्या संघटनेविषयी आणि ती संघटना जी कार्य करते त्याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: अमृतकलाच्या कार्यक्रमामध्ये आज ज्येष्ठ नागरिक संघ अंकलीच्या अध्यक्षा संजीवनी पाटील यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम वाहिनी 939.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ऐकूया योग संजीवनी. 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका. सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

नमस्कार. आजचा विषय आहे योग आणि रजोनिवृत्ती. सर्वात पहिल्यांदा हे नमूद करायला पाहिजे की रजोनिवृत्ती ही कोणत्याही प्रकारची आधीव्याधी नसून तो स्त्री जीवनातील एक टप्पा आहे. त्यामुळे ह्या अवस्थेला योगोपचार सुचवणे नाही तर योगाची उपयुक्तता आपल्याला सांगता येईल. ह्या अवस्थेमध्ये उद्भवणारी लक्षणे किंवा परिणाम हे मूलतः मनोकायिक असल्यामुळे त्यासाठी योगसाधनेची उपयुक्तता ही निश्चितच फलदायी ठरते. स्त्रीच्या शारीरिक अवस्था, बालपण, तरुणपण आणि त्यानंतर रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती ही शारीरिक अवस्था म्हणजे वार्धक्य सूचक अवस्था म्हटली तरी चालेल. यामध्ये अनेक शारीरिक बदल घडतात. इस्ट्रोजन निर्मिती शरीरातली थांबल्यामुळे शरीरामध्ये अनेक शारीरिक बदल घडतात. शरीरावर वार्धक्याच्या खुणा दिसू लागतात आणि त्यामुळे प्रत्येकालाच तारुण्य हे हवे हवेसे वाटत असल्यामुळे तारुण्य संपत आल्याची खंत स्त्रीला वाटू लागते. अशा वेळी तिच्या शरीरामध्ये खूप गरम झाल्यासारखे, कधी खूप घाम येणे, कधी मूड स्विंग्स, चिडचिडेपणा हे बदल दिसू लागतात. तसेच ह्या वयात तिच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्याही थोड्या कमी झालेल्या असतात. तिची मुले बाळे स्वतंत्र होऊन, स्वावलंबी होऊन निर्णयक्षम झालेली असतात आणि त्यातच शरीरातील हे बदल घडल्यामुळे ती मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थोडीशी हळवी होते आणि स्वतःची उपयुक्तता संपल्यासारखे तिला वाटू लागते. अशावेळी सर्वसाधारण स्त्री ही तिच्या शारीरिक, मानसिक आणि विशेषत भावनिक स्वास्थ्याकडे जास्त लक्ष देऊ इच्छिते. जर का तारुण्यात येण्याच्या वेळेपासूनच स्त्रीने योगसाधना केली तर तिचे शरीरबल, इच्छाबल, मनोबल, प्राण आणि आत्मबल हे सर्वच गुण आधीपासून तिच्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यामुळे उतार वयात होणारे त्रास आणि त्यांचे दुष्परिणाम त्या टाळू शकतात. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याकरता शरीर आणि मन योगाभ्यासामुळे सामर्थ्यशाली होते. त्यामुळे ह्या दिवसामध्ये जर का तिनं योगाभ्यास केला तर तो तिला उपयोगी येऊ शकतो. त्यामध्ये आसनांच्या मध्ये ताडासन, वृक्षासन, पर्वतासन, भुजंगासन ह्या आसनांमुळे तिच्या शरीराचा टोन व्यवस्थित राहू शकतो. प्राणायामामध्ये अनुलोम विलोम याच्यामुळे मनशांती टिकते. भ्रामरी प्राणायामामुळे मेंदू कार्यक्षम होतो. प्रणवोच्चार, ध्यानधारणा मनशांती आणि आंतरिक तृप्ती देते. तिचे आत्मज्ञान जागृत व्हायला लागते. बंध आणि मुद्रांच्या अभ्यासाने तिच्या शरीरातील हार्मोन्सची पातळी नियमित होते. अशा प्रकारे जर का रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीने जर का योगाभ्यास केला तर त्या सर्वाचा तिच्या शरीरावर असा परिणाम होतो की ती सक्षमपणे आपल्या येणाऱ्या प्रत्येक बदलाला तोंड देऊ शकते. किंबहुना ह्या अवस्थेतील जे शारीरिक आणि मानसिक बदल आहेत ते ती पॉझिटिव्हली स्वीकारू शकते.

0: योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम मालिका आपण ऐकली. सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: सुदृढ निरोगी बालक घरी, उद्याची संपत्ती हीच खरी.
2: वृक्षारोपण कार्य महान, एक वृक्ष दशपुत्र समान.

यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता। राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब। आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत। राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे। आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली। विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे। स्वच्छ निर्जंतुक तसंच दर्जेदार पाणी पुरवठा व्हावा यासाठी तसंच योजना चांगल्या रीतीनं राबवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन यानिमित्तानं केलं जाणार आहे। जलजीवन मिशनच्या अंतर्गत ग्रामीण भागात किमान 150 रुपये आणि कमाल 400 रुपये पाणीपट्टी सरकारनं निर्धारित केली आहे। विकसित भारत जी राम जी कायद्यातल्या तरतुदींशी सुसंगत बदल महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात केले जाणार आहेत। या तरतुदी तसंच अध्यादेश जारी करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारनं घेतला। त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। यासोबतच ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या उत्पादनासाठीच्या महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरणालाही आजच्या बैठकीत मान्यता मिळाली। राज्यातल्या प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन 5 वर्षांच्या लीजवर द्यायचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली। महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राज्यभर राबवली जाणार आहे। या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा पिकं नेपियर गवत बांबू यांची लागवड करण्यासाठी तसंच सराव जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदानही दिलं जाणार आहे। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत। औषधांची गुणवत्ता आणि रुग्णाच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे। द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे।

0: केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने यासारख्या गोष्टींसाठी या निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. संमतीनं किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार कुटुंबातल्या वाटणीच्या जमिनीची मोजणी करायची असेल तर केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया जलद करून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क भरून ही सुविधा सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार नियमित मोजणी 3 महिन्यात तर जलद मोजणी महिनाभरात होईल. कॉक्रोच जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळे यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कायद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त, अशफाउल्ला खान यांनी अशा प्रकारचा दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचं मुंबईतल्या विशेष CBI न्यायालयानं आज स्पष्ट केलं. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. या प्रकरणात त्यांना 2009 अटक झाली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनावर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सहआरोपी आहेत. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 गोलनं पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला, तर जपानसाठी हिरा मित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. सागरी परिसंस्थेत महत्वाचा घटक असलेल्या समुद्री कासवांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ कासवांच्या संवर्धनाविषयीची अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, भोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाचा

0: अंतिम अहवाल प्रसिद्ध करावा अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटलं आहे की न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल राज्य शासनाला मिळालेल्या चार वर्ष उलटून गेली तरी अद्याप तो प्रसिद्ध केलेला नाही. हा पूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, तसंच अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी विलंब झाल्याची कारणंही जाहीर करावीत अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्य सरकारकडून प्रत्येक महिला बचत गटाला 1 हेक्टर जमीन 5 वर्षांसाठी लीजवर मिळणार. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज दाखल केला होता असा सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात जबाब. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. श्रोते आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळ, भाजीपाला आणि कडधान्याचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे कांदा ₹500 ते ₹1700, बटाटा ₹700 ते ₹1250, संत्री ₹2000 ते ₹6000, डाळिंब ₹5000 ते ₹12500, पेरू ₹1000 ते ₹2000, अननस ₹3000 ते ₹6000, आंबा ₹10000 ते ₹26000, आंबा तोतापुरी ₹1000 ते ₹2000.

खपली गहू रुपये 4,500 ते 5,000, सोयाबीन रुपये 7,200 ते 7,600, दणे रुपये 13,000 ते 16,000, मूग रुपये 9,000 ते 11,000, मटकी रुपये 14,000 ते 16,000, ज्वारी शाळू रुपये 4,200 ते 6,000, गहू 2,900 ते 4,000, तांदूळ 4,200 ते 8,000, वाटाणा 5,000 ते 5,500. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त फळ भाजीपाला आणि कडधान्याचे बाजार भाव आपण ऐकले.

0: पाठवू शकता.
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाचे द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपल्या सांगली केंद्रावर।

श्रोते, उद्या सकाळी 8:40 जरूर ऐका सुधाकर कार, गोपाळ गणेश आगरकर, स्मृती दिनानिमित्त विशेष सन्मानित रूपक आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. लेखक प्राध्यापक देवकुमार अहिरे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे.

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझे घर माझे शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल स्लोवाकिया या युरोपीय देशाला भेट दिली. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि द्विपक्षीय सहकार्याला नवी दिशा देणारा ठरला आहे. याच अनुषंगानं या दौऱ्याशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, स्लोवाकिया हा मध्य युरोपमधला एक छोटासा देश, पण बदलती जागतिक समीकरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगानं युरोपीय महासंघाचा एक महत्वाचा सदस्य असलेला हा देश धोरणात्मकदृष्ट्या भारतासाठी महत्वाचा आहे. विशेषतः संरक्षण, वाहन उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये स्लोवाकियाची क्षमता मोठी असून भारताला युरोपीय बाजारपेठेत आपलं स्थान अधिक मजबूत करण्यासाठी या देशाचं सहकार्य मोलाचं ठरणार आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रसंघासारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारताच्या भूमिकेला आणि विविध मुद्द्यांना सकारात्मक पाठिंबा मिळण्याच्या दृष्टीनंही स्लोवाकिया महत्वाचा असणार आहे. म्हणूनच तर स्लोवाकियासोबत राजनैतिक चौकटीच्या पलीकडे जात दोन्ही देशांमध्ये दृढ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्लोवाकियाला भेट दिली. या भेटीतून देशाच्या सर्वसमावेशक परराष्ट्र धोरणाचीच प्रचिती येते. याच अनुषंगानं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं भारतासाठी स्लोवाकियाचं महत्व समजावून सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
1: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मध्य युरोपातल्या स्लोवाकिया या देशाचा सुद्धा दौरा केला. G7 साठी ते फ्रान्सला जात असतानाच त्यांनी स्लोवाकियाचा सुद्धा दौरा केला. स्लोवाकियाबद्दल एक गोष्ट म्हणायची म्हणजे 1993 स्लोवाकिया हा देश स्वतंत्र झाला, म्हणजेच शीतयुद्धानंतर हा देश स्वतंत्र झाला. पण तेव्हापासून आज तागत कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली नव्हती. आणि हे एक महत्वाचं कारण आपल्याला बघता येतं किंवा हे या दौऱ्याचं हायलाईट म्हणता येतं की पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानाने स्लोवाकिया या देशाला भेट दिली आहे. आता या भेटीचं महत्व काय? तर ही फक्त सिम्बॉलिक भेट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, तर यात काही महत्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजे. एक म्हणजे मध्य युरोपात भारताची उपस्थिती फारशी आपल्याला दिसत नाही, कारण भारत आणि युरोप यांचे जर आपण संबंध पाहिले तर हे मुख्यत्वे करून इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स असे पारंपरिक मित्रांसोबत आहेत. पण आता भारताला पूर्व युरोप असेल किंवा मध्य युरोप असेल यांच्याशी सुद्धा आपले संबंध घनिष्ठ करणं महत्वाचं वाटू लागले. आणि त्याचसाठी स्लोवाकिया सारखे लहान देश सुद्धा या भारताच्या प्रयत्नांमध्ये असले पाहिजे किंवा ते दिसले पाहिजे

हा भारत सरकारचा प्रयत्न राहिलाय. या दौऱ्यादरम्यान आपल्या दोन्ही देशांनी एकमेकांचे संबंध हे कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप म्हणजेच सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देऊन वृद्धिंगत केलेत. याचा अर्थ असा की आता हे संबंध फक्त राजनैतिक संबंध नसतील तर व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, शिक्षण, एनर्जी म्हणजेच ऊर्जा किंवा आजकाल AI सारखी टेक्नॉलॉजी आहे यासारख्या विषयांमध्ये सुद्धा दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील अशा दृष्टीने हे संबंध वृद्धिंगत केलेले आहेत. या दौऱ्याचा पुढचा भाग किंवा या भेटीतला एक पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने म्हणजेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड ताकदवान देश आहे. खास करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्री

0: करून आपण वाहन उद्योगाचा विचार केला तर स्लोवाकियाकडनं बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञान विकत घेणं, भारतात आणणं, वाहन निर्मिती उद्योगाला चालना देणं हे भारत करू शकतो. आणि सध्या जर आपण पाहिलं की आपल्याकडे स्टार्टअप्सला सरकार ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहे, या सगळ्याचा विचार करता स्लोवाकियातनं येणारं हे तंत्रज्ञान भारताच्या स्टार्टअप इंडस्ट्रीला, वाहन उद्योगाला किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी किंवा रेल्वे सारख्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देऊ शकतं. या पलीकडे जाऊन भारत आणि स्लोवाकिया यापुढे संरक्षण क्षेत्रात सुद्धा भागीदारी करणार आहेत असा निर्णय घेण्यात आलाय. यात नुसतं संरक्षण तंत्रज्ञानाची देवाणघेवाण नाही तर तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा अँटी टेररिझम स्ट्रक्चर असेल, दहशतवाद विरोधी सहकार्य असेल, या सगळ्यांवर सुद्धा भर दिला जाणार आहे. AI वगैरेचे मुद्दे आहेच, पण अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे स्लोवाकिया हा जसा युरोपीय महासंघाचा एक सदस्य देश आहे त्याचप्रमाणे तो संयुक्त राष्ट्रांचा सुद्धा एक सदस्य देश आहे. आणि स्लोवाकियाने भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेच्या भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलाय. आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून या 5 परमनंट मेंबरच्या व्यतिरिक्त 6वा परमनंट मेंबर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे स्लोवाकियाकडनं मिळालेला पाठिंबा सुद्धा फार महत्वाचा आहे. स्लोवाकियाच्या माध्यमातूनच भारताला मध्य युरोप असेल किंवा पूर्वीकडचा युरोप असेल यामध्ये जाण्याचा एक प्रकारचा रस्ता तयार करण्याचं काम या पंतप्रधानांच्या भेटीने केलंय असं आपण म्हणू शकतो. आणि यातला सगळ्यात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण भारताचं परराष्ट्र धोरण गेल्या काही काळात पाहिलं तर ते मल्टी अलाइनमेंट म्हणजे बहुध्रुवीय धोरण झालेलं आपल्याला दिसतं किंवा बहुआयामी परराष्ट्र धोरण आपण कुठेतरी स्वीकारल्याचं दिसतं. यात एखादा देश फक्त मोठा आहे का किंवा तो फक्त श्रीमंत आहे का या सगळ्याचा विचार न करता श्रीमंत गरीब जागतिक उत्तरेतले देश जागतिक दक्षिणेतले देश आकाराने मोठे आकाराने लहान देश अशा सर्व देशांशी भारताचे संबंध प्रस्थापित करून विविध पातळींवर आणि विविध विषयांवर या देशांसोबत सहकार्य वाढवून भारताचा कुठेतरी जागतिक प्रभाव वाढवण्याचं किंवा भारताचा जागतिक राजकारणावर असलेला ठसा वाढवण्याचे प्रयत्न हे भारत सरकारतर्फे होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्लोवाकियाचा हा केलेला दौरा फार महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, या दौऱ्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे स्लोवाकिया या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच प्रधानमंत्री ठरले आहेत. या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्यात अत्यंत सविस्तर आणि सकारात्मक द्विपक्षीय चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी आपापल्या शिष्टमंडळासह विविध जागतिक प्रादेशिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाची तत्वही अधोरेखित केली. या ऐतिहासिक दौऱ्यातली फलनिष्पत्ती केवळ द्विपक्षीय चर्चेपुरती मर्यादित नव्हती. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले झालेले विविध करार हे आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक भागीदारीला गती देणारे ठरले आहेत. या दौऱ्यात भारत आणि स्लोवाकिया दरम्यान प्रामुख्यानं व्यापार आणि गुंतवणूक प्रोत्साहन, सायबर सुरक्षा आणि डिजिटल तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या करारांवर शिक्कामोर्तब झालं. हे सर्व करार दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना एक नवी दिशा देणारे असून भारताला जागतिक पुरवठा साखळीत आणि आर्थिक क्षेत्रात बळकटी देणारे ठरतील. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्यात झालेले विविध करार आणि त्याचा दोन्ही देशांमधील संबंधांना होणाऱ्या लाभांविषयी अधिक सांगत आहेत राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संदेश सामंत.
0: या संपूर्ण दौऱ्यादरम्यान भारत आणि स्लोवाकिया यांच्यात काही करार झाले ज्याची खरं तर आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आपण जसं पाहिलं की पहिला सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांचे राजनैतिक संबंध हे आता कॉम्प्रिहेन्सिव्ह पार्टनरशिप या दर्जाचे झालेत. याच्यामुळे यापुढे संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन या क्षेत्रांमध्ये सुद्धा स्लोवाकिया आणि भारत यांच्या दीर्घकालीन सहकार्य यापुढे शक्य होणार आहे. यानंतरचा एक महत्त्वाचा करार ज्यावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या तो म्हणजे लेटर ऑफ इंटेंट ऑन डिफेन्स कोऑपरेशन म्हणजेच संरक्षण सहकार्याबाबत एका उद्दिष्टपत्रावर

0: दोन्ही नेत्यांनी सह्या केल्या. आता हा करार मुळात काय आहे तर संरक्षण उद्योगात दोन्ही देशांनी एकमेकांचं सहकार्य करावं आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सामग्रीचं संयुक्त उत्पादन करावं. शिवाय तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संशोधन किंवा विकास या क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे असं या करारातून अपेक्षित आहे. यानंतरचा जो महत्त्वाचा करार झाला तो डिजिटल तंत्रज्ञान सहकार्यातला करार झाला. या अन्वये डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ई गव्हर्नन्स असेल, सायबर सुरक्षा असेल किंवा येणारी नवीन नवीन डिजिटल तंत्रज्ञान असेल यामध्ये भारत आणि स्लोवाकिया यांची भागीदारी वाढत जावी असा दोन्ही देशांचा उद्देश आहे. यानंतरचा एक करार झाला तो म्हणजे कामगार स्थलांतर आणि कामगारांची गतिशीलता किंवा लेबर मायग्रेशन अँड मोबिलिटी ज्याला असं म्हटलं जातं. भारत हा कुशल कामगार निर्माण करणारा देश आहे आणि भारतात जे काही विविध कोर्सेस करून कामगारांची निर्मिती होते किंवा जे कामगार उदयाला येत आहेत यांना परदेशात आणि खास करून आता स्लोवाकियात आणि मध्य युरोपात विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हा करार झालेला आपल्याला दिसतो. कुशल कामगार हे एका देशातून दुसऱ्या देशात जावे त्याचप्रमाणे दोन्ही देशातल्या व्यावसायिकांना यातनं संधी प्राप्त व्हावी म्हणजे चांगले कामगारही मिळावे, चांगलं तंत्रज्ञानही मिळावं या अनुषंगाने आणि रोजगाराच्या क्षेत्रात विविध संधी उपलब्ध व्हाव्या या अनुषंगाने हे करार झाले. या पुढचा जो करार होता तो म्हणजे उच्च शिक्षण आणि रिसर्च म्हणजे संशोधन सहकार्य करार. भारतातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी आणि स्लोवाकियातल्या विविध विद्यापीठातले विद्यार्थी यांचे स्टुडंट एक्सचेंज असतील किंवा अगदी प्राध्यापकांचे सुद्धा एक्सचेंज देवाणघेवाण असेल किंवा दोन्ही देशातील रिसर्चर्सनी संशोधकांनी एकत्र येऊन संशोधन करावं, विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करावं आणि याला प्रोत्साहन दिलं जावं या संबंधीचा हा करार होता. त्याचप्रमाणे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि स्लोवाक अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्यात सुद्धा सहकार्याचा एक करार झाला ज्या अन्वये संयुक्त संशोधन असेल, वैज्ञानिकांची देवाणघेवाण असेल यासारख्या बाबींवर यापुढे काम केलं जाईल अशा पद्धतीचा तो करार आहे. आजकाल आपण AIचा जमाना म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञा असं ज्याला मराठीत म्हटलं जातं त्या AI क्षेत्रातल्या सुद्धा सहकार्यावर करार झाला. स्लोवाकियातली टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ कोशित्से इथे इंडिया चेअर ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्थापन करण्याची दोन्ही देशांतर्फे संयुक्त घोषणा करण्यात आली. यातून AI संशोधन असेल, ज्ञान देवाणघेवाण असेल किंवा तंत्रज्ञानाला मिळणाऱ्या चालना असतील किंवा तंत्र या क्षेत्रातल्या नवीन कल्पना असतील याविषयीचं सहकार्य वाढीस लागण्याची यातनं शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक बाबतीत सुद्धा अनेक करार झाले. आपण जर पाहिलं तर भारतीय चित्रपटसृष्टीला नवीन नवीन लोकेशन्सची गरज भासत असते. स्लोवाकिया हा जसा देश तंत्रज्ञान किंवा इतर बाबतीत फार महत्त्वाचा आहे तसाच नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुद्धा देश आहे. त्यामुळे चित्रपट निर्मिती असेल, सांस्कृतिक देवाणघेवाण असेल अशा पातळींवर सुद्धा दोन्ही देशांमधलं सहकार्य वाढीस लागावं या अनुषंगाने हा करार करण्यात आला. दहशतवाद विरोधी एक संयुक्त कार्यगटाची स्थापना सुद्धा करण्याचा निर्णय घेतलाय ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन काउंटर टेररिझम असं म्हटलं जातं. त्यामुळे इंटेलिजन्सची देवाणघेवाण असेल, सुरक्षा सहकार्य असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद विरोधी समन्वय साधण्याचं काम असेल हे यात अन्वय केलं जाणार आहे. आणि पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी सुद्धा सहकार्य करण्याचं दोन्ही देशाने यापुढे निश्चित केलं आहे. ऊर्जा, डिजिटल नेटवर्क्स आणि राष्ट्रीय स्तरावरच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही देश आपापलं सहकार्य वाढवतील आणि हा दौरा भारताच्या मल्टी अलाइनमेंट फॉरेन पॉलिसीशी कुठेतरी मेळ खाणारा दौरा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि 1993 नंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी स्लोवाकियाला दिलेली ही भेट ही केवळ सिम्बॉलिक नसून याचं महत्त्व येत्या काळात अजूनच अधोरेखित होईल असं आपल्याला म्हणता येईल.
1: श्रोतेहो, भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच स्लोवाकिया दौरा भारताला आत्मनिर्भरतेनं जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचा

करेल हे निश्चित। श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता। या सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाईत।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. माझं घर माझं शेत.

माझं घर माझं शेती या कार्यक्रमामध्ये मंडळी आपणा सर्वांचं स्वागत आणि अपर्णताईचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार, दिनांक 16 जून 2024. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कार्यक्रम आवड बळीराजाची. तर करूया सुरुवात या कार्यक्रमाला. या कार्यक्रमामध्ये सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील. देवता या चित्रपटासाठी गीतकार आहेत वंदना विटणकर आणि संगीतकार राम लक्ष्मण. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते जांभरून अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी आणि साध्वी जोशी, तसंच परभणीहून गणेश हरगावकर. गोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथून महादेवराव डोंगळे आणि कुटुंबीय, तसंच ही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघचे बस्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, सोहम जंगम, अनिकेत जंगम आणि मित्रपरिवार, तसंच इंगवले हे महे येथून, अण्णा सोखोत दत्तवाड येथून, बाजीराव वाघमारे केरूर येथून, गजबर अत्तार फरीद मोमीन कुरुंदवाड येथून. रवी ग्रुप चंदूरचे चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी, बाबासो दुकानदार आणि अनिल रूपनवर. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं देवता या चित्रपटातलं हे गीत.

धारवाड बळीराजाची या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. अनिल अरुण यांचं संगीत अष्टविनायक या चित्रपटासाठी आहे. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते मुक्काम पोस्ट बालिंगे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून आदित्य वागवेकर सिद्धी शुभांगी आणि अनिल वागवेकर. मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचे मैत्री श्रोता संघचे सुरेश रामू साबळे विजय कुमार स्वामी रेखा सागर साबळे आशा अंकुश गोरे अश्विनी विक्रम तानवडे अलका दयानंद साळवी किशोरी दत्ता गोरे मेघा सुभाष सातवेकर अनिता राहुल भांबिष्टे सारिका संभाजी सुतार श्रुतिका समय सुतार लता राजाराम चव्हाण नीता नितीन रतन संजय कडाले रोहिणी भरत साबळे तसंच तिरुपतीनगर लातूर इथून संगीता जैन सूरज जैन आणि पी आर जैन फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात रितेश आकाश रश्मी रंजना आणि गबरू पैलवान थोरात तसंच अतुल गौतमी धम्मदिना अरुण काळे एडी कांबळे येळगुड येथून रेवण अनिता राहुल भांबिष्टे कबनूर येथून तुषार प्रसिक एकता मेघना कांबळे विलास पाटील अरुण येळगुडकर चंदूर येथून. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं अष्टविनायक या चित्रपटातलं हे गीत.

आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. या गीतासाठी स्वर आहे आशा भोसले यांचा, संगीत सुधीर फडके यांचं. चित्रपट आराम हराम आहे. या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, तसंच संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद येथून, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद येथून, तसंच वाकुळणी तालुका बदनापूर येथून मेघराज युवराज कोलते, रिधुरा देवी आणि रुद्र कोळेकर, ज्ञानेश्वर पाटील डवले ब्राह्मणखेडा येथून, चाबुकस्वाराणी तालुका मिरज येथून भारत अमेरिका प्राजक्ता आनंदी चंद्रशेखर, मालन सरकार पोपटराव. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं आराम हराम आहे या चित्रपटातलं हे गीत.

आवडबाई राजाची या कार्यक्रमात यानंतर ऐकूया धुमधडाका या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते बनाचीवाडी तालुका राधानगर येथून सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार. वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून विजय चव्हाण तेजस्विनी चव्हाण गुंड्या पांड्या माई करिश्मा अंकिता चव्हाण आणि अनिकेत चव्हाण तसंच कल्याण इथून सूरज सुर्वे नमिता प्रकाश सुर्वे. चांदणी चौक सांगली येथून सक्षम श्रेणीक चव्हाण ज्योती अजित चव्हाण लता राजाराम चव्हाण हर्षवर्धन पाटील तुंग येथून मेघा पाटील संजना रोहिणी पाटील तसंच गाव भाग सांगली येथून बंडोपंत शहागुरुजी. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं धुमधडाका या चित्रपटातलं हे गीत.

आवड बळी राजाची या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बन्या बापू या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातील मुरलीधर गोडे यांचं गीत, संगीत ऋषीराज यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत प्रसेनजित धेंडे, श्रीधर धेंडे, मंगल धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक अमिता लोटे, रिया अमृता कांबळे, रितिशा अभिदीप धेंडे, अथर्व धेंडे, आशिष धेंडे, अतुल धेंडे, पल्लवी धेंडे, स्वराज धेंडे, सुनंदा कांबळे, श्रद्धा कांबळे, जयवर्धन कांबळे, समस्त धेंडे परिवार, मुक्काम पोस्ट सावळस, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथून. तसंच मुक्काम पोस्ट हसरदुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथून श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, तसंच कार्तिक अर्पित अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव येथून, सेनापती कापशी येथून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णाबाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण, तसंच राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड इथले, अभि, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण, बिरणगे, कसबे पावडा कोल्हापूर इथले, सुशीला विलास दवणे कागलेथून, सुभाष मिणचे शिरढोण येथून, सचिन किल्लेदार भडगाव येथून, शशिकांत पाटील कुरुंदवाड येथून, श्रीनिवास कांबळे यड्राव येथून. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं बन्या बापू या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आवड बळी राजाची हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. माझं घर माझं शेत या कार्यक्रमातून मला अपर्णा तेलाते निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 8 वाजता ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

च्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये G7 परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरल्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. या परिषदेत जगभरातल्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. G7 परिषदेत सहभागी होण्याची प्रधानमंत्र्यांची ही 13वी वेळ आहे. या परिषदेत ते ग्लोबल साऊथ देशांचे मुद्दे उपस्थित करतील, त्यामुळे भारतासाठी ही महत्वाची परिषद आहे. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री मोदी कॅनडा ब्रिटन यांच्या प्रधानमंत्र्यांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. ते उद्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही भेट घेणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन रशिया संघर्षात लक्ष घालावं अशी इच्छा युरोपियन राष्ट्रांनी आज एव्हियन इथं सुरू असलेल्या G7 परिषदेत व्यक्त केली. रशिया युक्रेन युद्धात आपण लक्ष घालू तसंच युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितलं. या युद्धामुळे अमेरिकेवर फारसा परिणाम झाला नाही असं ते म्हणाले. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4% मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला महाराष्ट्र शासनानं दिला आहे. या पंधरवड्यात सरासरी 103.8% मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत राज्यात कमी पाऊस पडल्याचं आज मंत्रिमंडळ बैठकीत सांगण्यात आलं. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात 18 जूनपासून पावसाला सुरुवात होईल असंही बैठकीत सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी पावसाची स्थिती पाहून शेतीची कामं हातात घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणारं महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 जाहीर करण्यात आलं आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणाला मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ द्यायचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल असं इराणनं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघशी म्हणाले की इस्रायलनं लेबनॉनवर ठेवलेला ताबा हा अमेरिका आणि इराण यांच्या झालेल्या सामंजस्य कराराचं उल्लंघन ठरेल. अंतिम करारात लेबनॉनचा समावेश आहे की नाही हे अमेरिकेनं स्पष्ट केलेलं नाही असं अराघशी म्हणाले. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेत्यानू यांनी काल या कराराला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय म्हटलं होतं. इस्रायलचे स्वतःचे प्राधान्यक्रम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारनं महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. त्यातला 60% निधी केंद्र सरकार देणार असून उर्वरित निधी राज्य सरकार देईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सागरी सुरक्षा, ड्रग्ज विरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहनं यांसारख्या गोष्टींसाठी

निधीचा वापर होईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याची औषधं मिळणार नाहीत. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी तसंच निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत इंधन तेलांच्या दरांनी आज गेल्या 3 महिन्यातला तळ गाठला. होर्मुझच्या सामुद्र दोनीतून इंधन तेलाची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी दर कमी केले. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 2.7% घसरून प्रति बॅरल 80 अमेरिकन डॉलर आणि 89 सेंट्स इतके झाले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटच्या कच्च्या तेलाचे दर 3.1% घसरून प्रति बॅरल 78.25 डॉलर्सवर आले. FIH हॉकी चषक स्पर्धेत भारताच्या महिला संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लालरेम सियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला तर जपानसाठी हिरामित्सू आईनं 1 गोल केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. काँग्रेस जनता पार्टीनं आज नागपुरात संविधान चौकात आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकी यांनी केली. खंजेरी वादक सत्यपाल महाराज, वर्ध्यातले शिक्षक नितेश कराळ यांच्यासह हजारो तरुण तरुणी तसंच नागरिक या शांततापूर्ण आंदोलनात उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शिक्षा कमी करण्याच्या उद्देशानं ब्रिटिश सरकारकडे 10 वेळा दयेसाठी अर्ज केला होता असा जबाब सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दिला आहे. मात्र या अर्जांमध्ये फारशी नम्रता किंवा ब्रिटिशांप्रती निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता असंही ते म्हणाले. सावरकरांच्या माफीनाम्यासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातल्या MP MLA न्यायालयात सुरू आहे. त्यात उलट तपासणीच्या वेळी सात्यकी सावरकर यांनी हा जबाब दिला आहे. अशा प्रकारचा दयेचा अर्ज सादर करणं कुठल्याही कैद्यांना बंधनकारक नव्हतं, त्यामुळे सावरकरांनी स्वेच्छेनं हा अर्ज केला होता असंही सात्यकी सावरकर म्हणाले. राजगुरू बटुकेश्वर दत्त अशफाक उल्ला खान यांनी अशा प्रकारच्या दयेचा अर्ज केला नव्हता असंही ते जबाबात म्हणाले. 2016-17 आणि 2017-18 आर्थिक वर्षात येस बँकेच्या कर्जाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने मुंबई, खंडाळा आणि दिल्ली इथं 17 ठिकाणी छापे टाकले. सुरक्षा अॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, सुरक्षा रियालिटी लिमिटेड, ख्याती रेल्टल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या कार्यालयावर त्यांचे प्रवर्तक, संचालक आणि कर्मचाऱ्यांवर तसंच येस बँकेच्या माजी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले. चालू खरीप हंगामातल्या पीकस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. एल निनोचा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन कापूस उत्पादन वाढवणं, डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवणं तसंच कमी पावसाच्या जिल्ह्यांसाठी आधीच योजना तयार करणं या बाबींवर चौहान यांनी बैठकीत भर दिला. पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता द्यायची की नाही हे ठरवण्याआधी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला बंडखोर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालच्या खासदारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. तृणमूलच्या 20 खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी झाल्याचा निर्णय 2 दिवसांपूर्वी जाहीर केला होता. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास विशेष पथकानं सुरू केला आहे. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण एस आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. दार्जिलिंगच्या डोंगराळ भागातल्या गोरखा समुदायाचे बऱ्याच काळापासून प्रलंबित राहिलेले प्रश्न लवकरच संविधानाच्या चौकटीत राहून सोडवले जातील असं पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं आहे. ते आज दार्जिलिंग जिल्ह्यात कुरसुंग इथं आयोजित जाहीर सभेत बोलत होते. गोरखालँड प्रांतातल्या प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.

0: असंही त्यांनी यावेळी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये जी सेव्हन परिषदेत आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्बांधणी या विषयावरच्या चर्चासत्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 27.4 मिलीमीटर पावसाची नोंद. शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला. अमेरिकेबरोबरचं युद्ध संपवण्याच्या करारानुसार इस्रायललाही लेबनॉनमधून माघार घ्यावी लागेल अशी इराणची भूमिका. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. आणि FIH चषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बातमीपत्र आपण आता ऐकलं. आता ऐकूयात प्रासंगिक.

या आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिन याविषयी। श्रोतेहो नमस्कार, प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज 16 जून, जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिन अर्थात इंटरनॅशनल डे ऑफ फॅमिली रिमिटन्स म्हणून साजरा केला जातो। संयुक्त राष्ट्रसंघानं मान्यता दिलेला हा दिवस आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी घरापासून, गावापासून, देशापासून दूर राहून कष्ट करणाऱ्या आणि आपल्या कमाईतील मोठा हिस्सा नियमितपणे घरी पाठवणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो। जगभरातील 20 कोटींपेक्षा अधिक स्थलांतरित कामगार आपल्या कुटुंबियांना आर्थिक मदत पाठवतात। या आर्थिक मदतीला रेमिटन्स किंवा कुटुंब प्रेषण असं म्हणतात। मात्र ही केवळ पैशांची देवाणघेवाण नाही, त्यामागे असतात संघर्ष, त्याग, जबाबदारी, प्रेम आणि कुटुंबाच्या सुखासाठी केलेली अथक मेहनत। दरवर्षी स्थलांतरितांकडून जगभरात सुमारे 905 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम पाठवली जाते। यापैकी 656 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम थेट कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पोहोचते। ही रक्कम लाखो कुटुंबांच्या जीवनाचा आधार बनते। जागतिक पातळीवर 830 अब्ज डॉलर्सहून अधिक रेमिटन्सचा प्रवाह होत असून गरिबी कमी करण्यासाठी आणि कुटुंबाची आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी त्याचं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी अर्थात IFAD चे अध्यक्ष आल्वारो लारियो यांनी म्हटलं आहे की रेमिटन्स आणि प्रवासी समाजाच्या गुंतवणुकीचा योग्य उपयोग केल्यास अनेकांना स्थलांतर करण्याची गरज कमी होऊ शकते। या आर्थिक प्रवाहामुळे लाखो लोकांचं जीवनमान उंचावतं। भारताबद्दल बोलायचं झालं तर भारत हा जगातील सर्वात मोठ्या रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देशांपैकी एक आहे। गल्फ देश, अमेरिका, युरोप, कॅनडा आणि आग्नेय आशियामध्ये काम करणारे भारतीय नागरिक दरवर्षी मोठ्या प्रमाणात पैसा आपल्या कुटुंबियांकडे पाठवतात। विशेषतः केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा सारख्या राज्यांमध्ये या निधीचा मोठा प्रवाह दिसून येतो। या पैशामुळे लाखो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात। रेमिटन्सचा पैसा शिक्षण, आरोग्य, घरबांधणी, शेती, लघु उद्योग, किरकोळ व्यवसाय, विवाह आणि इतर सामाजिक गरजांसाठी वापरला जातो। अनेक गावांमध्ये स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्यामध्ये रेमिटन्सची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते। मित्रांनो, रेमिटन्सला अनेकदा लाईफलाईन म्हणजेच जीवनदायिनी म्हटलं जातं। याचं कारणही तसंच आहे। अनेक कुटुंबांसाठी हा पैसा अन्न, निवारा, औषधोपचार आणि शिक्षणासाठीचा मुख्य आधार असतो। आर्थिक संकट, नैसर्गिक आपत्ती किंवा रोजगारातील अनिश्चितता अशा परिस्थितीतही रेमिटन्सचा प्रवाह कायम राहतो। त्यामुळे तो सर्वात स्थिर आणि विश्वासार्ह आर्थिक स्रोतांपैकी एक मानला जातो। मदत निधी किंवा संस्थात्मक आर्थिक सहाय्याप्रमाणे नव्हे तर रेमिटन्स थेट कुटुंबापर्यंत पोहोचतो, त्यामुळे त्याचा परिणाम तत्काळ आणि अर्थपूर्ण स्वरूपात दिसून येतो। रेमिटन्सचा प्रभाव केवळ घरापुरता मर्यादित राहत नाही। घरातील उत्पन्न वाढवल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत खरेदी वाढते, बांधकाम क्षेत्राला चालना मिळते, नवीन दुकानं, सेवा व्यवसाय आणि लघुउद्योग सुरू होतात, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतात। अशा प्रकारे रेमिटन्स हा स्थानिक आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनतो। याच कारणामुळे

2026 हा आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिनाची संकल्पना आहे. ग्रामीण भागातील आर्थिक समीकरण, उद्योजकता आणि रोजगार निर्मितीमध्ये रेमिटन्सची भूमिका. ग्रामीण भागात अनेकदा गरिबी, हवामान बदलाचा वाढता परिणाम आणि मर्यादित रोजगार संधी यांचा एकत्रित सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत रेमिटन्स हा बदलाचा प्रभावी घटक ठरू शकतो. हा निधी शेती सुधारणा, कृषी प्रक्रिया उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, महिला बचत गट, युवक उद्योजकता आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी वापरला जाऊ शकतो. विशेषतः महिलांसाठी आणि युवकांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्यात रेमिटन्स महत्वाची भूमिका बजावू शकतो. मात्र या प्रत्येक व्यवहारामागे एक मानवी कथा दडलेली असते. गल्फ देशातील बांधकाम क्षेत्रात काम करणारा मजूर, परदेशातील रुग्णालयात सेवा देणारी परिचारिका, हॉटेल उद्योगातील कर्मचारी किंवा आयटी अभियांत्रिकीसारख्या विविध सेवा क्षेत्रांमधील कामगार हे सर्वजण आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी हजारो किलोमीटर दूर राहून काम करतात. अनेकदा ते आपल्या मुलांच्या वाढदिवसांना उपस्थित राहू शकत नाहीत. कुटुंबातील चांगल्या वाईट महत्वाच्या प्रसंगांपासून दूर राहतात. वृद्ध आई

मजूर, परदेशातील रुग्णालयात सेवा देणारी परिचारिका, हॉटेल उद्योगातील कर्मचारी किंवा आयटी अभियांत्रिकी सारख्या विविध सेवा क्षेत्रांमधील कामगार हे सर्वजण आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी हजारो किलोमीटर दूर राहून काम करतात. अनेकदा ते आपल्या मुलांच्या वाढदिवसांना उपस्थित राहू शकत नाहीत. कुटुंबातील चांगल्या वाईट महत्वाच्या प्रसंगांपासून दूर राहतात. वृद्ध आई वडिलांची सेवा प्रत्यक्ष करू शकत नाहीत, तरीही ते नियमितपणे पैसे पाठवत राहतात, जेणेकरून त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं, कुटुंबाला आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि सन्मानानं जीवन जगता यावं. प्रत्येक रेमिटन्स व्यवहारामध्ये त्याग, आशा आणि प्रेमाची कथा असते. रेमिटन्स केवळ पैसा वाहून नेत नाही, त्यासोबत कल्पना, अनुभव, कौशल्य आणि सामाजिक मूल्य देखील सीमा ओलांडा पेमेंट प्रणालीमुळे काही मिनिटात व्यवहार पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे व्यवहाराचा खर्च कमी झाला आहे. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी शुल्कातील अगदी लहान लहान बचतही महत्वाची ठरते. आज अनेक डिजिटल सेवा केवळ पैसे पाठवण्यापुरत्या मर्यादित नाहीत, त्या बचत, विमा, कर्ज, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाच्या सुविधा देखील उपलब्ध करून देत आहेत. 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिन मोहिमेत सरकार, खासगी क्षेत्र, वित्तीय संस्था, स्वयंसेवी संस्था आणि प्रवासी समाज यांना एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. खासगी क्षेत्रासाठी काही महत्वाची उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत. कमी खर्चातील आणि सुलभ रेमिटन्स सेवा उपलब्ध करून देणं, डिजिटल नवकल्पनांद्वारे ग्रामीण भागात आर्थिक सेवा पोहोचवणं, युवक आणि महिलांसाठी उद्योजकता, सूक्ष्म उद्योग आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी आर्थिक उत्पादनं विकसित करणं, प्रवासी भारतीयांची गुंतवणूक आणि उद्योजकीय कौशल्य ग्रामीण विकासासाठी वापरणं, सार्वजनिक क्षेत्रासाठी काही महत्वाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. कमी खर्चातील रेमिटन्स व्यवहारांना प्रोत्साहन देणारी धोरणं तयार करणं, डिजिटल आर्थिक समावेशन वाढवणं, ग्रामीण भागात वित्तीय सेवांचा विस्तार करणं, प्रवासी समाजाच्या गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं, हवामान बदलाला तोंड देणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थांना पाठबळ देणं, नागरी समाज संस्था आणि प्रवासी समुदाय यांची देखील महत्वाची भूमिका आहे. त्यांनी ग्रामीण भागात गुंतवणूक, ज्ञान हस्तांतरण, कौशल्य विकास आणि उद्योजकता वाढीसाठी काम करावं. स्थलांतरित वित्तीय संस्था, स्थानिक समुदाय आणि बाजारपेठ यांना जोडणारी प्रभावी भागीदारी निर्माण करावी. श्रोतेहो, स्थलांतरित हे केवळ आर्थिक विकासाचे साधन नाहीत, ते विकासाचे खरे भागीदार आहेत. त्यांचं कौशल्य, मेहनत, संस्कृती, अनुभव आणि सामाजिक योगदान जगभरातील समाजांना अधिक समृद्ध बनवतं. म्हणूनच सुरक्षित, सन्मानजनक आणि नियमित स्थलांतराला प्रोत्साहन देणं, स्थलांतरितांच्या हक्कांचं संरक्षण करणं आणि रेमिटन्स व्यवहारांचा खर्च कमी करणं ही काळाची गरज आहे. आजच्या या आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिनानिमित्त आपण त्या लाखो स्थलांतरित बांधवांना मानवंदना देऊया, ज्यांच्या कष्टामुळे लाखो कुटुंब उभी राहतात, हजारो गावं सक्षम बनतात आणि समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळते. त्यांच्या परिश्रमाचा, त्यागाचा आणि उदारतेचा सन्मान करूया, कारण प्रत्येक रेमिटन्स मागे असते एका कुटुंबाचं स्वप्न, एका व्यक्तीची मेहनत आणि उज्ज्वल भविष्याची आशा. श्रोतेहो, आपण ऐकत होता आंतरराष्ट्रीय कुटुंब प्रेषण दिन 2026 विशेष कार्यक्रम. पुन्हा भेटूया अशाच प्रासंगिक कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रम आपण ऐकला प्रासंगिक, निवेदन केलं होतं अपर्णा कल्लोळ यांनी. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला.

जसराजने निघालेलं संत मीराबाई यांचं हिंदी भजन आपण ऐकलं. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आणखीन एक संत मीराबाई यांचं हिंदी भजन लक्ष्मीशंकर यांच्या स्वरात.

किशोरी अमोलकर आणि सागरांच्या स्वरात संत मीराबाई यांचं हिंदी भजन आपण ऐकलं. हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोत्यांनो, यानंतर 8:45 समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9 ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आपली आवड या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो, आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा किल्लोळचा नमस्कार। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुधीर फडके आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातील जगदीश खेपूडकर यांचं गीत, राम लक्ष्मण यांचं संगीत हीच खरी दौलत या चित्रपटासाठी। या गीतासाठी आवड काढणारे आमचे श्रोते जळगाव सोमनाथ जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे हरसूल सावंगी औरंगाबाद येथून, वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद येथून, मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्रा केळकर वाकुळणी तालुका बदनापूर येथून, मुक्काम पोस्ट हसूर दुमाना तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथून, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे आणि गीतांजली सयाजी वरुटे, तसंच मुक्काम पोस्ट कुंदलगाव येथून कार्तिक अर्पित, अनुराधा आकाश शिंदे, एअरपोर्ट रोड वंदना नगर इंदौर येथून वंदना मराठा, भाऊ मराठा, गणेशदादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजना मराठा, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी, ललिता नारायण खरसे, तसंच छत्रपती संभाजीनगर येथून पार्थ रेडिओ श्रोता संघचे राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, तसंच गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे, कात्रज पुणे येथून महेश हजारे, मितांशू हजारे, आदित्य हजारे आणि इचलकरंजे येथून वसंत हजारे, प्रमोद हजारे आणि हजारे परिवार। ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं हीच खरी दौलत या चित्रपटातलं हे गीत।

आपली आवड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. अरे संसार संसार या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात विठ्ठल वाघ यांचं गीत, संगीत आहे अनिल अरुण यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, तसंच संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे. येळगुड येथून अतुल गौतमी, धम्मदिना अरुण काळे, एडी कांबळे, तसंच कबनूर येथून रेवण अनिता, राहुल भांबिष्टे. चंदूर येथून तुषार, प्रसिक, एकता, मेघना, उत्कर्षा कांबळे, विलास पाटील, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर. सेनापती कापशी येथून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण. तसंच गौतमनगर, नांदेड इथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे. विठ्ठल मंदिर चौकबीड इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया आणि केशव पटेल, तसंच रामनिवास अग्रवाल. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं अरे संसार संसार या चित्रपटातलं विठ्ठल वाघ यांचं गीत.

आपल्यावरी या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नाधो महानोरे यांचं गीत. या गीतासाठी संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं, स्वर सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचा. चित्रपट आहे सर्जा. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, जत इथून राम कुलकर्णी, श्याम कुलकर्णी,

तसंच आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे श्रेयस सुयोग संस्कृती शिवज्ञ शिवशंभू शिया पिया सोनम प्रशांत आणि राज पेंटर बेणगे कसबापावडा कोल्हापूर येथून राधाकृष्ण तसंच शिरढोण येथून सुभाष मिणसे यड्राव येथून निवास कांबळे वडगाव येथून सचिन किल्लदार कुरुंदवाड येथून शशिकांत पाटील तसंच चंद्रशेखर पाटील विमल पाटील पूजा पाटील सागर पाटील बाबासो दुकानदार फुगे आदित्य फुगे राजू मिठारी बस स्टॉप रविकृप चंदूर येथून चाबुकस्वाराडी तालुका मिरज येथून भारत निशाताई अमेरिका प्राजक्ता लालू सोनू आनंदी मालन सरकार पोपटराव बसमत रोड परभणी येथून रणजित कोरगावकर कांचन कोरगावकर सृष्टी कोरगावकर समरजित कोरगावकर विष्णू म्हेत्रे बंडू मगर रघुनाथ शिंदे सखाराम रणेर संजय भराडे ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं सर्जा या चित्रपटातलं हे गीत

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: श्रोतेहो, आपली आवड या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया देव दिनागरी धावला या नाटकासाठी कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरातील बाळ कोल्हटकर यांची रचना, संगीत वसंत देसाई यांचं. या रचनेसाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथून मैत्री श्रोता संघचे सुरेश रामू साबळे, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अनिल राहुल भांबिष्टे, लता राजाराम चव्हाण, अमित नारायण लोंढे, विजय कुमार स्वामी, तसंच बस्तवाड तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथून शिवप्रसाद जंगम, महादेवी जंगम, वीरभद्र जंगम, विजय कुमार स्वामी, श्रुती स्नेहा मियारा जंगम आणि मित्रपरिवार, तसंच प्राची शांतीनाथ सुतार शिरदवाड येथून, रावसो शिरोळे रुकडे येथून, अण्णा सोखो दत्तवाड येथून, बाजीराव वाघमोडे केरूर येथून, एकनाथ इंगवले बहे येथून, गजबर अत्तार कुरुंदवाड येथून, लियाकत जमादार कुरुंदवाड येथून, बंडपंत शहागुरुजी गावभाग सांगली येथून, संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी सुप्रिया प्रसाद मैसाळकर कवठे महाकाळ विद्यानगर येथून, स्नेहजिवाळा रेडिओ श्रोता संघचे भक्तिप्रसाद शोभा संजय डिकळी गवळी गणेशनगर बांबडे येथून, कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज सीमा उमा उत्तम पाटील वारणा कापशी येथून, तसंच सांगली लिंगणूर येथून विनया दिव्या वर्षा दयानंद बनसोडे आणि आरग येथून नाथाजी पाटील यशवर्धन पाटील सानिका पाटील आणि प्रवीण कदम. ऐकूया या सगळ्या श्रोत्यांच्या आवडीचं देव दिनाघरी धावला या नाटकामधील हे गीत.

श्रोत्या याबरोबरच आजचा आपली आवड हा कार्यक्रम आता इथं समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा कल्लोळ आपली रजा घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

आपली आवड हा श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित जगदीश प्रसाद यांनी गायलेला राग गोरख कल्याण.

पंडित जगदीश प्रसाद यांनी गायलेला राग गोरख कल्याण आपण ऐकला. त्यांना तबला साथ ईश्वरलाल मिश्र यांची होती आणि हार्मोनियम साथ संतोष कुमार पंडित यांची होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 11 वाजता हिंदीमधून 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.